सुप्रभात, नमस्कार. 100.5 MHz-वर आम्ही आकाशवाणीच्या धुळेकेंद्रावरून बोलत आहोत. आज आहे शुक्रवार 5 जून 2026. आमच्या या प्रसारण सभेत आपणा सर्वांचं स्वागत. प्रसारण सभेला आरंभ करीत आहोत मंगलध्वनीनं.

पी सावराम यांची भक्तिरचना आपण ऐकलीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. यानंतर गात आहेत कृष्णा कल्ले. गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं.

0: या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा अर्चना हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रातून बोलत आहोत. कृषी संपदा या कार्यक्रमात एक कविता होत. सायकोटोकिनिन संप्रेरक यावशी प्राध्यापक व्ही एच किरासे यांनी दिलेली माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पिकाच्या वाढीसाठी ऑक्झिन, सायटोकायनिन, जिब्रेलिन, इथिलिन अशा अनेक हार्मोनचा गरज पडत असते. त्यामध्ये सायटोकायनिन एक महत्त्वाचा घटक आहे. सायटोकायनिन हे वनस्पतीजन्य हार्मोन आहे आणि पेशी विभाजन म्हणजे सेल डिव्हिजनचं काम ते करते. याच प्रक्रियेला सायटोकायनिन्सिस असंही आपण म्हणत असतो. लेदम या शास्त्रज्ञांनी 1963 सायटोकायनिन हा शब्द पहिल्यांदा वापरला होता. हे मुळ्यांमध्ये तयार होतं आणि नंतर पानात आणि शेंड्यामध्ये पसरतं. मुळ्या सायटोकायनिनचे मोठं स्रोत आहे, म्हणजे मुळ्यांमध्ये सायटोकायनिन मोठ्या प्रमाणावर असते. तसेच फळे आणि एंडोस्पर्म मध्ये सुद्धा

0: सायटोकायनिन असतं. सायटोकायनिनचे प्रकार चार पाच आहेत, त्यामध्ये कायनेटिन एक सायटोकायनिन आहे, जियाटिन आहे, ॲडेनाईन आहे, बेंझिन ॲमिनोप्युरिन आहे आणि बेंझिन ॲडेनाईन आहे. असे पाच वेगवेगळ्या प्रकारचे सायटोकायनिन म्हणून आपण या घटकांचा वापर करू शकतो. आता कशा प्रकारची क्रिया होत असते? सायटोकायनिनच्या प्रक्रियेमुळे पेशींमध्ये सेलमध्ये जे आर एन ए असतं म्हणजे जनुक असतं यांचं प्रमाण वाढत असतं आणि त्यामुळे अवयवांची वाढ चांगली होते आणि एकूणच पिकाची वाढ चांगली होते आणि उत्पादन चांगलं मिळत असतं. कायनेटिन हे जे सायटोकायनिन आहे हे एन्झाईम म्हणजे उत्पत्रक्रे तयार करावायचे काम करतात आणि दुसऱ्या नको असलेल्या एन्झाईमला प्रकट होऊ देत नाहीत किंवा त्याचं एक्सप्रेशन ते होऊ देत नाहीत आणि याला म्हणजे शरीरक्रियाशास्त्रामध्ये फार महत्त्व आहे. कारण चांगल्या घटकांपेक्षा नको असलेले घटक जर आपण दाबून ठेवले, त्यांना प्रकट होऊ दिलं नाही, तर बऱ्याचशा वेळेस चांगला फायदा होत असतो, मालाची प्रत चांगली मिळते आणि उत्पादन चांगलं मिळत असतं. तर चांगले घटक एक्सप्रेस होऊन वाईट घटकांना प्रकट न होऊ देणे ही महत्त्वाची बाब आहे. कायनेटिन हे पक्व पानांमध्ये मोठ्या प्रमाणात असते आणि ते प्रथिनेच्या स्वरूपात साठवलेलं असतं किंवा साठवतात. नंतर शरीरक्रियाशास्त्रीय रोल या सायटोकायनिनचा काय आहे ती एक महत्त्वाची गोष्ट असते. यामध्ये पेशीचं विभाजन म्हणजे सेल डिव्हिजन आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो. सायटोकायनिन पेशी विभाजनाचं काम करतं आणि त्यामुळे वनस्पतीचा एखादा भाग ते तयार करत असतं आणि त्याच्यापुढे मग वनस्पती तयार होत असतात. नंतर सेल एलॉंगेशन म्हणजे पेशीचं विभाजन होणं आणि एक विशिष्ट पेशी लांबणे ही एक महत्त्वाची भाग आहे. तर सायटोकायनिनमुळे पेशी लांबण्याचं काम होत असतं, पेशीचा आकार वाढण्याचं काम होतं आणि त्याच्यामुळे ऑर्गन फॉर्मेशन होत असतं आणि एकूणच पूर्ण झाड तयार होतं. याला इंग्रजीमध्ये आपण मॉर्फोजेनेसिस किंवा पूर्ण झाड तयार होणे असं म्हणत असतो. नंतर सिनेसन्स म्हणजे पक्व होण्याचं काम सायटोकायनिन डिले करत असतात, म्हणजे पक्व होण्याचं काम लांबवणे आणि त्यामुळे समजा भाजीपाला आणि कट फ्लावरचे साठवण काळ आपण वाढवतो. फळे आणि पालेभाज्याच्या बाबतीमध्ये अधिक काळ जर आपण या भाज्या टिकवायच्या असतील तर या ठिकाणी हे महत्त्वाचं आपण काम याद्वारे करू शकतो. नंतर फुलं येणे म्हणजे शॉर्ट डे प्लॅन म्हणतो आपण, म्हणजे लहान दिवसात येणारे पिकं, यामध्ये फुलं जर लहान दिवस मिळाले नाहीत तर फुलं येत नाहीत. तर ह्या पिकांमध्ये जर आपल्याला फुलं इंड्यूस करायचे असतील तर हे काम पण सायटोकायनिनमुळे होत असतं आणि यामुळे लवकर किंवा उशिरा पेरणी करणे शक्य होतं आणि यामुळे मार्केटमध्ये कमी अधिक दर आपल्याला साधता येतो आणि आपण पिकाचं नियोजन चांगलं करू शकतो. म्हणजे ही एक महत्त्वाची बाब आहे. नंतर सायटोकायनिन पिकांना फुले येण्यासाठी प्रवृत्त करतात, विशेष करून शॉर्ट डे प्लॅनमध्ये आपण जर याचा वापर केला तर फुलं लवकर येतात आणि पिकाचा कालावधी आपल्याला रेग्युलेट करणं शक्य होतं. नंतर सायटोकायनिन म्हणजे ॲप्सिसिजन आपण म्हणतो, म्हणजे पाने पक्व होणे ही क्रिया वाढते किंवा कमी करता येते. यामुळे पिके असतील, फळभाज्या असतील, भाजीपाला असेल हा आपण अधिक काळासाठी टिकून देऊ शकतो आणि आपल्याला विक्री करणं सोयीचं होऊ शकतं किंवा अधिक काळ आपण हा माल टिकू शकतो किंवा दूरच्या मार्केटवर नेऊ शकतो. म्हणजे दोन तीन दिवसाचा जर प्रवास आपल्याला करायचा असेल तर ते आपण करू शकतो आणि चांगल्या किमतीमध्ये आपला भाजीपाला आपण विकू शकतो आणि मालाची प्रतही आपण राखू शकतो. धन्यवाद.
1: भलरी भलरी दादा भलरी भलरी भलरी भलगडी दादा भलरी.
2: कृषी संपदा या कार्यक्रमात आपण ऐकत होतं सायकोटोकिनिन संप्रेरक यांची, प्राध्यापक व्ही एच गिरासे यांनी दिलेली माहिती. आकाशवाणीचं धुळे केंद्र आपण ऐकत आहात, सहक्षेपित करीत आहोत 6:45 आरोग्यमधन संपदा आणि त्यानंतर परिसर हा कार्यक्रम मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून सहक्षेपण काही क्षणातच.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला. निर्मिती सहाय्य किरण ढगे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. पावसाळा ऋतू म्हटलं की हिरव्यागार वनश्रीने नटलेला निसर्ग आपल्या मनाला साद घालतो आणि प्रसन्नता निर्माण करतो. असं असलं तरी अनेक जणांना आरोग्याच्या दृष्टीने मात्र हा ऋतू त्रासदायक ठरतो. उत्तम आरोग्याचं मूळ हे आपल्या सुयोग्य आहारविहारामध्येच दडलेलं असतं. चला तर मग या भागात आपण पावसाळ्यातील आहारविहार याविषयी जाणून घेऊया. आहाराच्या बाबतीत अन्न पदार्थ आणि पेय पदार्थ यांचा विचार करणं आवश्यक असतं. खरं तर पावसाळी हवा, हिरवा निसर्ग आणि गरमागरम भजी हे समीकरण हवं हवंसं वाटलं तर त्यात चुकीचं काहीच नाही, पण सातत्याने सेवन केल्यास मात्र त्रास होऊ शकतो. कारण या काळामध्ये पचनशक्ती मंदावलेली असते, त्यामुळे जड अन्न पचत नाही. विशेषतः उघड्यावरचं अन्न, उघड्यावर कापून ठेवलेली फळं, एकाच तेलात सतत तळलेली भजी किंवा इतर पदार्थ पोटासाठी त्रासदायक ठरतात, त्यामुळे ते कमीत कमी प्रमाणात सेवन करावेत. मुलांना डब्यात किंवा नाश्त्यासाठी सुद्धा मैद्याचे पदार्थ वर्ज्य करावेत. ब्रेड, पाव, पनीरची भाजी, दुधाचे थंड पदार्थ, शिळे पदार्थ पचनशक्ती बिघडवतात, त्यामुळे ते देऊ नयेत. फास्टफूडचं प्रमाण देखील कमी ठेवावं. मधल्या वेळेला मुलांना राजगिऱ्याचा लाडू, खाकरा, उपमा, उकड, भाज्यांचं सूप, थालीपीठ असं घरी शिजवलेले पदार्थ द्यावेत. मॅगी, नूडल कमीत कमी प्रमाणात द्यावेत. भूक लागलेली असताना चहा कॉफी देऊ नये, त्यामुळे मंद असलेली पचनशक्ती अजूनच बिघडते आणि पोटावर त्याचा विपरीत परिणाम होतो. सकाळचा नाश्ता हलका असायला हवा. रात्रीचं जेवण शक्यतो 7:30 ते 8 दरम्यान घेतल्यास खाल्लेलं अन्न पचायला मदत होते. विशेषतः गर्भवती स्त्री आणि बाळंत स्त्री या दोघींनी पण जेवणाच्या वेळा सांभाळणं खूप गरजेचं असतं. आईच्या दुधावर बाळ संपूर्णपणे अवलंबून असल्यामुळे आहारामध्ये दही, आंबट, ताक, कफ निर्माण होतील असे पदार्थ टाळायला हवे. पेय पदार्थांचा विचार करता पावसाळ्यामध्ये पाणी दूषित असल्यामुळे बाहेरची सरबतं, बाहेरचं पाणी शक्यतो टाळावं. घरी सुद्धा पाणी उकळून गार केलेलं प्यायला हवं, त्यामुळे जंतुसंसर्ग टाळता येतो. घरी केलेलं लिंबू सरबत, कोकम सरबत जरूर घ्यावं, पण बाहेरचे कोल्ड्रिंक्स आणि इतर पदार्थ टाळावेत. गरम सूप, मुगाचं कढण, पातळसर वरण भात, तूप मेटकूट भात, घावन या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात असायला हवा. थोडक्यात पचायला हलके पदार्थ असावेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं सगळ्यांनीच याबाबतीत काळजी घेणं आवश्यक आहे. आहाराबरोबरच तुमची दिनचर्या कशी असावी यालाही महत्व आहे. आयुर्वेदात स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम हे तत्व असल्यामुळे तुमचं आरोग्य कसं उत्तम राहील याचा विचार करून दिनचर्या सुद्धा ऋतूनुसार कशी असायला हवी याचा शास्त्रात उल्लेख केला आहे. पावसाळ्यामध्ये बऱ्याचदा रेनकोट असून सुद्धा कपडे अर्धवट भिजतात, दमट राहतात, त्यामुळे ते जरूर बदलले पाहिजेत, कारण त्या दमटपणामुळे त्वचा विकार होण्याची शक्यता राहते. या दिवसात दमटपणामुळे घाम सुद्धा खूप येतो, म्हणून अंतरवस्त्र सुद्धा संध्याकाळच्या वेळेला बदलावीत. पावसाळ्यामध्ये पायी फिरण्याचा व्यायाम हा कमी होतो, पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मात्र कंटाळा न करता चालण्याचा व्यायाम जरूर करावा, त्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते आणि भूकही लागते. शक्यतो दमटपणा राहणार नाही यासाठी हात पाय तोंड स्वच्छ धुवून कोरडे करावेत, अन्यथा चिखल्या होण्याचा धोका असतो. गर्भवती स्त्री आणि बाळंतीण दोघींनी पण या दिवसात सुयोग्य दिनचर्येच्या बाबतीत काळजी घेणं खूप आवश्यक असतं. मागे मी म्हटलं त्याप्रमाणे आईच्या दुधावर बाळ अवलंबून असल्यामुळे आईची पचनशक्ती चांगली असेल तरच बाळाला उत्तम दूध मिळतं. अशा प्रकारे आहार विहाराच्या बाबतीत योग्य काळजी घेतली तर पावसाळा ऋतू आनंददायी ठरेल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यातील ऋतुचर्या आणि आरोग्य याविषयी डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. निर्मिती सहाय्यक किरण ढगे आणि सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर
2: श्रोतेहो, परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतेहो, आजपासून चार भागात आपण ऐकणार आहोत कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता या विषयीची माहिती. वाचक स्वर आहे गौरी लागू यांचा. आज ऐकूया याचा पहिला भाग.
3: सौरसंस्थेत सर्व ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. पृथ्वीवर त्यानुसार ऋतुचक्र आढळतं. या ऋतुचक्राला अनुसरून सजीवांच्या अनेक प्रक्रिया नित्यनेमानी सातत्याने तसंच ठराविक क्रमाने घडत असतात. वनस्पतींमधील पानगळ, बहर, फळांची निर्मिती या ऋतुचक्रानुसारच घडत असतात. तसंच प्राण्यांमध्येही प्रजोत्पादन, स्थलांतरण अशा क्रिया नित्यनेमानी प्रतिवर्षी सातत्याने घडत असतात, कारण सर्व सजीव वेळेचं मापन करू शकतात.

0: ऋतुचक्राला अनुसरून सजीवांच्या अनेक प्रक्रिया नित्यनेमानी सातत्यानी तसंच ठराविक क्रमांनी घडत असतात. वनस्पतींमधील पानगळ बहर फळांची निर्मिती या ऋतुचक्रानुसारच घडत असतात. तसंच प्राण्यांमध्येही प्रजोत्पादन स्थलांतरण अशा क्रिया नित्यनेमानी प्रतिवर्षी सातत्यानी घडत असतात, कारण सर्व सजीव वेळेचं मापन करू शकतात. प्रत्येक दिवसाच्या सूर्योदय ते सूर्यास्त आणि रात्र याचं भान सजीवांना असतं. तसंच संपूर्ण वर्षाचं मोसमाचं भान सजीवांना असतं, कारण प्रत्येक सजीवात एक जैविक घड्याळ अर्थात बायोलॉजिकल क्लॉक असतं. जैविक घड्याळ हा एखादा अवयव किंवा शरीराचा कोणता भाग नसतो, तर ती सजीवांच्यातली एक यंत्रणा असते. ही यंत्रणा निसर्गतःच प्रत्येक सजीवात जन्मजातच असते. त्यामुळे सजीवांच्या शरीरात घडणाऱ्या आंतरप्रक्रियांचा मेळ पर्यावरणातल्या बाह्य घटकांशी घडवून आणला जातो. जैविक घड्याळाच्या या समन्वयामुळे प्रत्येक सजीवामध्ये घडून येणाऱ्या प्रक्रिया नित्यनेमानी घडून येतात. या जैविक घड्याळामुळे घडून येणाऱ्या पुनरावर्ती चक्रीय वर्तन प्रक्रियेला जैविक तालबद्धता म्हणतात. जीवशास्त्राच्या ज्या शाखेमध्ये जैविक तालबद्धतेचा अभ्यास केला जातो त्या शाखेला क्रोनोबायोलॉजी असं म्हणतात. सजीवात आढळणारी जैविक तालबद्धता ही तीन प्रकारची असते. सर्कॅडियन रिदम म्हणजे दैनंदिन किंवा दिवसरात्रीची तालबद्धता, चांद्रीय तालबद्धता अर्थात ल्युनर रिदम, आणि सर्कॅन्युअल रिदम म्हणजे वार्षिक तालबद्धता. दिवसरात्रीची तालबद्धता या प्रकारच्या तालबद्धतेत सजीव दिवसाच्या 24 तासांचं मापन करून त्यानुसार आपलं वर्तन करतात. म्हणजे सजीवांच्या वर्तन प्रक्रियेवर दिवस आणि रात्र त्याचप्रमाणे तापमान आणि प्रकाशाचा कालावधी याचा परिणाम होतो. यामुळे सजीवांच्या हालचालीत किंवा सर्वच जैविक प्रक्रियांमध्ये सजग आणि कार्यमग्न तसंच झोप आणि कार्य कमी होणं असे दोन भाग पडतात. सगळेच सजीव दिवसाचे संपूर्ण 24 तास जागे राहून कार्यमग्न राहू शकत नाहीत, त्यांना विश्रांतीची गरज असतेच. म्हणून अशा दोन प्रकारची जैविक तालबद्धता सजीवात आढळते. दिवसा कार्यरत असलेल्या सजीवांना दिनचर असं म्हणतात, संध्याकाळी कार्यरत असलेल्या सजीवांना संधी प्रकाशीय म्हणतात, तर रात्री कार्यमग्न असलेल्या सजीवांना निशाचर म्हटलं जातं. पक्ष्यांमध्ये चिमण्या कावळे बुलबुल सुगरण मैना साळुंकी असे अनेक पक्षी दिवसा सजग आणि कार्यक्षम असतात. दिवसभर अन्नाच्या शोधार्थ भटकतात आणि संध्याकाळी विश्रांती स्थानाकडे परत जातात. हंस चक्रवाक पोचड हे पक्षी संधी प्रकाशीय म्हणजे संध्याकाळी सजग राहून भक्ष्याच्या खाद्याच्या शोधार्थ बाहेर पडतात, तर घुबडं निशाचर आहेत. अशा प्रकारच्या जैविक तालबद्धतेमुळे सर्वच पक्ष्यांना खाद्य किंवा भक्ष्य उपलब्ध होऊ शकतं आणि पर्यावरणाच्या बदलांनुसार त्यांना वर्तन करता येतं. सपुष्प वनस्पतींमध्येही फुलं उमलण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. पाण्यात वाढणारं कमळ पहाटे उमलायला लागतं, दिवसभर उमललेलं असतं आणि संध्याकाळी मिटून जातं. याउलट जमिनीवर वाढणारं ब्रह्मकमळ मात्र बरोबर रात्री 12 उमलतं. 10:30-11 सुमाराला ब्रह्मकमळाची कळी उमलायला लागते. रात्री 12 सर्व पाकळ्या अलग होऊन ब्रह्मकमळ पूर्ण उमलतं. रात्री उमलणारी फुलं पांढरी किंवा फिकट रंगाची असतात, त्यामुळे अंधारातही कीटकांचं लक्ष आपल्या सुगंधांनी वेधून घेतात. रात्राणी रात्रीच फुलते. फुलात रंगनिर्मितीसाठी लागणारी ऊर्जा सुगंधाच्या निर्मितीसाठी वापरली जाते. या जैविक तालबद्धतेचं वर्णन निसर्गाचा अपूर्व आविष्कार म्हणूनच करता येतं.
1: श्रोतेहो, आताच आपण कौमुदी जमखिंडीकर यांनी लिहिलेली जैविक तालबद्धता याविषयी माहिती ऐकलीत. आज आपण ऐकला या माहितीचा पहिला भाग. वाचक स्वर होता गौरी लागू यांचा. मी प्रसाद कुलकर्णी आज इथेच निरोप घेतो. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

मृत्यूचा ऐकूया आपल्या या सभेतील उर्वरित कार्यक्रमासह दुपारच्या आणि सायंकाळच्या प्रसारण सभेतील कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 7:25 आणि दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवर संक्षेपित केला जाईल. 7:40 आणि पुन्हा गाडगिळी आणि संस ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल आणि त्यानंतर भावधारा सुगम गीतांचा कार्यक्रम एकम. 8 आकाशवाणी दिल्लीचा समाचार प्रभास संक्षेपित केला जाईल. 8:15 भावसरगम सुगम गीतांचा कार्यक्रम प्रसारित करण्यात येईल. पुण्याच्या राष्ट्रीय मराठी बातम्या 8:30 संक्षेपित केल्या जातील. 8:40 जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष कार्यक्रम मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवर संक्षेपित केला जाईल. 10:00 इंद्रधनुष या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल गणेश भावसार हे विमानचालक आहेत, पायलट आहेत, यांच्याशी योगिता चव्हाण यांनी केलेली बातचीत. त्यानंतर मराठी चित्रपट गीतं प्रसारित करण्यात येईल. मिश्रगीतांचा कार्यक्रम एका 11:00 आणि 12:00 वनिता मंडळ हा महिला कीर्त्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवर संक्षेपित होईल. राष्ट्रीय मराठी बातम्या आणि जिल्हा वार्तापत्र 1:15 आणि मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवर संक्षेपित केल्या जाईल. 3:00 प्रादेशिक बातम्या आणि 7:30 प्रादेशिक बातम्या मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवर संक्षेपित केल्या जाईल. 7:15 माहितीपर कार्यक्रम वृत्तविशेष मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवर संक्षेपित होईल. ग्रामीण संवाद ऐका 7:30 सादरकर्ते आहेत सुमित सूर्यवंशी. संकलन आणि निवेदन केले आहे वैशाली गिरासे यांनी. राष्ट्रीय मराठी बातम्या 8:05 आणि मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवर संक्षेपित केल्या जातील. 8:45 आणि समाचार संध्या 11:00 आकाशवाणी दिल्ली हिंदीतून बातम्या आणि 11:05 आणि इंग्रजीतून बातम्या संक्षेपित केल्या जातील. 11:10 आणि आकाशवाणीच्या दिल्ली केंद्र आम्ही संक्षेपित करीत आहोत केंद्र सरकारच्या 22 वर्षापूर्तीनिमित्त विशेष मालिका महिला सशक्तीकरण विषय आहे. त्यानंतर कार्यक्रम प्रसारण सभा समाप्त होईल. हे होते आमचे या सभेचे उर्वरित कार्यक्रम, दुपारचे कार्यक्रम आणि सायंकाळच्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. धुळे केंद्र आपण ऐकत आहात 100.5 MHz वर.

हृदय आज आहे 5 जून पर्यावरण दिन. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर 5 जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि या कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्राचे प्रमुख हे साधन आहे.

श्रोते हो, आपण सर्व पर्यावरण दिन का साजरा करतो? मुख्य उद्देश काय आहे पर्यावरण दिनाचा? पर्यावरणाचं रक्षण आणि संवर्धनाबाबत जागतिक पातळीवर जनजागृती निर्माण करणं, लोकांना सकारात्मक कृती करण्यासाठी प्रेरित करणं, यासाठी हा महत्त्वाचा दिवस आहे. लोकांनी निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. पुढच्या पिढीसाठी पृथ्वी सुरक्षित ठेवण्याची आठवण म्हणून आपण पर्यावरण दिन साजरा करतो. हवामान बदल, प्रदूषण, जंगलतोड आणि जैवविविधतेचा ह्रास यासारख्या गंभीर पर्यावरणीय समस्यांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यासाठी पर्यावरण दिन साजरा करण्यात जातो. धुळे केंद्र आपण एकत आहे, सहक्षेपित करीत आहोत. थोड्याच वेळात 7:10 पुण्याच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: बांधलाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय. म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
1: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
0: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
2: कष्टले हे मुंबई घडताना.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
4: आकाशवाणी पुणे केंद्र 7:07 आणि 10 सेकंद झालेत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

0: अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे ग ग ग ग माझा राजा तूर माझा सरजा तूर हे हे हे हे हे हे
1: तर श्रोते हो तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरईच्या

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: पाणी म्हणजेच जीवन, ते अतिशय जपून वापरा. हो, पाणी अतिशय जपून वापरा. एकही थेंब वाया घालवू नका. पाणी बचतीची सवय लावून घ्या. कित्येक ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे, पाण्यासाठी वणवण आहे. हीच वेळ आपल्यावर आली तर फक्त डोळ्यात पाणी येईल.
1: पाणी का डोळ्यात येते?
0: काळजाचं पाणी होण्यापेक्षा वेळीच सावध व्हा. बाराही महिने पाणी अतिशय जपून वापरा. पाण्याचा गैरवापर टाळा. होय, पाणी नेहमी जपूनच वापरा. पेट्रोल किंवा सोन्यापेक्षा सुद्धा पाणी अनमोल आहे. लक्षात ठेवा हा विचार. पाणी म्हणजेच जीवन.

0: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: आकाशवाणी पुणे, स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यात निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज

अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणचं निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपाचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध विजयी झाले आहेत. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतले, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी आधी माघार घेतली आणि काल भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग आता खुला आहे. चंद्रपूर वर्धा गडचिरोलीमध्ये काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी माघार घेतल्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अहिल्यानगरमध्ये नाट्यमय घडामोडींनंतर भाजपाचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. या ठिकाणी अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. 6 मतदारसंघांमध्ये बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर आता 11 ठिकाणी 18 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्या लढतींचं चित्रही आता स्पष्ट झालं आहे. सोलापूरमध्ये भाजपाचे राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीचे वसंतराव देशमुख यांच्यात लढत होणार आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे नरेंद्र दर्डे आणि अपक्ष गोकुळ गीते यांच्यात लढत होईल. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे सईद खान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विवेक नावंदर आणि अपक्ष सुशील देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात भाजपाचे धैर्यशील पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जळगाव मतदारसंघात भाजपाचे नंदकिशोर महाजन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद तायडे, शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे आणि अपक्ष उमेदवार अनिल चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, भंडारा गोंदिया, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड या मतदारसंघातल्या निवडणुकीचं चित्रही स्पष्ट झालं आहे. तर नागपूर पोटनिवडणुकीसाठी भाजपाचे राजीव पोतदार आणि काँग्रेसचे अतुल लोंढे यांच्यामध्ये लढत होणार आहे. संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण होणं गरजेचं आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबईत काल झालेल्या पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. विलंबानं काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना पुढील कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मुंबई तसंच पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही आढावा घेतला. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि परीक्षकांतर्फे दिल्या जाणाऱ्या एका विशेष पुरस्काराचा समावेश आहे असं केंद्रीय कार्मिक विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. यावर्षीच्या राष्ट्रीय विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका आणि सांगली जिल्ह्यातील कडेपूर ग्रामपंचायत यांच्या महत्त्वपूर्ण डिजिटल उपक्रमांचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या आदिवासी आणि दुर्गम भागातल्या नागरिकांना जलद, दर्जेदार आणि तंत्रज्ञानस्नेही आरोग्यसेवा उपलब्ध करून देणाऱ्या आरोग्य विभागाच्या ई आरोग्य धमनी या उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावर गौरवण्यात येणार आहे. तसंच नागरी प्रशासनात पारदर्शकता वाढवून महापालिकेच्या विविध सेवा नागरिकांना एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या पुणे 360 या नाविन्यपूर्ण उपक्रमाचीही राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर ग्रामपंचायत डिजिटायझेशन क्षेत्रातल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सांगली जिल्ह्यातल्या कडेपूर ग्रामपंचायतीलाही राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. राजस्थानातल्या जयपूरमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: जागतिक पर्यावरण दिन आहे. या निमित्तानं राज्यात विविध ठिकाणी आज पर्यावरणविषयक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चंद्रपूरमध्ये महावृक्षारोपण अभियान राबवलं जाणार आहे, तर पुणे महानगरपालिका आजपासून हरित पुणे समृद्ध पुणे हे अभियान सुरू करत आहे. या अभियानात सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असं आवाहन आयुक्त नवल किशोर राम यांनी केलं आहे.
1: 5 जून 2026 पासून आपला पूर्ण शहर मध्ये एक वृक्ष लागवडचं मोठं अभियान सुरू करणार आहोत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक नागरिकांचा सहभाग व्हावा अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि मी एवढे सांगतो की जर आपल्याला काही लागवड करायचं असेल तर तुम्ही खूप उत्साहाने तुम्ही याच्यामध्ये सहभागी व्हावा. तर मी आता सूचित करू इच्छितो की हा जो आपला मोहीम आहे, वन महोत्सव उपक्रम आहे, त्याच्या अंतर्गत आम्ही स्थानिक जो प्रजाती आहे त्याचं 1 ते 1.5 वर्षाचे झाड जे आहे आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देतो. आणि खूप कमी पैसे मध्ये छत्रपती संभाजीराजे उद्यान आहे, या ठिकाणी हे सगळे झाडे उपलब्ध असतील. आपण मोठ्या संख्येने इथे येऊन हे झाडाची खरेदी करून तुम्ही आपापल्या सोयीने झाडे तुम्ही लागवड करा. मी एवढी आपल्याला विनंती करतो.
0: मराठी भाषा शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना किंवा नव्या पिढीतील मुलांना मराठी भाषेबद्दल उत्सुकता निर्माण व्हावी या उद्देशानं बी बिरबल डिजिटल मीडियानं म्हणजे हा छोटा पण वेगळा शब्दखेळ तयार केला आहे. www.mhanje.net या संकेतस्थळावर हा खेळ उपलब्ध आहे. याबाबत आकाशवाणीला अधिक माहिती देताना बी बिरबलचे संचालक गंधार संगोराम म्हणाले,
2: भाषा आपली वाटण्यासाठी आधी भाषक आपले वाटायला हवेत असं मला वाटतं. मराठी भाषेच्या प्रेमापोटी आम्ही म्हणजे नावाचा हा एक छोटासा खेळ तयार केला आहे. म्हणजे या खेळामध्ये भाषा शिकवण्यापेक्षा भाषेशी मैत्री करण्यावर आम्ही जास्त भर दिला आहे. यात फक्त कठीण आणि पुस्तकातले अवघड शब्द नाहीत, तर आपण अनेकदा ऐकलेले, वापरलेले पण कदाचित नीट समजून न घेतलेले शब्दसुद्धा आहेत. लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत मराठी आणि अमराठी अशा सगळ्यांसाठी हा खेळ तयार केला आहे. तुम्हाला खेळ आवडला तर तो आपल्या मित्रपरिवारात आणि तुमच्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला नवीन शब्द सापडेल, एखादी जुनी आठवण जागी होईल किंवा कदाचित मराठीशी मैत्री होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा खेळ सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे. कोणत्याही आर्थिक अपेक्षेशिवाय केवळ मराठी भाषेवर आणि भाषकांवर असलेल्या प्रेमापोटी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे.
0: ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचे गाढे अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांना 40वा राजर्षी शाहू पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी काल दिली. ज्येष्ठ चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचं काल मुंबईमध्ये निधन झालं. ते 76 वर्षांचे होते. हथखडी या चित्रपटाद्वारे निर्माते म्हणून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. जानेवारी 2015 निहलानी यांची केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यामध्ये अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघामधून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 1972 ते प्रथम आमदार झाले. राज्याचे शिक्षण मंत्री, दुग्धविकास, पशुसंवर्धन, उच्च आणि तंत्रशिक्षण, परिवहन, पुनर्वसन, रोजगार हमी, मत्स्यव्यवसाय, फलोत्पादन, विधिमंडळ कामकाज अशा विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्री मंडळात काम केलं. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलं. महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज भोर इथं 10:30 सुमाराला अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं त्यांच्या निकटवर्तीयांनी कळवलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवस दक्षिणेकडच्या राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विधान परिषदेच्या 6 जागांवर महायुतीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित. अन्य ठिकाणी लढतींचं चित्र स्पष्ट. राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारांमध्ये पुणे, नंदुरबार आणि सांगलीच्या डिजिटल उपक्रमांची निवड. ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं पुण्यामध्ये निधन. आणि नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल, येत्या 2-3 दिवसात राज्यात पोहोचण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
3: श्रोतेहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे.

0: या संविधानाने आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 झाली आहेत. प्रख्यात संवादिनी वादक, संगीतकार, गायक, नट गोविंदराव टेंबे यांचा आज जन्मदिन आहे श्रोतेहो. सनदी वकील असणाऱ्या गोविंदरावांनी स्वप्रयत्नाने संवादनी वादनाची आवड जोपासली आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं. किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व नाटक मंडळीमध्ये गायक नट म्हणून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. संगीत मानापमान या नाटकाला संगीत देऊन रागदारी आणि उपशास्त्रीय संगीत प्रथमच संगीत रंगभूमीवर आणलं. चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करून अभिनय, संवाद लेखन, गीतलेखन, संगीत दिग्दर्शन केलं. अयोध्येचा राजा, अग्निकंकड, माया मच्छिंद्र हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. पटवर्धन, तुलसीदास, वत्सलाहरण, मत्स्यभेद यासारखी नाटकं त्यांनी लिहिली आणि काही संगीतिका लिहून सादर केल्या. अतिशय कौशल्यपूर्ण संवादिनी वादनाने संवादिनी या वाद्याला स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली. मराठी संगीत रंगभूमी चित्रपट यांच्या सुवर्ण युगाचे प्रवर्तक गोविंदराव टेंबे यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.

आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच प्रसारित करत आहोत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. श्रोते हो, जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आपण तंबाखूच्या वाढत्या व्यसनाविषयी आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी माहिती घेत होतो. आजच्या भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन, विद्यार्थ्यांसाठी राबवले जाणारे उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि समाजाची भूमिका याबद्दल चर्चा करणार आहोत. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद मॅडम, नमस्ते. मॅडम, अजूनही आपल्याला समाजामध्ये लोकांना तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र हे सरकारी दवाखान्यामध्ये कार्यरत आहे याच्याबद्दल लोकांच्या मध्ये अज्ञान आहे किंवा अनभिज्ञ लोक आहेत. तर या दृष्टीने मला आपल्याला सांगायला आनंद वाटेल की राज्यभर जे तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र जे आहे, टोबॅको सिजेशन सेंटर असे याला आपण TCC म्हणतो, तर जे आपली ग्रामीण रुग्णालय आहेत याच्यामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत ही जी काही TCC सेंटर कार्यरत राहतात त्याच्यामध्ये एक डेंटिस्ट असतात, त्यानंतर त्यांच्याबरोबर एक त्यांचे सहाय्यक असतात आणि फुलफिल हे केंद्र आपलं चालतं. त्या ठिकाणी काय असतं की बाबा जे काही आपले डेंटिस्टला किंवा दाताचे मुख ह्याचे जे काही लोक येतात उपचार घ्यायला, तर त्या ठिकाणी त्यांना तंबाखू व्यसन सोडण्यासाठी सुद्धा आपले डेंटिस्ट मदत करत असतात किंवा त्या ठिकाणी असणारे आपले कर्मचारी त्यांना मदत करत असतात. तर हे काम कसं चालतं, तर पहिली पायरी काय आहे याच्यामध्ये, तर मानसिक तयारी. कुठल्याही व्यसनाची जर का आपल्याला सोडवायचं असेल तर आपली इच्छाशक्ती फार महत्वाची असते. आपण ज्यावेळी इच्छाशक्ती मनात आणतो कुठलंही व्यसन सोडायचं किंवा कुठली गोष्ट सोडायची, तर त्यासाठी मनाची तयारी आपली फार महत्वाची असते. तर त्यासाठी व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते, तिथं काय प्रकारचं याला व्यसन आहे आणि त्यानुसार त्याला समुपदेशन केलं जातं, त्याच्याशी संवाद साधला जातो आणि त्याला व्यसन सोडण्यासाठी प्रेरणा किंवा इन्स्पिरेशन दिलं जातं. याच्यामध्ये सेकंड जो पार्ट आहे तो निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय होतं की तीव्र व्यसन जर का असलं एखाद्याला, तर त्याला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम म्हणून असतं किंवा पॅचेस असतात ते त्याला दिले जातात. आणि हे याच्यामुळे त्याला मदत काय होते की जी काही त्याला त्या व्यसन सोडणारी व्यक्ती आहे त्याला ते व्यसन न केलं किंवा तंबाखू सोडलं त्या वेळेला नाही घेतलं, तर जी तळमळ असते ती तळमळ त्याची तंबाखू बद्दलची कमी व्हायला NRT मुळे किंवा निकोटीन रिप्लेसमेंटमुळे मदत होते. तिसरा भाग आहे तो वर्तवणूक उपचार, याला आपण बिहेवियरल थेरपी म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ आपण बघतो चहा पिल्यानंतर किंवा जो एखाद्या व्यक्तीला ताणतणाव आला, एखादी व्यक्ती टपरीवर गेली चहा पिते बाबा तंबाखू घेते, अशा वेळेला ह्याची आपल्याला इच्छा होत असते. तर हे त्या ठिकाणी आपली लोक आहेत ते शोधून काढतात आणि त्यावेळी ती जी काही इच्छा होती आपल्याला ती तलप होते तंबाखूची, त्यावेळेला आपले मन दुसरीकडे कसं व्यस्त होईल किंवा दुसरीकडे कसं मन आपलं ड्रायव्हर्ट होईल आणि ह्याचे ट्रेनिंग दिलं जातं, ह्याची त्यांना पद्धत शिकवली जाते जेणेकरून त्यांचं मन वळवून ती वेळ जी आहे ती त्यापासून त्यांना परावृत्त करता येईल. चौथा गोष्ट याच्यामध्ये आहे की यशस्वीतेचं प्रमाण आपण विचारलं. एक ह्या सेंटरमध्ये जर का आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि त्या पेशंटची इच्छाशक्ती जर का असेल, कुठलंही व्यसन सोडायचं आहे मला या व्यसनापासून दूर जायचं आहे, तर हजारो लोक दरवर्षी या व्यसन सोडण्यामध्ये उपयुक्त होतात किंवा सोडत आहेत. हे ह्या सेंटरचं आपण यश म्हणायला काही हरकत नाही. ह्याच्यामध्ये जे डेंटिस्ट असतात तर त्यांचे व्यसनाची पातळी शोधतात, त्यानंतर त्याला फॉलोअप देतात आणि फॉलोअप दिल्यामुळे काय होतं, व्यक्ती पुन्हा व्यसनाच्या आहारी जाण्यापासून त्याची शक्यता फार कमी होते. एकंदरीत काय, त्या व्यक्तीची व्यसन सोडणाऱ्याची इच्छाशक्ती आणि आमच्या TCC सेंटरची मदत यानुसार आपण व्यसन सोडण्यात नक्कीच यशस्वी होऊ शकतो.
0: सर, शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तंबाखू पासून दूर ठेवण्यासाठी कोणते विशेष उपक्रम किंवा जनजागृती मोहिमा राबवल्या जात आहेत?
1: विद्यार्थी हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे किंवा विद्यार्थी हे आपले उद्याचे भविष्य आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांना ह्या भविष्याला आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यासाठी आपल्याला एक नियोजनपूर्वक एक धोरण आखलं पाहिजे. तर हे व्यसन सोडताना आपण त्या ठिकाणी काय करतोय, तर कोटपा ऍक्ट म्हणून एक आपला काय आहे, कोटपा ऍक्ट बऱ्याच जणांना माहीत नाही आहे. तर कोटपा ऍक्ट काय आहे, सिगारेट अदर टोबॅको प्रोडक्ट ऍक्ट असं या कोटपाचं लॉंग फॉर्म आहे. तर ह्या कोटपा ऍक्ट कायद्याची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये काय होतं, शाळा कॉलेजच्या 100 यार्ड परिसरामध्ये कोणताही तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्री करणारा टपरी असेल किंवा कोणी करत असेल

0: त्याच्यावरती पूर्णपणे बंदी आहे. नागरिकांना ह्या दृष्टीने मी सांगू इच्छितो की आपल्यालाही आपण सजग नागरिकच्या दृष्टीने आपण पालक असाल किंवा हे असाल शाळेच्या या परिसरामध्ये 100 यार्ड परिसरामध्ये आपल्याला टपरी वगैरे आढळली आणि त्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होते असं आपल्याला जाणवलं तर आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता किंवा नजीकच्या पोलीस स्टेशनला आपण जाऊन त्याची तक्रार करून तसे त्या ठिकाणी बंधनकारक आहे. त्याचबरोबर तंबाखू मुक्त शाळा हा एक निकष असतो, टोबॅको फ्री स्कूल किंवा टोबॅको फ्री इन्स्टिट्यूशन. तर या प्रत्येक शाळेमध्ये अँटी टोबॅको मॉनिटर एक विद्यार्थी प्रतिनिधी व शिक्षकांची समिती नेमली जाते जी शाळेच्या परिसरामध्ये लक्ष ठेवते. त्यानंतर मुलांना वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती घालण्यापेक्षा त्यांना तंबाखूचे जे काही दुष्परिणाम आहेत ते स्वतः समजावून सांगता यावेत म्हणून त्या माध्यमातून मुलांना स्पर्धेच्या माध्यमातून जागरूक केलं जातं. त्या ठिकाणी दूत म्हणजे पियर एज्युकेशन, कॉलेजमध्ये काही आपण विद्यार्थी असे निवडतो त्यांना प्रशिक्षित करतो आणि जे आपल्या मित्रांना किंवा व्यसन जे करतायत त्यांना त्या व्यसनापासून दूर कसं राहण्याचा सल्ला देतील किंवा त्यांना परावृत्त करतील. कारण आपल्याला माहिती आहे कुठल्याही घरच्या पालकांच्या पेक्षा आईवडिलांच्या पेक्षा कुणालाही मित्राचं लवकर ऐकलं जातं तर त्या मित्राच्या सल्ल्यानुसार तो व्यसनापासून दूर राहण्याचा प्रयत्न करेल. या पद्धतीने आपण या ठिकाणी विशेष धोरण त्यांच्यासाठी आखत असतो.
1: अच्छा सर, टोल फ्री नंबर आपण सांगू शकाल का?
0: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत टोल फ्री नंबर आहे 1800112356. पुन्हा एकदा सांगतो 1800112356.
1: सर, तंबाखू विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कोणत्या कायद्यांतर्गत कारवाई केली जाते आणि अशा कारवाईचा समाजावर आणि विक्रेत्यांवर कितपत परिणाम दिसून येतो?
0: तंबाखू आणि सिगारेट विक्रीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे कोटपा कायदा 2003 असा कार्यरत आहे. यामध्ये काय असतं की सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखू विक्री करणे आणि शैक्षणिक संस्थांच्या जवळ 100 यार्ड परिसरामध्ये तंबाखूची विक्री करणे हा गुन्हा मानला जातो. आणि तसेच महाराष्ट्रात गुटखा आणि सुगंधित तंबाखूवरती पूर्णपणे बंदी आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार पाहता कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी आणि क्रीडाप्रेमी जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळामध्ये कोल्हापूर पोलीस, आरोग्य विभाग आणि अन्न आणि औषध प्रशासनाने एकत्र येऊन संयुक्तरित्या धडक मोहिमा कारवाई केलेल्या आहेत. त्यामुळे विक्रेत्यांमध्ये एक जरब बसलेली आहे. जे काही आपल्या शाळा, कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट आहेत त्याच्या आसपास असणाऱ्या टपऱ्यांवर कडक कारवाई केल्यामुळे तिथला तंबाखूचा सुळसुळाट नक्कीच कमी झाला आहे. समाजात आजही उघडपणे व्यसन करणाऱ्या विरुद्ध एक प्रकारची सामाजिक जाणीव, सोशल अवेअरनेस जी आहे ती त्यामुळे निर्माण झालेली आहे.
1: अच्छा सर, पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे दुसऱ्याच्या धूम्रपानामुळे होणारा त्रास. सर, पॅसिव्ह स्मोकिंग किती धोकादायक असतं आणि विशेषतः लहान मुलं, महिला आणि गरोदर मातांवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो?
0: अतिशय गंभीर मुद्दा आहे. पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे स्वतः धूम्रपान न करता दुसऱ्याने सोडलेला सिगारेट किंवा विडीचा धूर श्वासाद्वारे इतरांच्या शरीरात जाणे, याला अप्रत्यक्ष धूम्रपान म्हणतात किंवा पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतात. धूर सोडणाऱ्यांपेक्षा हा धूर शेजारी उभे असलेल्या शरीराला जास्त इजा करतो हे आपल्याला ज्ञात असेलच. तर याच्यामध्ये याचा गरोदर माता, लहान मुलावरती परिणाम होत असतो. आता गरोदर मातांवर परिणाम म्हटला तर जर एखादी गरोदर महिला आहे, अशा धुराच्या संपर्कात असेल, तिच्या शेजारी कोणी बिडी सिगारेट ओढत असेल तर गर्भातील बाळाला ऑक्सिजनचे प्रमाण कमी मिळते. त्याचप्रमाणे तिची प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे त्याला आपण मुदतपूर्व प्रसूती होणे किंवा महिलांच्या बाळाचे वजन कमी भरणे किंवा जन्मजात बाळामध्ये व्यंग असण्याचा मोठा धोका निर्माण होतो. दुसरी गोष्ट, लहान मुलांची फुफ्फुसे नाजूक असतात हे आपल्याला माहिती आहे. तर ह्या अशा ज्या काही आपण शेजारी बाजारी जे काही स्मोकिंग केलं जातं ज्याला आपण पॅसिव्ह स्मोकिंग म्हणतो, तर मुलांना दमा, अस्थमा ज्याला आपण म्हटलं जातं, किंवा निमोनिया, ब्रॉन्कायटिस आणि कानाच्या इन्फेक्शनचा त्रास वारंवार होतो. यामुळे घरात किंवा आपल्या सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून आपल्या प्रियजनांच्या जीवाशी खेळत आहोत हे प्रत्येक नागरिकाला माझी विनंती आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग किंवा आपल्या तंबाखू किंवा विडीच्या व्यसनामुळे घरातल्यांनाच म्हणा, कुटुंबातल्या सदस्यांना म्हणा किंवा आपल्या समाजातील मित्र परिवारांना म्हणा त्रास होतो ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे धूम्रपान किंवा जे हे सोडलं

0: पाहिजे.
1: हो खरंय सर, पालकांनी आपल्या मुलांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी आणि तंबाखू विरोधी लढ्यात पालक, शिक्षक, आरोग्य यंत्रणा आणि समाज यांची भूमिका किती महत्वाची आहे याबद्दल आपण काही माहिती द्याल.
0: बरोबर आहे मॅडम, तंबाखू व्यसन हे फक्त आरोग्य विभागाचाच प्रश्न आहे असं नाहीये. आपल्याला माहिती असेल हा लढा सरकार किंवा डॉक्टरांचा नाही आहे, आरोग्य विभागाचा नाही आहे. तर याच्यामध्ये एक तर पालक, दुसरी गोष्ट आहे पहिले पालक झाल्यानंतर दुसरे शिक्षक आहेत आणि तिसरा समाज आहे. तर याच्यामध्ये पालकांची भूमिका आपण काय आहे, तर मुलांसमोर स्वतः कधीही तंबाखू किंवा सिगारेटचं सेवन करू नये. मुलं मोठ्यांचं अनुकरण करत असतात, त्यामुळे मुलांच्या वर्तनावर लक्ष ठेवायला लागेल, त्यांच्याशी संवाद साधा आणि जेणेकरून ते तणावाखाली व्यसनाकडे वळणार नाहीत याची दक्षता पालकांनी घेतली पाहिजे. दुसरी भूमिका आहे, आपल्याकडे पालकांच्या झाल्यानंतर मुलं शाळेत जातात, तिथं शिक्षकांची भूमिका येते. जेणेकरून एखाद्या विद्यार्थी अचानक एकलकोंडा झाला किंवा त्याच्या वर्तनात बदल दिसला तर शिक्षकांनी त्याला प्रेमाने विश्वासात घेतलं पाहिजे, त्याचं समुपदेशन केलं पाहिजे, त्याच्यावर काय ताणतणाव आहे हे विचारलं गेलं पाहिजे, जेणेकरून त्याला बाबा व्यसन लागणार नाही याची शिक्षकांनी दक्षता घेतली पाहिजे किंवा ती भूमिका वटवली पाहिजे. आता तिसरा राहिला भाग आपण समाज. मनुष्य प्राणी हा समाजात वावरत असतो, त्याला आजूबाजूचे सगळ्या समाजात राहायचं असतं. तर सार्वजनिक ठिकाणी कोणी धूम्रपान करत असेल तर त्याला हटकले पाहिजे. तुम्ही एक भारताचे सजग नागरिक आहात तर त्यानुसार कायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्याची तक्रार प्रशासनाकडे केली पाहिजे. व्यसनमुक्तीची जी काही चळवळ आहे ही एक लोकचळवळ त्या दृष्टीने झाली पाहिजे. तर केवळ नुसतं आरोग्य किंवा सरकार यांच्यावर अवलंबून न राहता पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने आपली जर का भूमिका योग्य प्रकारे वटवली तर तंबाखू विरोधी लढ्यात आपण नक्कीच यश मिळवू याची मला खात्री वाटते.
1: हो खरंय सर, तंबाखूचं व्यसन सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या नागरिकांना किंवा युवकांना आपण काय संदेश द्याल?
0: तुमचा एक निर्णय तुमच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो. व्यसन सोडणे कठीण नक्कीच आहे पण ते अशक्य अजिबात नाहीये. जेव्हा जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा होईल तेव्हा तुमच्या मुलांचा, कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आणा. मोफत समुपदेशन सेवा आपली आहे, त्यासाठी व्यसन सोडताना योग्य वैद्यकीय मदतीची गरज असते. आजच पाऊल उचला, तंबाखूला नाही म्हणा, निरोगी आयुष्याची सुरुवात करा.
1: श्रोते हो, तंबाखू मुक्त समाज घडवण्यासाठी शासन, आरोग्य विभाग, शाळा, महाविद्यालय, पालक आणि समाज यांनी एकत्रितपणे काम करणं ही काळाची गरज बनली आहे. योग्य समुपदेशन, कुटुंबाचा आधार आणि दृढ इच्छाशक्ती यांच्या मदतीने निरोगी, आनंदी आणि व्यसनमुक्त जीवन नक्कीच जगता येऊ शकतं. हाच संदेश आपल्याला राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांनी दिला आहे. सर, आपण अत्यंत महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूला नकार, आरोग्याला स्वीकार हा संदेश आपण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी आपण प्रत्येकानं पार पाडायला हवी. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह आणि नव्या मान्यवरांसोबत सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:40 झालेत. पुन्हा गाडगे अँसन्स प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, पारोळा रोड, धुळे.

0: आणि नंदुरबार.
1: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
2: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
1: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
2: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
1: आजच भेट द्या पुना गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
0: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगिळ अँड सन्स. या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोते हो, अधिक महिना आलाय आणि सर्वत्र धार्मिक वातावरणही दिसतंय. या पुरुषोत्तम महिन्यात अनेक ठिकाणी पूजा अर्चा होतात, 33 मेहून जेवणावळी असतात. तसंच आपल्या विष्णुरूप जावयाला अधिक मासानिमित्त दानही दिलं जातं. आज आपल्याला कोणकोणत्या चांदीच्या खास वस्तू आहेत ज्या या महागाईतही देणं परवडतं आणि जावयालाही आवडतं, याविषयी आपल्याला माहिती देणार आहेत पुना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
3: नमस्कार. अधिक महिना म्हणजे पुरुषोत्तम मास. भगवान विष्णूंनी त्या महिन्यालाच नाव दिले पुरुषोत्तम मास, कारण पुरुषोत्तम
0: पुरुषांमधला उत्तम.
3: जेव्हा आपण आपली मुलगी एखाद्या मुलाला देतो तर तो उत्तम असणार, पुरुषातला उत्तम असा आपण निवडून आपल्या मुलीला देतो, त्यामुळे तो पुरुषोत्तम मास. आणि मग पुरुषोत्तम मासात काय करायचंय, तर दानधर्म करायचा आहे. आणि मग दानधर्म करायचा आहे तर पुरुषोत्तम आपल्या समोर असताना दुसरा कोण शोधायचा आहे, म्हणून आपण जावयाला ते दान देतो.
0: खरे खरे.
3: आणि दान देताना प्युरिफिकेशन करायचंय, म्हणजे सेल्फ प्युरिफिकेशन करायचंय. त्या महिन्यामध्ये चांगले सत्कार्य करायचे, देवदेवतांचं स्मरण करायचंय, म्हणून आपण ते अनरसे छिद्राचे छिद्रातून प्युरिफिकेशन होतं. आणि त्याच्यावरती दिवा ठेवायचा की ते लावून जावयाला द्यायचं, कारण पुरुषोत्तम आहे, त्याचं औक्षण होणं गरजेचं आहे.
0: बरोबर. श्री विष्णूंचं
3: विष्णूंचं स्वरूप. आता दिवे वेगवेगळे येतात. नंदादीप आपल्याला माहिती आहे, तेलवात ज्याच्यामध्ये तेल असतं, वरती वाती करता रॉड असतो. लक्ष्मी दिवा असतो, त्याच्यामध्ये पिंपळ पान असतं, कमळ असतं आणि लक्ष्मीची प्रतिमा असते, त्यासमोर समईचे सारखे आकार किंवा दिव्याचा आकार किंवा तेल दिव्याचा आकार किंवा निरांजनाचा आकार केलेला असतो. त्याच्या मागे प्रतिमा असते लक्ष्मीची, गणेशाची, त्याच्यापुढे दिवा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे म्हणजे आता ऑक्सिडाईज पण निघालेत, जड वजनाचे निघालेत, ज्याला कास्टिंगचे असतात. पूर्ण मोराचा आकार असलेले आणि पुढे तेलाचा दिव्याचा आकाराचं असा दिवा, तो मोर दिवा म्हणून येतो. त्यानंतर कमळावरती पण एक निरांजन करायची आता नवीन फॅशन निघाली, की खाली कमळाचा आकार आणि वरती निरांजनाचा दिवा. आता हे सगळे जे दिवे आहेत हे साधारणपणे 10-20 ग्रॅम पासून 70-80 ग्रॅम पर्यंत येतात.
0: बर.
3: आता वाढलेल्या चांदीच्या किमती जेव्हा ताट मिळणं जावयाला म्हणजे फार दुर्लभ गोष्ट झाली, त्याच्यावर का लकी तोच. साधारणपणे या दिव्यांची वगैरे जर मजुरी बघितली तर 4-5% असते किमतीच्या, 4-5% असते. जास्वंद दिवा म्हणून फार प्रसिद्ध आहे, कारण तो गणपतीला जास्वंद प्रिय असतो, त्यामुळे गणपतीच्या काळातही वापरता येतो. त्याच्यामध्ये कसं असतं, जास्वंदाच्या फुलाच्या याच्यावरती गणपती लक्ष्मी विष्णूचं हे केलेलं असतं बाजूला, म्हणजे जास्वंदाचं फूल, त्याच्यासमोर दिवा, त्या दिव्याच्या कडेला लक्ष्मी गणपतीच्या मूर्ती म्हणजे प्रतिमा. आणि तो साधारण 30-50 ग्रॅम पर्यंत असतो जास्वंद दिवा. हा पॉप्युलर प्रकार आहे.
0: बर.
3: तर आता अधिक मासामध्ये चांदी ही दान करायला सर्वोत्तम, आणि ती द्यायची कोणाला तर पुरुषोत्तमाला, म्हणजे आपल्या दृष्टीने सासू सासऱ्यांच्या दृष्टीने त्या पुरुषोत्तम कोण, तर त्यांच्या लेकीचा नवरा.
0: बरोबर.
3: तर पुरुषोत्तमाचं दान हे करण्याकरता म्हणून जावयाला ते दिलं जातं, आणि साधारणपणे दर 3 वर्षांनी एकदा अधिक मास येतो.
0: अधिक मास येतो,
3: त्यामुळे जावयाला साधारणपणे 16-17 वेळा तर अधिक मास त्याच्या लग्नाच्या आयुष्यामध्ये मिळतोच मिळतो. पण निदान चांदी किती महाग झालेली असली तरी मला तरी असं वाटतं की एकदा तरी लाडका जावई ठरावा प्रत्येकच घरामध्ये, आणि त्यांनी त्याला ताट वाटी भांड्याचं द्यावं, आणि नंतर मग असे छोट्या छोट्या वस्तू द्याव्यात. त्यामुळे जावई लोकांनी लक्षात ठेवा की सासू सासऱ्यांना सांगा की एकदा तरी मला तुम्ही लाडका म्हणा आणि मला ताट वाटीचं वाण द्या.
0: मोडक साहेब, अधिक मासानिमित्त जावयाला दान देण्यासाठी बजेटमध्ये बसतील असे दिवे, समई आणि अन्य उपकरणांची आपण आमच्या श्रोत्यांना माहिती दिलीत, मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
4: पुन्हा गाडगिळ अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. धुळे केंद्र आपण ऐकत आहात. ऐकवीत आहोत कार्यक्रम भावधारा. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रातून बोलत आहोत. भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम

लता मंगेशकर यांच्या आवाजातील शांता शेळके यांचं भावगीत आपण ऐकलत. यानंतर गात आहेत आशा भोसले. गीत आहे आरती प्रभू यांचं.

महेंद्र कपूर यांच्या आवाजातील भावगीत आपण ऐकलात. ऐकवीत आहोत कृष्णा कल्ले यांच्या आवाजातील भावगीत. शब्द आहेत आरती प्रभू यांची.

भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होतो. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. ठीक 8 वाजेला सहक्षेपित करीत आहोत आकाशवाणी दिल्लीचा समाचार प्रभात. सहक्षेपण काही क्षणातच.

रंजना जोगळेकर यांच्या आवाजातील ग. दि. माडगुळकर यांचं भावगीत आपण ऐकलं. ऐकवीत आहोत हेमंत कुमार यांच्या आवाजात शांताराम नांदगावकर यांचं भावगीत. संगीत आहे अनिल अरुण यांचं.

भावसरगम हा सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होता. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावर बोलत आहोत. थोड्याच वेळात सहक्षेपित करीत आहोत 8:30 आणि पुणे केंद्राच्या राष्ट्रीय मराठी बातम्या. सहक्षेपण काही क्षणातच.

0: 8:30 आणि 10 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी, योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सुरत शहराला भेट देणार असून रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा मुंबई या द्रुतगती महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण आणखी सुधारण्यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान दमणला भेट देणार असून तिथं सुमारे 2,970 कोटी

रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. या बैठकीत ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये कालपासून जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचं जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. येत्या 8 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 देशातील 400 स्पर्धकांनी भाग घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीने घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारं रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मान्सून यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी बाजारातील विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते असं SBI प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1973 पासून दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. या निमित्तानं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग हे राजधानी दिल्लीतल्या मैदानगढी इथल्या नमो ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत. संपूर्ण देशभरात या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचं कौतुक केलं आहे. भारतानं रशियाबरोबरचं सहकार्य कमी करावं यासाठी पाश्चात्य देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्न निरर्थक आणि जागतिक स्थैर्यासाठी हानिकारक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. यावेळी पुतीन यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांची प्रशंसा करत भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री इवेट कूपर यांनी काल नवी दिल्लीत भारत युके विजन 2035 आढावा घेण्यासाठी पहिली वार्षिक बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विकास, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण या विषयावरील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्रालयानं लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरू इथं शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी मंजुरी पत्र सुपूर्द केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावरील चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर होतं. या प्रतिनिधीमंडळाचा 4 भारत दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान व्यापार सुलभता, आयात कर, सीमाशुल्क, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध विषयांवर रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या 17 तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे प्रदीप पंत यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपनं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्यप्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 ही निवडणूक येत्या 18 होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 पोटनिवडणूक होणार आहे. 1987 तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर

यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं एक वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जूनपासून सुरू होईल आणि तो पुढील एका वर्षाच्या कालावधीसाठी असेल अशी माहिती कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. भोर मतदारसंघातून ते 6 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. राज्याचे शिक्षण मंत्री तसंच दुग्धविकास पशुसंवर्धन यासह विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी 14 वर्ष मंत्रिमंडळात काम केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात महानंदच्या उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकसभेचे महासचिव आणि घटनातज्ञ डॉक्टर सुभाष सी कश्यप यांचं दीर्घ आजारानंतर काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. 1983 ते 1989 या काळात लोकसभेचे महासचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. डॉक्टर कश्यप यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलांच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 हा सामना सुरू होईल. भारतानं चिनी तैबेवर 13-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9:30 हा सामना सुरू होईल. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढील 4 ते 5 दिवस दक्षिणेकडील राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनच्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक, केरळमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये आज उष्ण दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे ठीक 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम देणं निसर्गाचं.
2: आषाढाला पाणकळा सृष्टीला वण्याचा मळा.
1: लेखन डॉक्टर नंदकिशोर चिपडे.
2: दुःख भिरकावून येते शब्द माहेर पाणारा.
1: निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर.
2: शब्द

तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो, हे दूरवरून कानावर येणारे भावगीताचे सूर वैशाखाची दाहकता अधिकच तीव्र करीत होते. आकाशाला गवसणी घालणारी उष्णतेची चढती असलेली कमान, स्तब्ध झालेला वारा, आपल्या आटलेल्या रूपाकडे पाहून खिन्न झालेले नद्या सरोवर, होरपळून निघत असलेली वृक्षवल्ली, सर्वा सर्वांनाच प्रतीक्षा असते ती आभाळ मायेच्या बरसातीची. एकदा का मृग नक्षत्राने या बरसातीची नांदी झाली की मग पाहता पाहता वैशाखाची आग भिजून जाते. तापमानानं नमतं घ्यावं, पाषाणाला झरे फुटावे, नद्या सरोवर दुथडी भरून वाहू लागावीत, वृक्षवेलींना बहर यावा, नी या सृष्टी सोहळ्यात समस्त मानवजात सुखी व्हावी एवढीच तर अपेक्षा असते. पण ती पूर्ण होते का? ऋतू आपल्या नियोजित वेळेवर येऊन नियोजित काळापर्यंत मुक्कामी असतात का? दुर्दैवानं याचं उत्तर नाही हे येतं. मग याला कारणीभूत काय आहे आणि याला जबाबदार कोण? तर त्याचं उत्तर हेच की याला कारणीभूत आहे निसर्गचक्राची अनियमितता, आणि ती बिघडवण्यासाठी जबाबदार आहे तो मानव. माणसाचं निसर्गाशी असलेलं नातं अनादी काळापासून चालत आलेलं आहे. काळाच्या ओघात माणसाच्या स्वार्थी वृत्तीने उच्चांक गाठला, त्याच्या आरामदायी आयुष्याची वाट निसर्गाच्या अस्तित्वाला गालबोट लागणारी ठरली. जागतिकीकरणाच्या गरड्यात त्याने अस्सलपणा गमावला. त्याच्या आयुष्यात दुःखाचे सावट घेऊन येणारी ही आधुनिकता मनातील मोकळेपणावर गदा आणणारी ठरली. दिखाऊपणा त्याला आगाऊपणाच्याही पलीकडे घेऊन गेला आणि इथेच माणुसकीचा कडेलोट झाला. तेव्हापासून आस्थागायत माणुसकीची वाणवा जाणवत आहे. माणसाच्या किर्र काळोखी आयुष्यात निसर्गाने नेहमीच त्याला हिरवेपणा देण्याचा प्रयत्न केला असून हे शाश्वत सत्य आहे. तरीही अप्पलपोट्या माणूस आज निसर्गावर इतका क्रूरपणे वार करीत आहे की जिकडे तिकडे उघडे बोडके रान नजरेस पडते, जे बघून पोटात कालवा कालव होते.

योग्य वेळी आणि योग्य तऱ्हेने फक्त निसर्गच शिक्षित करू शकतो, तेवढं सामर्थ्य आपल्यात नाहीच. निसर्गाची निस्वार्थता अंशभर तरी आपल्यात उतरावी, त्याचं सोसणं पोळणं पोसणं कळावं, एवढंच. एरवी हिरवीगार दिसणारी झाडं भर उन्हाळ्यात वस्त्रगाळ करून अक्षरशः नागडी होऊन आपल्या पालापाचोळ्यांनी जमिनीला झाकायचं काम करतात, तिला ओलावा देतात. याची परतफेड म्हणून केवळ झाडांनाच नव्हे तर संपूर्ण जीवसृष्टीला आपली जमीन 100 पटीनं पोषक मूल्य पोहोचवायचं काम करते.

कुठल्याही ऋतूत कुठल्याही परिस्थितीत असंख्य जीव पोसल्या जात असतात याचा आपल्याला अभ्यास नाही, हे आपलं दुर्भाग्य. अरे पालापाचोळा जाळू नका रे, अरे राहू द्या रे, जमिनीची आर्द्रता टिकवून ठेवा रे, कितीही ओरडा काहीही फरक पडत नाही कुणाला. धडधाकट माणूस सोडला तर निसर्गातील प्रत्येक छोटा मोठा जीव निसर्गाच्या जडणघडणीत सहाय्यभूत ठरत असतो. सद्यस्थितीत जगभरात एकूणच निसर्गाचा ऱ्हास सुरू आहे. त्याचं तंत्र नियमन बिघडलं आहे असं आपण नेहमीच म्हणतो, पण तो आपणहून बिघडला तर नक्कीच नाही ना. आपल्या चुकीच्या विकासाच्या संकल्पनांनी हळूहळू निसर्गाचा समतोल बिघडवायला सुरुवात केली आणि आज आपण जे काही पाहतोय ती बहुतांशी मानवाच्याच चुकांची फळं आहेत. जिथे तिथे झाडांचा सर्रास बळी दिला जातो, मोकळ्या हिरव्या जागा, तिवरांची जंगलं डोंगरच्या डोंगर बांधकामांसाठी उद्ध्वस्त केली जात आहेत. गेल्या काही वर्षात लाखोने मोठमोठी झाडं निर्दयीपणे कापली गेली. मुक्या निसर्गावर सतत घाला घातला जातोय. निसर्गाचा आपणही एक भाग आहोत याचा विसर आपल्याला पडतोय. बुद्धी, पैसा आणि यंत्राच्या जोरावर जे काही सध्या सुरू आहे ते बघून आपण विनाशाकडे जातोय याविषयी तिळमात्र शंका नाही. आजवर जे झालं त्याचीच पुनरावृत्ती भविष्यात होत राहणार. नेमेची येतो पावसाळा तसं नेमेची येतो पूर याची जाणीव ठेवावी लागेल. राज्यभरात बांधकाम, रस्ता रुंदीकरण आणि इतर अनेक कारणांमुळे झाडांची कत्तल सुरू आहे. पर्यावरण संतुलित राहिलं तर आपण राहू. झाडं ही निसर्ग संतुलनाचा सगळ्यात महत्वाचा घटक आहेत. त्याविषयीची जाणीव ठेवून जनजागृती करायला हवी. अन्यथा पैसा कमवाल, पण पुढील येणाऱ्या पिढ्या जर आपण आज करत असलेल्या चुकांमुळे अशाच उद्ध्वस्त होणार असतील तर काय फायदा. निसर्गाची जपणूक ही आपली जपणूक आहे. झाडांची, निसर्गाची काळजी एक बुद्धिजीवी प्राणी म्हणून आपलं कर्तव्य आहे. 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्वाच्या बाबींविषयी तातडीनं पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात. काल परवाच वाचनात आलं, जगभरात दर 3 सेकंदांनी एखाद्या फुटबॉलच्या मैदाना एवढं जंगल नष्ट होत आहे. जगभरातल्या एकूण प्रवाळापैकी 50% प्रवाळ नष्ट झाली असून 2050 पर्यंत 90% प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे. युनायटेड नेशन्सच्या मते जगभरातल्या प्रत्येक खंडामधल्या आणि समुद्रामधल्या इकोसिस्टीम

पर्यावरणाची हानी टळली, संतुलन साधलं गेलं, तर त्याचा फायदा मानवजातीला होईल. हवामान बदल कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष होणार नाहीत. कोणत्याही भौगोलिक क्षेत्रात निसर्गाचे जे स्वाभाविक रूप असेल ते तसेच राहणे यातच सर्वांचे हित आहे. आपल्या ज्या विचारातून समस्या उभी राहिली आहे त्याच विचारातून समस्येची उकल मिळू शकणार नाही, असं अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी म्हटलं होतं. मानवी हस्तक्षेपातून जर नैसर्गिक परिसंस्थांची हानी झालेली असेल तर ती मानवी हस्तक्षेपाद्वारेच कशी भरून निघेल? माणसांचा वावर थांबला तर निसर्ग झपाट्याने आपल्या मूळ पदावर येतो. कोविड महासाथीच्या पहिल्या लाटेतील कडक संचारबंदीच्या काळात जगभरातील लोकांनी याचा अनुभव घेतला. नैसर्गिक परिसंस्थांचे अभ्यासकही हेच सांगतात. माणसांचा वावर नियंत्रित केला तर काही वर्षात आपोआप तिथे नैसर्गिक परिसंस्था

माणसांचा वावर थांबला तर निसर्ग झपाट्याने आपल्या मूळ पदावर येतो. कोविड महासाथीच्या पहिल्या लाटेतील कडक संचारबंदीच्या काळात जगभरातील लोकांनी याचा अनुभव घेतला. नैसर्गिक परिसंस्थांचे अभ्यासकही हेच सांगतात. माणसांचा वावर नियंत्रित केला तर काही वर्षात आपोआप तिथे नैसर्गिक परिसंस्था पुनर्स्थापित होते. काही ठिकाणी थोडा हस्तक्षेप करावा लागू शकतो. उदाहरणार्थ, माती धुवून गेल्याने पावसाचं पाणी अजिबातच थांबत नसेल तर एखाद्या दगडांच्या राशीचा बंधारा घालणे, उतारावर उथळ खड्डे घेणे, अगदीच ओसाड जागी निसर्गाला सुरुवात करून देण्यासाठी स्थानिक वनस्पतींची लागवड आणि जोपासना करावी लागते. स्थानिक हिरवाईने जीव धरला की स्थानिक कीटक, पक्षी, प्राणी येतात आणि परिसंस्था समृद्ध होऊ लागते. पर्यावरणाची व्याप्ती फार मोठी आहे. आपल्या सभोवताली जे सर्व काही आहे ते म्हणजे पर्यावरण. आपल्या सभोवतालचे मुख्य दोन घटक म्हणजे सजीव आणि निर्जीव. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव हे सजीव घटक, तर हवा, पाणी, माती, प्रकाश, ऊर्जा हे आणि इतर सर्व निर्जीव घटक. निर्जीव घटकांना सजीवांची कोणतीही आवश्यकता भासत नाही, पण सजीव मात्र निर्जीव घटकांशिवाय जिवंत राहू शकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. याचा शेवट भयावह ठरू शकतो. याचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ अटळ आहे. पावसाळ्यात 4 महिन्यात कोसळणारा पाऊस अलीकडे 15 दिवसातच पडू लागला आहे. दुष्काळी भागात आता पुराचे थैमान दिसू लागले आहे. एकीकडे ओला दुष्काळ असतो आणि त्याचवेळी दुसरीकडे कोरडा दुष्काळ. काही वर्षांपूर्वी बारोमास वाहणाऱ्या अनेक नद्या हल्ली हिवाळ्यातच कोरड्या ठाक पडू लागल्या आहेत. पाणी टंचाईवर उपाय म्हणून आम्ही पावसाळ्यात वाहून जाणारं पाणी अडवण्यासाठी अनेक धरणं बांधली, तरी देखील पाणी टंचाई कायमच आहे. मे महिन्याचा शेवट जवळ आला की धरणं तळ गाठतात, कोरडी पडतात आणि खेड्यापाड्यातील मायमावल्या हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकू लागतात. जगभरातील टॉप 3 देशांमध्ये स्थान मिळवण्याचं स्वप्न पाहण्यात रमलेला आपला देश पर्यावरणाकडे अजिबात गांभीर्यानं पाहताना दिसत नाही. विकासाच्या वाटेवर पर्यावरण येतं आणि ते संपवल्याशिवाय विकास होतच नाही असा समज तर विकासकर्त्यांचा झाला नाही ना. कुठलाही रस्ता करीत असताना झाडं तोडणं, डोंगर साफ करणं सर्रास सुरू आहे. पर्यायी झाडे लावली जातात ती केवळ कागदावर. आपल्या राज्यातील अलीकडे झालेला कोणताही नॅशनल हायवे पहा. त्या मार्गासाठी तोडलेल्या झाडांची भरपाई म्हणून लावलेली झाडं कुठं आहेत, त्यांची सध्याची स्थिती काय, कुणालाही सांगता येणार नाही. विकास झाला हे अमान्य करण्याचं कारण नाही, पण त्यासाठी कुठली किंमत आपण मोजत आहोत याचाही विचार व्हायला हवा. आपल्याप्रमाणेच निसर्गातील इतर जीवांचा, पुढच्या पिढ्यांचा जगण्याचा हक्क, त्याचा आदर आणि जाणीव आपण ठेवणार आहोत की नाही, की फक्त ओरबाडून घेणं हीच विनाशाची वृत्ती आपण जोपासणार, देव जाणे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि या मातीतुनी चैतन्य गावे. कोण ती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून जावे. खनिज संपत्ती, जलसंपत्ती, वनसंपत्ती, निसर्ग त्याचा अणुरेणू कणन कण आपल्याला बहाल करतो. त्याच्या दातृत्वाची ओंजळ आपल्याकरता समर्पित आहे. हे देणं निसर्गाचं असतं, ते अखंड आणि अनंत असतं. संहाराचा नाही तर संवर्धनाचा विचार म्हणजे निसर्ग.

0: आत्ताच आपण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. देणं निसर्गाचं. लेखन होतं डॉक्टर नंदकिशोर चिपडे यांचं. निवेदन आणि निर्मिती सहाय्य समीर शिरवळकर यांचं. सादरकर्ते होते सूरज गोळे. ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेब्स ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲप्ससहित आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

इंद्रधनुष्य ऐकणाऱ्या आमच्या सर्व रसिक श्रोत्यांना योगिताचा नमस्कार. रसिक श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती ऐकत असतो आणि वेगवेगळ्या विषयांवरती माहिती देखील ऐकत असतो. या इंद्रधनुष्य कार्यक्रमाच्या सादरकर्त्या आहेत कविता आत्राम.

0: श्रोते हो, आज आपण भेटणार आहोत अशा एक तरुणाला ज्याने छोट्या शहरातून मोठं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात देखील उतरवलं. आज तो एक यशस्वी पायलट देखील आहे. चला मग आपण आज त्याचं स्वागत करूया आपल्या आकाशवाणीच्या या स्टुडिओत. तुझा आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत स्वागत आहे आणि तुझा जो परिचय आहे तू स्वतःच करून दे सगळ्यांना.
1: थँक्यू सो मच मॅम. माझं नाव कॅप्टन गणेश संजय भावसार आहे. मी एक कमर्शियल पायलट लायसन्स होल्डर आहे आणि आता मी एक एअरलाइन सोबत असोसिएटेड आहे.
0: गणेश, तू किती वर्षापासून धुळ्यात आहेस?
1: माझा जन्मच धुळ्यात झाला. तर मी 10वीपर्यंत मी इथंच शिक्षण केलं नॉर्थ पॉइंट स्कूलमध्ये. 10वीनंतर मी पुण्याला शिफ्ट झालो. तिकडं 11th आणि 12th केलं सायन्समधनं आणि त्याच्यानंतर मग मी माझं एअरलाइनचं करिअर चालू केलं.
0: अच्छा, तू धुळ्यातलाच आहेस, धुळ्यातच तुझा जन्म झाला आणि धुळ्यातच तू शिकलेला देखील आहेस. घरात कोण कोण असतं तुझ्या?
1: घरात आम्ही 6 जण आहे. माझे आजी आजोबा, मम्मी पप्पा आणि मला एक लहान बहीण आहे.
0: पप्पा काय करतात?
1: पप्पा ॲडवोकेट
0: आहेत. का धुळ्यातच आहेत? का धुळ्यातच शिकलेला आहेस आणि 11वी 12वी तू पुण्याला केलीस. तुझं हे जे स्वप्न होते हे अगदी लहानपणापासून होतं का?
1: तर मी नेहमी बघायचो विमानांना उडताना आणि मला एक लहानपणी एक प्रश्न होता की हे विमानांचे टायर हवेमध्ये कसे उडवतात, विमानाला कसं पुढे घेऊन जातात. तर तसं होतं आणि माझ्या स्वप्नांना असं पंख भेटले की माझे जे फुफा होते त्यांची ओळख

0: एअरपोर्टला, धुळे एअरपोर्टला. तर
1: अच्छा
0: त्यांच्या ओळखीने मी गेलो आणि तिथं जाऊन मी बघितलं विमान, पहिल्यांदा
1: अच्छा
0: बघितलं ते विमान. म्हणजे त्याच्या आधी मी कधी बघितलं नव्हतं, कधी बसलोही नव्हतो. आणि ते ट्रेनिंग असल्यामुळे ते अजून मला फॅसिनेट केलं की तिथं लोक यायचे, तिथं ते उडवायचे, तिथे युनिफॉर्म मध्ये जायचे, त्याचं ते हेडसेट घालायचे, ते सगळ्या गोष्टी. म्हणजे मी लहान होतो आणि ते सगळ्या गोष्टी मला फॅसिनेट केलं. सो मी तिथं गेलो, तिकडे इन्स्ट्रक्टरशी भेटलो, पण मी खूप यंग होतो त्यावेळेस, मला असं काही प्रॉपर इन्फॉर्मेशन भेटली नाही.
1: अच्छा
0: पण ज्यावेळेस मी 6th स्टँडर्डमध्ये गेलो, त्यावेळेस नवनीत ही जी कंपनी आहे बुक्सची, तर त्यांनी एक ऑफर आणली आमच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला की जर त्यांनी आम्ही जर त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत ते जर आम्ही डिस्प्लेला लावले तर ते आम्हाला एक जॉयराइड देतील.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यामध्ये माझ्या पप्पांनी पार्टिसिपेट केलं आणि आम्हाला जॉयराइड भेटली. पण ते जॉयराइडसाठी आम्ही बारामतीला गेलेलो.
1: अच्छा.
0: तर बारामतीला गेलो, ज्यावेळेस मी पहिली उडान घेतली त्यावेळेस लक्षात आलं की हे टायर तर फिरतच नाही. तर मग म्हटलं की याच्या मागचं सायन्स काय. तर मग खाली उतरल्यानंतर तिकडे जे इन्स्ट्रक्टर्स होते त्यांना मी भेटलो, त्यांना मी विचारलं की मी याच्यामध्ये करिअर करू शकतो का, काय काय गोष्टी लागतात. तर मग त्यांनी मला सांगितलं की तुला 11th 12th सायन्समधून करावं लागेल, तुला मेडिकली फिट राहावं लागेल. पण तरी पण जे काही इन्फॉर्मेशन भेटली ती लिमिटेड होती. मग मी थोडं गुगल वगैरेचा वापर केलेला त्यावेळेस. आणि 10वी झाल्यानंतर मी परत बॉम्बे फ्लाइंग क्लबला, जे आपल्या शहरातच आहे.
1: तुला लहानपणापासूनच आकाशात उडणाऱ्या त्या विमानांकडे बघून तुला एक क्युरिओसिटी म्हणू शकतो आपण त्याला, की अरे खाली टायर जसे आपण जमिनीवर चालवतो ते चालताना तर दिसत नाही टायर, आणि मग कसं काय. त्यामुळे ती तुझी क्युरिओसिटी जसं तू मोठा होत गेला तशी ती वाढत गेली. की बा तुझं स्वप्न हे लहानपणापासूनच होतं की पायलट बनायचंय, किंवा एक तू त्या विमानाच्या सानिध्यात तुझी जायची जी इच्छा होती ती तू पूर्ण केलीस. तर मला असं सांग, पायलट बनण्यासाठी तुला कोणता मार्ग निवडावा लागला?
0: पायलट बनण्यासाठी मार्ग असा होता की जसं मी सांगितलं, 10वीनंतर मी परत बॉम्बे फ्लाइंग क्लबला गेलो आणि तिथले जे CFI, जसं आपल्या स्कूलमध्ये प्रिन्सिपल असतं तसंच एक जे फ्लाइंग जे स्कूल असतं त्याच्यामध्ये प्रिन्सिपल म्हणून त्याला चीफ फ्लाइट इन्स्ट्रक्टर असं म्हटलं जातं, CFI. तर त्या CFI सर ते एक्स एअरफोर्स होते, कॅप्टन JP Sharma सर. त्यांना मी अप्रोच केलं की सर माझं याच्यामध्ये थोडासा इंटरेस्ट आहे आणि मला ते ह्या फील्डबद्दल जाणून घेण्यासाठी मला तुम्ही एक आठवडा दोन आठवडे येऊ द्या आणि इथले ऑपरेशन्स बघू द्या. मला असं नव्हतं पाहिजे की मी फक्त ते युनिफॉर्म कडे अट्रॅक्ट होऊन किंवा ती लाईफस्टाईल कडे अट्रॅक्ट होऊन, कारण की अट्रॅक्शन आज उद्याचं खेळ, पण जर आपल्याला त्याच्यामध्ये करिअर करायचं तर ते आयुष्यभर मी त्या गोष्टी करू शकतो की नाही. म्हणजे मला त्यामध्ये काही असं मी कोणत्या गोष्टीला घाबरणार नाही किंवा मी कॉन्फिडेंटली एवढे 150 ते 180 पॅसेंजर मी सोबत कॅरी करू शकतो, तर त्याचं मला उत्तर पाहिजे होतं.
1: आणि आज इतक्या लोकांचा जीव आपण आपल्या सोबत नेणार, तर आपण त्याच्यासाठी लायबल म्हणजे आपण आहोत का नाही याची तू खात्री करून घेत होता तिथे, त्यांच्याकडे जाऊन तू खात्री करून घेतलीस. त्यांनी काय सांगितलं मग तुला?
0: हो, तर त्यांनी मला ऑपरेशन वगैरे बघू दिले. मी सगळ्या गोष्टी जे काही मला गरजेच्या होत्या त्या गोष्टी मी त्यांच्याकडनं काढून घेतल्या. आणि त्या सरांनी मला खूप, म्हणजे त्यांचं हा खूप मोठं योगदान आहे माझ्या करिअरच्या मागे. तर मग त्यांनी मला सांगितलं आणि मग त्याच्यानंतर मी 11वी 12वीत हे केलं. आणि 12वी झाल्यानंतर मग मी असं विचार केला की हे पायलट बनण्यासाठी खूप पैसा लागतो. तर मग मी थोडस दुसरं एव्हिएशन मध्ये दुसरं AME नावाचं एक कोर्स आहे, एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर, जे इंजिन म्हणजे जे मेंटेनन्स करतात एअरक्राफ्टचा. तर मी म्हटलं की आपण आधी आपला स्वतःचा पैसा कमवू आणि मग करू, कारण की पप्पांकडनं डायरेक्ट 40 ते 50 लाख मागणं हे माझ्याकडनं थोडस हे होत होतं. त्याच्यानंतर मी बारामतीला गेलो, तिथं मी बोराटे सरांना भेटलो. बोराटे सर आता इथंच आहेत बॉम्बे फ्लाइंग क्लबला. तर त्यांनी मला सांगितलं की जर तुला पायलटच बनायचं तर तू AME करू जर बनलास तर तुझे तिथं AME 5 वर्ष आणि पायलटचे अजून 3 वर्ष, असे 8 वर्षांनंतर तुझं स्वप्न हे होईल. तर त्यापेक्षा त्यांनी मला अजून एक हे वे सांगितलं की तू
1: शॉर्टकट अजून त्याच्यातला,
0: की तो म्हणजे तुझ्या घरच्यांना पैसे ऍडजस्ट करायला जर वेळ लागत असेल तोपर्यंत तू पेपर क्लिअर करून घे.
1: पण मग जे इतके तू पैसे सांगतो की ते इतकेच लागतात का?
0: हो हो हो, त्यावेळेस तेवढे होते, आता याचे म्हणजे याच्यापेक्षा जास्त लागतात.
1: अच्छा अच्छा. तुला किती वर्ष झाली हे शिकायला?
0: मी चालू केलं 2021 मध्ये. 2021 मध्ये मी माझे पेपर्स क्लिअर करणं सुरुवात केली. 2022 जुलैपर्यंत माझे सगळे पेपर्स क्लिअर झाले आणि सप्टेंबरपासून मी 2022 ट्रेनिंग सुरू केली.
1: बरं, मग तू आता छोट्या शहरातून गेलेला, म्हणजे धुळे आपलं छोटे शहर आहे, बरोबर आहे? तू मुंबईला गेलास हे शिकायला?
0: नाही नाही, पुण्याला.
1: छोट्या शहरातून येताना तुला काही अडचणी आल्या का? तुला
0: अडचणी असे मला फार तर नाही आले, कारण की एव्हिएशन मध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की इंग्लिश आहे ना. तर मी ICSE बॅकग्राऊंड, माझं शिक्षण नॉर्थ पॉइंट स्कूलमध्ये झालं असल्यामुळे माझं इंग्लिश स्ट्रॉंग होतं. आणि अभ्यास, हा अभ्यास एक मात्र हे आहे की एव्हिएशनमध्ये पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसपर्यंत म्हणजे जी शेवटची फ्लाईट असेल तोपर्यंत अभ्यास करणंच आहे.
1: तू ज्या वेळेला हा जो निर्णय घेतला विमानाशी जे पण काही निगडीत तुला जे पण आहे पायलट व्हायचं तुला अजून त्याच्यासाठी तुला कुटुंबाचा सपोर्ट कसा मिळाला? तू बोलला सुरुवातीला की तुझ्याकडे आजी आजोबा आहेत घरी, वडील माणूस जो असतो किंवा आजोबा असतील वडील असतील तर ते तुला सपोर्ट, पण आईचं जो मनाचं

0: असतं की नाही नाही बाबा एवढा म्हणजे असं याच्यात हवेत तरंगायचं म्हणजे काहीतरी वेगळी गोष्ट आहे, आणि आईचं मन एक वेगळं असतं की मुलाला मग हा कशाला तू दुसरा जॉब कर अशाही म्हणणाऱ्या आया असतात. तर मग तसं तुला अडचण आली का?
1: हो सेम अडचण मलाही आली, आणि मम्मीपेक्षा जास्त म्हटलं तर आजीकडनं जास्त अडचण आली. आजीचं म्हणणं होतं की कशाला हे करायचंय, बाकीचं अजून इंजिनिअरिंग म्हणजे माझा दादा इंजिनियर आहे तर तू इंजिनिअरिंग कर, तू त्याच्यासोबत कर, तू तुला मार्गदर्शन करेल वगैरे वगैरे. पण मला आधीपासूनच म्हणजे दुसरीपासून असतानाच ते सुरू झालेलं, आणि मला पायलट बनायचं तर मला पायलटच बनायचंय.
0: अच्छा.
1: हा तर मग मी म्हंटल की का नाही ना. आणि आजीच थोडस फार होतच की बाबत म्हणजे हा, आणि त्यांचं एक बॅकग्राऊंड पण होतं की त्यांचा जो भाचा होता सक्का भाचा त्याला पण पायलट बनायचं होतं, पण दुर्दैवीने त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यात त्याची त्याचा जीव गेला, म्हणून आजीचा आणखीन त्याच्यामध्ये वाढ झाली. मग मी सांगितलं की एव्हिएशन हे एक वन ऑफ द सेफेस्ट मोड ऑफ ट्रान्सपोर्ट आहे. एव्हिएशन मध्ये म्हणजे जो जेव्हा लाखो करोडो टेक ऑफ आणि लँडिंग होतात त्यावेळेस एक इन्सिडेंट होतो, आणि त्या इन्सिडेंट मध्ये पण कोणाची जीवहानी होत नाही, फक्त एक इन्सिडेंट होतो. म्हणजे नॉर्मल काही टेक्निकल ग्लिच वगैरे असू शकतो. म्हणजे आपण जर कोणताही ट्रान्सपोर्टचा जर मोड घेतला, ते रोडवेज असो सीवेज असो, हे एव्हिएशन एक असं की त्याच्यामध्ये हा एक सेफेस्ट मोड मानला जातो, आणि त्याच्यामध्ये करोडो टेक ऑफ आणि लँडिंग झाल्यावर एखादा इन्सिडेंट होतो.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामध्ये पण जीव.
0: अच्छा मग तुला आता तुझा हा प्रवास जेव्हा सुरू झालास, तू पुण्याला गेलास फ्लाइंग क्लबला, तू भेट दिलीस, तिथे तू सगळी माहिती घेतलीस, म्हणजे तू हे जे शिकण्याचा मार्ग निवडलास, तर त्या प्रवासामध्ये तुला सगळ्यात असा कठीण क्षण काय आला?
1: कठीण क्षण जर मी म्हणेल तर तो होता जसं की सेल्फ डाऊट ज्याला आपण म्हणतो की मी करू शकेल की नाही. याच्यामध्ये जे ही फील्ड आहे याच्यामध्ये 7 गव्हर्नमेंटचे एक्झाम द्यावे लागतात, आणि त्याची जी पासिंग असते ती 100 out of 70 पासिंग असते, 70 मार्काची पासिंग असते. तर मी म्हटलं की आपण स्कूलमध्ये आपली जी पासिंग होती ती 35 मार्काची होती, आणि इथे डायरेक्ट डबल झालेली आहे 70 मार्काची 100 पैकी. तर तो एक चॅलेंज होता की मी हा करू शकेल की नाही. पण मग मी पप्पांशी पण बोललो, पप्पांनी मला एक सल्ला दिला की जर तुला जर तू जगासमोर एवढी मोठी झेप घ्यायचा विचार करतोयस, आणि जर तू स्वतःच जर स्वतः डाऊट घेशील तर मग पूर्ण जग तर घेणारच आहे. तू पेपर क्लिअर तर करून बघ, पेपरचाच विषय ना. तर आपण जोपर्यंत फंड हे करतो कलेक्ट करतो तोपर्यंत तू पेपरचं हे कर, आणि त्याच्यानंतर मग आपण करूयात.
0: मग तुला असं कधी काही वाटलं का तुला हे तर झालं बा कठीण, म्हणजे परीक्षा द्यायचा जो काळ होता तो तुला कठीण, आणि तुला असं वाटत होतं का बा मी हे करू शकेल का नाही? कधी पण नवीन काम सुरू करायच्या वेळेला प्रत्येकालाच, तूच नाही तर प्रत्येकाला असं वाटतं की अरे हे मला जमेल का नाही जमेल का नाही, जोपर्यंत आपण त्या कामामध्ये आपण स्वतः त्याच्यामध्ये जात नाही की बा आपण आपला त्याच्यात आपण किती सक्षम आहोत ही गोष्ट करायला. तू एवढं सगळं करताना की मार्क म्हणा किंवा आर्थिक, आज 40-50 लाख म्हणजे आपल्या मिडल क्लास लोकांसाठी हे खूप होतात. शैक्षणिक कर्ज मिळतं सगळं मिळतं, परंतु तरी पण काहीतरी आपल्याला पण घराची मदत घ्यावीच लागते. ती मग ह्या आर्थिक अडचणी आपल्या आई वडील सक्षम असतातच आपल्यासाठी करायचं, त्यांना तर मुलं मोठे होतात इथं ते मुलांसाठी काहीही करायला तयार असतात, तो विषय वेगळाच आहे. बट असं कधी झालं का तुला असं वाटलं मधूनच कधीतरी की आता हे मला काही करायचं नाही सोडून द्यायचं? इथं तुझी जिद्द होती करायची हे मान्य, बट असं कधीतरी होतं की माणूस सगळ्याकडनं काहीतरी अडचणींनी घेरला जातो, किंवा मग तिथे जाऊन काहीतरी असं काहीतरी होतं की नाही आता मला नाही करायचं, मला खूप वाटायचं की हे मी करायला पाहिजे बट आता मला करायचंच नाही, मला सोडून द्यायचं, असं काही तुझ्या या ट्रेनिंग मध्ये किंवा तुझ्या या शिक्षणामध्ये कधी असं काही वेळ आली का?
1: हो हो झालंच. जसं की आर्म फोर्सेस मध्ये जे सिनियर्स असतात ते खूप स्ट्रिक्ट असतात, तसं एव्हिएशन मध्ये पण जे आमचे इन्स्ट्रक्टर असतात ते खूप स्ट्रिक्ट असतात, आणि ते रागाच्या भाषेत बोलून जातात की तुम्ही एव्हिएशन साठी बनले नाहीये. तर त्यावेळेस सेल्फ डाऊट येतो, सेल्फ क्वेश्चन येतो. पण एक मी थॉट वाचलाय की ज्यावेळेस आपल्याला क्विट करायसारखं वाटतं तर रिमेंबर वाय यू स्टार्टेड, तर मग ते सगळ्या गोष्टी यायच्या, ते दुसरीपासूनच तो जो माझी जर्नी होती ती माझ्या लक्षात यायची. आणि मला असं कधी असं वाटलं नाही की मी एव्हिएशन क्विट करायला हवं, म्हणजे असं भरपूरदं झालं की मॉरल डाऊन झालाय, पण असं क्विट करण्यासारखं कधीच नाही वाटलं. कारण की ती जी जर्नी होती आणि जे लहानपणापासूनचा उत्साह होता की बनायचं तर पायलटच बनायचं, आणि जर त्या स्वप्नांना मी पूर्ण करू शकतो तर जे माझ्या कॅपेबिलिटीज आहेत ते मी करू शकतो तर का नको.
0: पण असं आहे की बा तुझं स्वप्नच इतकं स्ट्रॉंग होतं आणि त्याच्यात तुला तुझ्या कुटुंबाची साथ होती म्हणून तू त्यावेळेला त्यांचं ऐकून घेतलं, जरी तुला वाईट वाटलं असेल थोड्या वेळापुरतं, पण तरी पण तू पुढे तुला तुझं स्वतःचं लहानपणापासूनचं स्वप्न होतं साठी तू तेही ऐकून घेतलंस आणि तुझा मार्गक्रमण तुझं चालू ठेवलंस. की पहिल्यांदा विमान तू जेव्हा उडवायला घेतलंस तर कसं तुला वाटलं? म्हणजे
1: पहिले जी आमची जे हे असतं ट्रेनिंग असते ती 200 तासाची ट्रेनिंग असते, आणि जी पहिली जी झेप असते त्याला आम्ही त्या एक्सरसाइजला म्हणतो एअर एक्सपिरियन्स.
0: हा
1: म्हणजे जे आमच्या लॉगबुकमध्ये जे प्रत्येक फ्लाईट लॉग होते तर त्याच्यातली पहिली

0: जी फ्लाईट असते त्याला आम्ही एअर एक्सपिरियन्स म्हणतो. तर त्या दिवशी इतका छान असं वातावरण होतं, पाऊस नुकता पडला होता, रेनबोज होते, आणि मी असं पुस्तकांमध्ये वाचलं होतं की वरून जो जो रेनबो दिसतो, आपण आता जमिनीवरून तो आपल्याला अर्धा दिसतो,
1: बरोबर,
0: पण तो आकाशातून तो पूर्ण गोल दिसतो,
1: अच्छा,
0: आणि तो मला टेक ऑफ घेतल्या घेतल्या दिसला.
1: अरे बाप
0: हो,
1: रे.
0: तर मग माझा जो पहिली फ्लाईट आहे ती म्हणजे अक्षरशः मी असं होणार नाही की मी शब्दांमध्ये ते उतरू शकू, ते माझ्याकडनं म्हणजे
1: तुला तो क्षण शब्दात सांगता येण्यासारखाच नाही, इतका आनंद तुला झाला.
0: एक्झॅक्टली. आणि आता मी बोलतोय, ज्यावेळेस मी हे डिस्क्राईब करतो ते तो सीन माझ्या
1: डोळ्यासमोर
0: येतोय. तर तसं होतं, आणि एका साईडला पाऊस चालू, एका साईडला ऊन पडलेलं आहे,
1: हे
0: सगळ्या गोष्टी असे बघायला भेटल्या. मग सरांनी, जे माझे कॅप्टन स्वरूप सर होते, जे माझे इन्स्ट्रक्टर होते, त्यांनी मला व्यवस्थित सांगितलं की कसे कंट्रोल्स हे करतात. आपण जसं गाडीवर स्टेअरिंग राईटला फिरवलं तर आपण राईटला टर्न घेतो, तसेच आमचे वेगवेगळे प्रायमरी कंट्रोल्स असतात, ज्याला एलेरॉन, एलिव्हेटर आणि रडर, ज्याच्या साह्याने एअरक्राफ्ट उडतं. तर त्याचे कंट्रोल्स त्यांनी आम्हाला माहिती दिली, आणि म्हणजे तो जे ज्या प्रकारे त्यांनी समजवलं आणि ज्या प्रकारे बाहेरचं वातावरण होतं, त्यामुळे जो माझा पहिला एरेक्स होता तो म्हणजे शब्दांमध्ये मी सांगू शकणार नाही, इतका अमेझिंग.
1: आणि जे तू वाचलेलं होतं किंवा बघितलं ते तुला स्वतः डोळ्यांनी बघायला मिळालं, त्यामुळे तो एक क्षण, म्हणजे तू केव्हाही ते बोलशील तर तुला ते पूर्ण सीन तुझ्या डोळ्यासमोर क्रिएट होत असेल कदाचित. तू ज्या वेळेला त्या विमानात बसला आणि पहिलं टेक ऑफ जेव्हा होतं, तुला असं मनामध्ये कसं, ठीक आहे, आम्ही आजकाल तर काय होतं की नुसतं असंच विमानात बसायला जरी गेलो पहिल्यांदा जे बसतात ते, तरी त्यांना धडधड होती की अरे आपलं काय म्हणजे कसं काय, तर तू तर चालवणार, म्हणजे तू तर पायलट, तुझ्या हातातच विमानाचं सगळं हे, तर तुला कसं काय त्या वेळेला वाटलं?
0: मी आधीपासूनच माझी मानसिक तयारी करून घेतली होती की ह्याच्यासाठीच तर मी बनलेलो आहे, मला हेच तर लहानपणापासून करायचं दुसरीपासूनच, तर मला अशी भीती वगैरे वाटली नाही, पण हो एक्साइटमेंट तर भरपूर होती.
1: जे छोट्या शहरामध्ये तुझ्यासारखी स्वप्न घेऊन जी मुलं वावरतात, तर त्यांना तू काय सांगशील, काय वाटतं तुला?
0: मी याच्याबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर मी म्हणजे माझे जे काही 2-3 ज्युनियर्स होते ज्यांना असं क्विट करण्यासारखं वाटलं होतं, त्यावेळेस पण मी त्यांना बोललो होतो, आणि तेच मी सगळ्यांना पण सांगू इच्छितो की जर तुम्ही पायलट बनायचं स्वप्न बघतायत आणि पायलट हा आकाशात विमान उडवतो, अँड स्काय इज लिमिटलेस, म्हणजे आकाशाला काही लिमिट नाही आहे, आणि यू बिंग पार्ट ऑफ दॅट, तुम्ही त्याचा एक एवढ्या आकाशाचा एवढं तुम्ही एक छोटासा पार्ट आहात, आणि जी लिमिटलेस आहे तर तुम्ही स्वतःला लिमिट का करतायत असं. हा म्हणजे विचारांचा लिमिट असो किंवा कोणतंही लिमिट की मी हे करू शकतो की नाही का कशाला ना, जर तुम्ही एक म्हणजे एक युनिव्हर्सल युनिव्हर्स तुम्हाला एक कोणती गोष्ट देते, कोणती गोष्ट तुम्हाला प्रोव्हाइड करते, तर तुम्ही स्वतःला लिमिट नका करू. जसं की पोरं म्हणतात की त्यांना 70 मार्काचा अभ्यास होणार की नाही होणार, ते 14-14, 15-15 तास अभ्यास करू शकणार की नाही करणार, पण UPSCवाले तर करतात, याच्यापेक्षा जास्त करतात,
1: प्रश्नच नाही.
0: हो, तर माझं फक्त एवढंच म्हणणं राहील की जर तुम्ही पायलट बनायचं जर स्वप्न बघतात आणि पायलट हा आकाशात उडतो आणि आकाश हे लिमिटलेस आहे, तर तुम्ही तुमच्या विचाराला लिमिट दिली नाही पाहिजे.
1: पायलट बनण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत?
0: आता जर आपण अभ्यास वाईज बघितलं तर अभ्यास हा कम्प्लिटली नवीन आहे, याच्यामध्ये जे स्कूल लाईफचं जर आपण बेसिक बघितलं तर ते एवढं नाही आहे. तर पहिली गोष्ट तर 11वी-12वीमध्ये सायन्स असणं गरजेचं आहे, आणि जे विद्यार्थी ऑलरेडी त्यांनी कॉमर्स किंवा आर्ट्स घेतलेले आहे तर त्यांच्यासाठी एक उपाय असा आहे की तुम्ही मॅथ्स आणि फिजिक्स हा जो विषय आहे तो तुम्ही NIOS थ्रू देऊ शकतात ओपन स्कूलिंग वर, आणि तुम्ही जो तुमचा कम्प्युटर नंबर आहे, कम्प्युटर नंबर हा असा एक युनिक प्रोफाईल असतो की तुमचे डॉक्युमेंट आपण गव्हर्नमेंटला सबमिट करून ते आम्हाला आपल्याला एक कम्प्युटर नंबर नावाचं एक प्रोफाईल देतात, ज्याच्या थ्रू आपण एक्झाम्स देऊ शकतो जे गव्हर्नमेंट कंडक्ट करते पायलट बनण्यासाठी. हे याच्यामध्ये सगळं डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटची इन्व्हॉल्वमेंट असते, याच्यात कोणती स्टेट रेग्युलेटरी नसते. हो, तर मग सायन्स लागतं, त्याच्यानंतर कम्प्युटर नंबर आल्यानंतर 7 एक्झाम्स द्यावे लागतात. आता याच्या एक्झाममध्ये पण क्रायटेरिया असा आहे, जर तुम्ही इंडियामधून जर फ्लाईंग करत असणार तर तुम्हाला फक्त 4 सब्जेक्ट द्यायची गरज आहे, नॅव्हिगेशन, मेट्रोलॉजी, रेग्युलेशन आणि RTR. पण जर तुम्ही इंडियातून करताय, हे बाहेरचे सब्जेक्ट सांगितले मी, नॅव्हिगेशन, मेट्रोलॉजी, रेग्युलेशन आणि RTR, हे जर तुम्ही परदेशात जाऊन फ्लाईंग करू येणार असाल तर ते तुम्हाला फक्त 4 सब्जेक्ट द्यायची गरज आहे, पण जर तुम्ही इंडियातून करणार असाल तर तुम्हाला 7 सब्जेक्ट द्यायची गरज आहे. नॅव्हिगेशन, मेट्रोलॉजी, रेग्युलेशन, टेक्निकल जनरल, टेक्निकल स्पेसिफिक सिंगल इंजिन, टेक्निकल स्पेसिफिक मल्टी इंजिन आणि RTR.
1: तर त्याच्यामुळे तुम्हाला डिसिप्लिन, आत्मविश्वास हा हे महत्वाचे, हा अभ्यास तर तुमचा आहेच, बट त्याच्या सोबत याची जास्त गरज असेल असं मला वाटतं.
0: आणि याच्यामध्ये अजून एक वर्ड मी ऍड करू इच्छितो जो की पेशन्स.
1: बरोबर.
0: हो, पेशन्स खूप जास्त टेस्ट होतात ॲव्हिएशनमध्ये, आणि जे इन्स्ट्रक्टर्स असतात ते म्हणजे दे मेक शुअर की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीसाठी रेडी होणार की नाही,
1: की सतत शिकण्याची तयारी पाहिजे, की प्रत्येक वेळेला काय तुमच्या पुढे टास्क येईल
0: डेफिनेटली
1: हे तुम्ही सांगू नाही शकत, बट तिथे ज्या वेळेला तुम्ही पाऊल टाकलंय तर ते तुम्हाला जे जे तुमच्या पुढे येईल ते तुम्हाला शिकायची तयारी तुम्ही ठेवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आत्मविश्वासाचीच आहे, कारण आज एवढं मोठं जे वाहनच म्हणता येईल आपल्यासाठी ते आत्मविश्वास.

0: तुझा कूप आहे असेलच. बरं, मला एक सांग की धुळ्यातून तू पहिलाच आहेस का?
1: नाही नाही नाही, मी धुळ्यातला दुसरा वैमानिक आहे. हो, तर जे पहिले आहेत ते कॅप्टन प्रशांत आहेत, कॅप्टन प्रशांत पाटील सर. तर ते शिंदखेडा तालुक्यातील एक गावाचे आहेत आणि तेच माझे इन्स्ट्रक्टर पण होते. जे माझा क्रॉस कंट्री जो चेक असतो आमचा, जसं आपले एक्झाम्स हे लेखी वेगळे होतात, तसंच आमचे फ्लाईंगच्या वेळेस पण होतात. तर त्यांनीच मला शिकवलेलं आहे, तर मी दुसरा पहिले ते कॅप्टन.
0: त्यांनी तुला शिकवलं म्हणजे कसं पद्धत, तुझं जे फ्लाईंगचं जे सुरुवात झाली तू कुठून केलीस, ती म्हणजे इथून धुळ्यातूनच केली की तू जे अकॅडमी म्हणजे तू तिकडे जिकडे शिकलास तिकडून केली कसं?
1: नाही, मी माझी जी ट्रेनिंग झाली ही प्रॉपर मी बारामतीतून केलेली आहे. माझं धुळ्यात मी फक्त 10वीपर्यंत होतो, 10वीनंतर मी धुळ्यात माझं शिक्षण काहीच झालेलं नाही आहे. तर मग मी बारामतीला कार्वर एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड म्हणून एक फ्लाईंग स्कूल आहे, तर तिथं मी होतो आणि तिथंच कॅप्टन प्रशांत सर पण ॲज इन्स्ट्रक्टर होते. तर त्यांनी ते एफ आय होते, म्हणजे जे जसं आपलं असिस्टंट प्रोफेसर असतं आणि प्रोफेसर असतं, तर तसंच आमचं असिस्टंट फ्लाईंग इन्स्ट्रक्टर आणि फ्लाईंग इन्स्ट्रक्टर असतात. तर जे फ्लाईंग असिस्टंट फ्लाईंग इन्स्ट्रक्टर असतात ते आपल्याला शिकवतात, जे माझे कॅप्टन स्वरूप सर होते. पण जे चेक असतात ते एफ आय घेतात. तर कॅप्टन प्रशांत सरांनी माझं चेक घेतलेला, जो माझा क्रॉस कंट्री चेक, जो 200 तासामधली जी एक्सरसाइज असते, 200 तासपैकी जे 50 तास क्रॉस कंट्री सोलो असतात. सोलो म्हणजे एकटं विमान घेऊन जायचं आणि क्रॉस कंट्री करून यायची.
0: बरोबर.
1: हो, तर ते एकटं सोडण्याच्या आधी एक चेक होतो, तर तो कॅप्टन प्रशांत सरांनी घेतला होता. आणि ते धुळ्याचे
0: ते सुरुवात केली की तिकडेच केलं?
1: धुळ्यात माझं काहीच नाही, धुळ्यात माझी कोणतीच सुरुवात झालेली नाही. जे काही केले मी ते बारामतीत आणि पुण्यात केलेले आहे.
0: अच्छा, बारामतीत आणि पुण्यात केलेले आहे. फक्त तू धुळ्याचा आहेस. विमान कंपन्या ज्या म्हणतात की योग्य ते ह्या गव्हर्नमेंट असतात की काय?
1: गव्हर्नमेंट मध्ये एअर इंडिया आधी होती, जी टाटांनी चालू केली होती आधी, जीआरडी टाटांनी. मग त्याच्यानंतर ती गव्हर्नमेंटने अक्वायर केली. अलायन्स एअर पण ही टाटांनी चालू केली होती आणि त्याच्यानंतर ती गव्हर्नमेंटने अक्वायर केली होती. पण गव्हर्नमेंटनी काही कारण असतो ती आता परत टाटाला दिलेली. पण अलायन्स एअर जी एक आहे, जी रिजनल कनेक्टिव्हिटी. आता गव्हर्नमेंटचं जर नाव आलं तर एक गव्हर्नमेंटने आता एक नुकतीच स्कीम लॉन्च केलेली, उडान स्कीम, उडे देश का आम नागरिक. तर त्याच्यामध्ये एव्हिएशनला ग्रोथ भेटण्यासाठी नवीन नवीन एअरपोर्ट बनत आणि एअरपोर्ट फक्त मेट्रो सिटीमध्ये नाही किंवा टायर 1 टायर 2 सिटीमध्ये नाही, आता जे आपलं जसं जळगाव झालं जवळच्या जवळ म्हटलं, तर तिथं सुद्धा एअरपोर्ट बनलेलं आहे आणि तिथं सुद्धा आता कनेक्टिव्हिटी आलेली आहे. तर हां, तर मग छोट्यातले छोटे गावं सुद्धा आता हे होणार आहेत. आता मी मध्यंतरी ऐकलं की आपलं धुळ्याचं एअरपोर्टला पण ते विकसित करणार आहेत आणि तिथं सुद्धा आपले ऑपरेशन चालू होणार आहेत.
0: मग फ्लाईंग क्लब हे सगळ्या ठिकाणी आहेत का? आपल्या इकडे सगळ्या ठिकाणी आहेत
1: सगळ्यात जास्त महाराष्ट्रातच आहेत. हो, पण पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मध्ये आहेत.
0: अच्छा, पण त्याचं कार्य कसं चालतं, फ्लाईंग क्लबचं कार्य कसं चालतं सगळं? म्हणजे आपण गोंदूर विमानतळ आहे आपल्याकडे, तिथे असे म्हणजे काही शिकवण्याचं किंवा असं काही आहे का आपल्या इथे पण काही?
1: हो हो, हे प्रॉपर ट्रेनिंग ऑर्गनायझेशन, आम्ही एफटीओ म्हणतो, फ्लाईट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन.
0: अच्छा.
1: हो, तर मग हे जे एफटीओ आहे हे धुळ्यात पण आहे, हे डीजीसी अप्रूव्ड असतं. डीजीसी हे गव्हर्नमेंट बॉडी झाली, डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन.
0: हा,
1: यांच्या अंडर हे सगळे फ्लाईंग स्कूल्स येतात. जे इंडियामध्ये जेवढे काही हे आहेत ते डायरेक्ट गव्हर्नमेंट च्या अंडर येतात. म्हणजे यांचा ओनर प्रायव्हेटच असतो, म्हणजे यांना ऑपरेट करायचं किंवा यांचे जे लायसन्सेस वगैरे इश्यू करणं किंवा जे विमानं उडतात ते एअरवर्दी आहेत की नाही ते सगळं चेक करणं हे गव्हर्नमेंट चेक करते डायरेक्ट आणि त्यांच्याकडनं सर्टिफिकेट येतं. तर हे एफटीओज आर ओन प्रायव्हेटली, बट हे जे चालवले जातात हे डीजीसीएच्या अप्रुव्हलनी चालवले. क्लब जे आपला जे संचालक क्षितिज साळुंखे दादांनी चालू केलेले आहे, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक उपक्रम उडानच नाव दिलं होतं आम्ही त्याला. तर आमचं असं हे होतं की एव्हिएशन म्हटलं तर खूप लोकांना याची इन्फॉर्मेशन नाही, किंवा एव्हिएशन म्हटलं तर सगळ्यांना असं वाटतं की फक्त पायलटमध्येच आपण करिअर करू शकतो. पण याच्या याला सोडून पण जसं आपण एएमई करू शकतो, मग एटीसीमध्ये करू शकतो, भरपूर बीएससी एव्हिएशन, बीएससीमध्ये लोकांना वाटतं की फक्त बीएससी तर म्हणजे केमिस्ट्री, फिजिक्स, मॅथ्स वगैरे असे फील्ड आहेत, मायक्रोबायोलॉजी असे फील्ड आहेत, पण तसं नाही, ते हे एव्हिएशनमध्ये पण आहे. म्हणजे हे सीपीएल म्हटलं तर हे कमर्शियल पायलट लायसन्स, हे एक लायसन्स कोर्स आहे. याच्यासोबत जर डिग्री घ्यायचं म्हटलं तुम्ही बीएससी एव्हिएशनची डिग्री सुद्धा घेऊ शकता.
0: अच्छा, हे जर डिग्री घेतली किंवा समजा एक्स वाय झेड कोणी केलं ते, तर त्याला त्याचा काय फायदा आहे?
1: डिग्रीचा एक असा फायदा आहे की आपण एव्हिएशनमध्ये तोपर्यंत सर्व्ह करू शकतो जोपर्यंत तुम्ही मेडिकली फिट आहात.
0: अच्छा.
1: हा, मग जर म्हणजे जस्ट इन केस की काहीही झालं आणि तुम्ही जर मेडिकली अनफिट झाला तर मग तुमच्याकडे प्लॅन बी काहीच नसतो.
0: बरोबर.
1: तर मग म्हणजे सगळेच जे सिनियर्स आहेत ते सजेस्ट करतात की सीपीएल करता करता एक आपण ग्रॅज्युएशन कोर्स पण केला पाहिजे, की म्हणजे तो एक सेकंडरीच असतो. पण जर जस्ट इन केस जर तुम्ही मेडिकली अनफिट झाला, कारण की मेडिकलच एक गोष्ट आहे जी तुम्हाला थांबवू शकते लायसन्स भेटल्यानंतर, तर त्याच्यामध्ये काही जर वरती खाली झालं तर तुमच्याकडे प्लॅन बी असावा, म्हणून ग्रॅज्युएशन पण इज रेकमेंडेड.
0: अच्छा, लायसन्स मिळाल्यानंतर जे तुम्हाला जर समजा

0: तर शिकणं झालं, आता तुम्ही जसं अकॅडमीमध्ये तुम्ही शिकलेला आहात, जसं बारामतीला तुम्ही शिकले असं बोलले, बरोबर. विमान कंपन्यांमध्ये अप्रोच कसं काय करतात?
1: ओके, सो जे लायसन्सचे क्रायटेरिया ते मी आधी सांगून देतो. हे कमर्शियल पायलट लायसन्सला दोन क्रायटेरिया आहेत. एक तर 7 एक्झाम क्लिअर पाहिजे, जे मी आता सांगितले, आणि 200 तासाची ट्रेनिंग. ज्यावेळेस 200 तासाची ट्रेनिंग असते आणि पेपर क्लिअर असतात तर लायसन्स भेटतं.
0: 200 तासाची ट्रेनिंग म्हणजे 200 तास सलग ट्रेनिंग की काय म्हणजे काय असतो, किंवा महिन्याभरात 2 महिन्यात काय जे असेल ते कसं असतं तुमचं?
1: 200 तासामध्ये आमचं सिलेबस असतं. जसं आपलं 5वी 10वी मध्ये जे सिलेबस असतं,
0: 6 महिने 12 महिने जसं असतं, तसं तुम्हाला तासांचं,
1: तसं आम्हाला तासांचं सिलेबस असतं. 200 तासांमध्ये वेगवेगळे एक्सरसाइजेस असतात. जसं की 200 पैकी जे 100 तास असतात ते सोलो असले पाहिजे, कमीत कमी. 100 पेक्षा जास्ती असू शकतात, पण कमीत कमी सोलो जे आहेत, म्हणजे जे तुम्ही एकटं विमान उडवणार, ते 200 तासापैकी 100 तास असले पाहिजे. आणि ट्रेनिंगच्या वेळेस आपण सोलो उडू शकतो, त्याच्यानंतर आपला एक कमांडर असतो आपल्या सोबत.
0: हो,
1: तर हे ट्रेनिंगचा एक भाग आहे. आणि हा म्हणजे सिलेबस डिसाइड केलेला हा डीजीसीएने, गव्हर्नमेंटनेच डिसाइड केलेला आहे. तर 100 तासांपैकी पण जे 50 तास आहेत ते क्रॉस कंट्रीचे सोलो पाहिजे. जे मी बोललो 100 तास सोलो पाहिजे, त्यातले अजून 50 जे तास आहेत ते क्रॉस कंट्रीचे पाहिजेत. हा, असे वेगवेगळे सिलेबस असतात त्याच्यामध्ये. तसे 200 तास कम्प्लीट केल्यानंतर आपल्याला लायसन्स भेटतं. आणि लायसन्स भेटल्यानंतर एअरलाईन इंडिगो असो, एअर इंडिया असो, किंवा कोणती एअरलाईन असो, आकाशा वगैरे, तर ते त्यांची वॅकन्सी आणतात. तर त्याला अप्लाय करायचं, त्याच्यामध्ये 4 राऊंड असतात. रिटर्न एक्झाम जे आपण आतापर्यंत अभ्यास केलेला आहे पायलटच्या याच्यामध्ये, तोच त्याच्याचवरती एक रिटर्न एक्झाम कंडक्ट केली जाते. त्याच्यानंतर एक सायकोमेट्रिक ॲडॅप्ट टेस्ट आम्ही त्याला म्हणतो. हो, तर त्याच्यामध्ये ॲडॅप्ट टेस्ट होते, त्याच्यानंतर ग्रुप डिस्कशन हा असा राऊंड असतो, त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू, असे 4 राऊंड असतात. आणि त्याच्यानंतर मग LOI भेटतो, लेटर ऑफ इंटेंट, आणि त्याच्यानंतर एअरलाईन आपल्याला.
0: तुम्ही आता कुठे आहात?
1: आता मी इंडिगो मध्ये.
0: अच्छा.
1: माझं जे लायसन्स होते 2024 साली हे झालं, आणि आता मी कार्यरत ह्या वर्षीच लागू.
0: अच्छा अच्छा अच्छा. मग असं की तुमच्या आतापर्यंतचं एक सर्वसाधारण असं किती उडान झाले असतील तुमच्या?
1: तर म्हणजे प्रत्येक लोकांना असं वाटतं की एकच रूट असतो आणि त्याच रूटवर एकच विमान उडवत राहतात, असं नाहीये. आमच्या विमानात चेंज होत राहतात आणि रूट्स पण चेंज होत राहतात.
0: तुमचे रूट्स कोणते?
1: तर आता मी सध्या डोमेस्टिक उडवतोय. तर महिन्याच्या पहिलेच आमचे क्रॉस्टर येतं, त्याच्यामध्ये पुढचे जे 30 दिवस जे काही महिनाभर असतो की तो कोणती फ्लाईट कोणत्या तारखेला तुम्ही किती वाजता कुठून कुठे घेऊन जाणार आहेत हे सगळं त्याच्यामध्ये प्लॅन्ड असतं. हो, प्रॉपर. मग आपलं कमांडर कुठे वगैरे वगैरे हे सगळं बेसिस वगैरे सगळे डिसाइडेड असतात, आणि त्याच्यानुसार आम्ही ऑपरेट करतो.
0: तुम्ही कुठल्या रूटला जास्त फिरले?
1: सध्या तरी पुणे दिल्ली खूप झाले.
0: अच्छा. दिल्ली?
1: दिल्ली नाही, त्याचं रोस्टर म्हणजे आमचं जे असतं ना फ्लाईट सोबत आमची गव्हर्नमेंटने आमची रेस्टची पण काळजी घेतलेली, त्याला आम्ही म्हणतो फ्लाईट ड्युटी टाइम लिमिट. ओके, तर म्हणजे ते एवढं तुम्ही ऑपरेट केल्यानंतर एवढं टाइम तुम्हाला रेस्ट करणं गरजेचं आहे.
0: अच्छा. तुम्हाला एक विमान उडवलं म्हणजे एक उडान झाल्यानंतर किती तासाची रेस्ट? किंवा
1: ते असं असतं की तुम्ही आठवड्याला 35 तास उडवू शकतात, एका महिन्यात 100 तास उडवू शकतात, आणि पूर्ण वर्षभरात जास्तीत जास्त 1000 तास उडवू शकतात.
0: याच्यावर नाही?
1: याच्यावर नाही. मग ते सगळं कॅल्क्युलेट करून जे रॉस्टर टीम असते ती रॉस्टर बनवते आणि आम्हाला फ्लाईट्स देतात.
0: अच्छा. मग गणेश, तुमचं याच्या पुढचं ध्येय काय आहे?
1: याच्या पुढचं ध्येय असं की मला आता लवकरात लवकर कमांडर, माझे जे ATPL हे CPLचं झालं, CPL नंतर अजून एक लायसन्स असतं ATPL, एअरलाईन ट्रान्सपोर्ट पायलट लायसन्स. तर ते ATPL लायसन्स मला लवकरात लवकर घ्यायचं आहे. त्याचे जे पेपर्स असतात ते माझे क्लिअर्ड आहेत, फक्त आता माझ्याकडे फ्लाईंग एक्सपिरियन्स नाही आहे, जो की आता फ्लाईट्स करून येतोय.
0: अच्छा. मग याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय पायलट बनण्यासाठी पण काही आहे का तुम्हाला?
1: नाही, आंतरराष्ट्रीय पायलट बनण्यासाठी असं काही हे नसतं. ज्यावेळेस आपल्याकडे 500 तास त्या विमानावर, जे मोठे विमान असतात ट्रेनिंगचे नाही, जे मोठे विमान असतं त्याच्यावर आल्यानंतर आपल्याला इंटरनॅशनल.
0: आता तुम्ही जे चालवता ते ट्रेनिंगचे विमान असतात?
1: नाही नाही नाही, ट्रेनिंगचे जे होते ते लायसन्स भेटण्याच्या आधी. आता मी जे उडवतो ते पॅसेंजर्सचे उडवतो, पण त्याच्यामध्ये पण ते 500 तास झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर मग इंटरनॅशनल.
0: अच्छा. इंटरनॅशनल फ्लाईट साठी तुम्हाला हा क्रायटेरिया
1: आहे, तो एअरलाईनने सेट केलेला.
0: याच्यात अजून काय करण्याचं?
1: आता याच्यामध्ये पण असंच आपण बघितलं, तर याच्यामध्ये इन्स्ट्रक्टर बनतात एअरलाईन मध्ये, तर TRE त्याला टाइपरेटेड एक्झामिनर म्हणतात, टाइपरेटेड एक्झाम इन्स्ट्रक्टर म्हणतात. तर ते जे मॅनेजमेंट मध्ये, म्हणजे माझं यंग एज असल्यामुळे मला तिथपर्यंत जायला संधी आणि ती मला मिळवायची आहे.
0: अच्छा. ती कशी मिळणार तुम्हाला?
1: जसं एक्सपिरियन्स येईल, जसं एक एअरलाईन सोबत कन्सिस्टंटली मला राहावं लागेल की बाबा जर मी आता इंडिगो मध्ये, तर इंडिगो मध्येच मला त्यांचा विश्वासू बनवावा लागेल, आणि त्याच्यानंतर जसा एक्सपिरियन्स येईल तसं.
0: सगळेच प्रायव्हेट आहेत काही?
1: नाही, फक्त एक अलायन्स एअर जी आहे, जे Q400 जे छोटं विमान फक्त इंडियात उडेल असं विमान असलेलं हे एअरलाईन आहे अलायन्स एअर म्हणून, तीच एक गव्हर्नमेंट आहे, बाकी सगळे प्रायव्हेटाईज झालेत.
0: परत जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा गणेश तुम्हाला, आपले जे आजकालचे जे तरुण आहेत, तर त्यांच्यासाठी एक छोटासा संदेश तुम्ही सांगा. तुम्ही मध्ये त्यांना एकदा सांगितलेलं, बट आता लास्टली जाताना तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता?
1: मी फक्त एवढं

0: मंगल की ज्यांनी जे काही फक्त ॲव्हिएशनमध्ये नाही जे काही त्यांनी स्वप्न बघितलेलं आहे त्याच्यावरती आधी रिसर्च करा. फक्त कोणीतरी गेलेलं आहे आणि काही गोष्टी अट्रॅक्ट करतात तर फक्त ते, जसं मी तुम्हाला बोललो की दुसरीमध्ये मी ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस मला युनिफॉर्म दिसला, मग त्यांचे ते हेडसेट वगैरे, ते कम्युनिकेट कसं करतं वगैरे वगैरे, हे गोष्टींनी मी अट्रॅक्ट झालो होतो. पण त्याच्यानंतर जसं मी रिसर्च केलं की मी याच्यामध्ये पूर्ण माझं जे 40-50 वर्षाचं जे करिअर असणार आहे ते मी तिथं माझा तेवढा टाइम स्पेंड करू शकतो की नाही, ती गोष्ट मी तर मग त्याच्यामुळे मी ती गोष्ट बघितलीच नाही. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मी हा ही फील्ड निवडली त्यावेळेस मी एकदम असं कॉन्फिडंट होतो की बाबा मी पूर्ण म्हणजे माझं जे काही 50-60 वर्ष जे काही मी या करिअरमध्ये घालणार आहे ते मी करू शकतो आणि मी म्हणजे करूनच दाखवेल. त्यावेळेसच मी याच्यात पाऊल ठेवला. तर तरुणांना पण मी हेच सांगेल की तुम्ही ज्यावेळेस कोणतंही करिअर निवडता त्याच्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असणार असेल तुम्ही तो प्रॉपरली रिसर्च करा तरच तुम्ही या फील्डमध्ये या, नाहीतर कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही जास्त दिवस टिकू शकणार नाहीत.
1: एकदम बरोबर आहे. खरंच गणेश तुम्ही ही जी कहाणी, तुमची जी ही कहाणी आहे पूर्ण, ती अगदी प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. गणेश तुमच्या या पुढील प्रवासासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अशा तरुणाची प्रेरणादायी गोष्ट छोट्या शहरातून आकाशात झेप घेणाऱ्या पायलटची, अशीच प्रेरणा घेऊन आपणही आपली स्वप्न पूर्ण करूया. पुन्हा गणेशचं एकदा खूप खूप आभार की त्यांनी इतकी छान अशी माहिती आमच्या तरुणांना देखील खूप कामात येईल अशी खूप सुंदर अशी माहिती आकाशवाणीच्या स्टुडिओतून दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार.

bird in the air, darling. Head on the bird in the air. श्रोते हो, आताच आपण गणेश भावसार यांची योगिता चौहान यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमातून. इंद्रधनुष्य या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या कविता आत्राम. पुन्हा भेट आमच्या पुढील इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. तोपर्यंत योगिताचा नमस्कार.

थंडी लय सुटली अन शेकोटी पेटली, रात आली फुलून रे, सुगीचा हंगामा

100.5 MHz आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

0: सुदेश भोसले, उत्तरा केळकर यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता ओटी कृष्णाची. कार्यक्रमात यानंतर एक कविता होत सुरेश वाडकर यांच्या आवाजातील सविता परिजात यांचं गीत. राखणदार या चित्रपटाला संगीत आहे वैशांत मोरे यांचं.
1: अभी कशाला शेती वाड़ी, हिरे मान के बंगला गाड़ी.

पुरा झालो ते तुहा वीती सजा संगती बरे वाटे रुसवा गेला दूर जगण्यात वाटे मजा प्रेमात गाणं आज गाऊ हो प्रेमात गाणं आज

उषा मंगेशकर अमित कुमार यांच्या आवाजातील प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. थरथराट या चित्रपटाला संगीत होतं अनिल मोहिले यांचं. सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील आई तुळजा भवानी या चित्रपटातील ए बी कोळी यांचं गीत ऐकूया.

0: मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत होता. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

अजित कडकडे यांच्या आवाजातील संत तुकाराम महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत. संगीत होतं शंख अनिल यांचं. पद्मजा फिनली जोगळेकर गात आहेत शुभदा सुभेदार यांचं गीत.

सूर्यकांत शेजूल यांच्या आवाजातील श्याम खांबेकर यांचं गीत ऐकविता होत. या लोकगीताला संगीत आहे रूपा जोशी आणि श्याम जोशी यांचं.

रामदास कामत यांच्या आवाजातील मीरा मधुरा या नाटकातील वसंत खांबेकर यांचं नाट्यगीत ऐकूया. संगीत आहे पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं.

नैना आणि राजेंद्र मेहता यांच्या आवाजातील कातील सफाई यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राजेंद्र मेहता यांचं. स्वामी सखा यांच्या आवाजातील एम व्ही कोठेकर यांचं गीत ऐकूया. संगीत आहे श्याम सागर यांचं.

ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजातील कुलवधू या नाटकातील मोग रांगणेकर यांचं नाट्यगीत ऐकवित आहोत. संगीत आहे मास्टर मुलंबीकर यांचं.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होता. आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रात बोलत आहोत. थोड्याच वेळ सहक्षेपित करीत आहोत 12 वाजेला. वनिता मंडळ हा महिला श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम मुंबई आकाशवाणी महाराष्ट्र वाहिनीवरून. सहक्षेपण काही क्षणातच.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यान्हीचे 12 वाजलेत. वनिता मंडळाचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत.

मैत्रिणींनो, कशा आहात? उन्हाचा तडाखा अजिबात ओसरत नाही आहे ना? रोज आपण दिवस मोजतो आहोत आणि पावसाची आतुरतेनं वाट पाहतो आहोत. मे महिना संपला की लगेच पावसाची वाट आपण बघत असतो. साधारण 7-8 जूनपासून पाऊस बरसायला लागतो आणि आपण पावसाचं स्वागत कसं करायचं, पावसाळ्याचा आनंद कसा लुटायचा, मुलांचं शाळेत जाताना पावसापासून रक्षण कसं करायला हवं, रेनकोट छत्री तयार आहेत ना, अशी तयारी करत असतो. तशातच मुलांच्या शाळेची खरेदी, अशा अनेक कामांची यादी तयार असते आपल्याकडे आणि शाळा कॉलेजमध्ये ॲडमिशनची तयारी त्यातच भर घालत असते. अर्थातच प्रत्येक घरात काही ना काही लगबग सुरू असतेच. मात्र हे झालं शहरी भागातील परिस्थितीबद्दल. ग्रामीण भागात काय? तुम्ही म्हणाल त्यांना सुद्धा ही कामं असतीलच की? अर्थात अशी कामं त्यांच्याही घरात थोड्या बहुत फरकानं असतातच. मात्र या सगळ्या कामांचं महत्त्व त्यांच्या लेखी थोडंसं कमी असतं. ते सहजच म्हणतात, वेळ असेल तेव्हा, पैशांची सोय असेल तेव्हा, जमेल तशी घेऊ ही कामं करून. पण त्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं काम असतं ते पेरणीची तयारी. अहो, आपण उन्हाळा जास्त आहे म्हणून कूलर एसीमध्ये आराम करत होतो तेव्हा ही मंडळी शेतं तयार करण्याच्या कामात मग्न होती. शेतात उगवलेलं घासगवत, रानटी गवत, काडी कचरा सगळं स्वच्छ करायचं, शेत नांगरून तयार करायचं. स्वच्छ शेत असेल तर उत्पन्न वाढण्यास मदत होते ना. आणि विशेष म्हणजे ही सगळी कामं करण्यासाठी कुटुंबच्या कुटुंब कार्यशील असतं. कोणती कामं झाली, कोणती कामं बाकी आहेत, एखाद्या दोस्ताच्या शेतातील कामं झाली नसतील तर मित्रमंडळी मंडळ बनवतात आणि एकोप्यानं ही कामं पूर्ण करायचा प्रयत्न करतात. त्यांना एकच डोळ्यासमोर दिसत असतं, पाऊस पडण्यापूर्वी ही कामं आटोपली पाहिजेत. या कामात घरातील महिलांचा सहभाग सुद्धा असतो हे सांगायलाच नको. मैत्रिणींनो, आपण पावसाळा सुरू होणार म्हणजे अनेक कामं करतो आणि पाऊस आला की मनमुराद आनंद उपभोगतो. मात्र ही गावातली मंडळी पाऊस आला की अधिक जोमानं कामाला लागते आणि योग्य वेळेत पेरणी करून आपल्याला योग्य वेळेत किंवा ठराविक वेळेत म्हणा आपल्याला आपल्यासाठी अन्नधान्य, भाजीपाला

मैत्रिणींनो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. पर्यावरणाचं रक्षण हे आपलं कर्तव्य आहे. पर्यावरण सुरक्षित नसेल तर आपली पुढची पिढी असुरक्षित होईल. हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषीमुनींनी पर्यावरण रक्षणाची आवश्यकता ओळखून वृक्षवल्ली, पर्वत यांना देवत्व देऊन त्यांची पूजा करावी, त्यांना इजा पोहोचू नये यासाठी प्रयत्न करावेत हे सुचवलं आहे. भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्या पावसाची पूजा, वृक्ष नद्या यांची पूजा, वसंताचं आगमन झालं की गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत अशा अनेक पद्धतींनी परंपरा जपत पर्यावरणाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला आहे. आपण सुद्धा वृक्षांचं संवर्धन, कचरा व्यवस्थापन, अयोग्य धुराचं व्यवस्थापन यासाठी सकारात्मक प्रयत्न करायला हवेत. मैत्रिणींनो, आता ऐकूया जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद. निवेदन अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं. पर्यावरण आहे राष्ट्राची शान, जे करते आपले सुकर जीवनमान. झाडे, वेली, वृक्ष, तळी आहेत पर्यावरणाचे दागिने. फुलवतात आपले जीवन सुख आणि सौंदर्याने. पर्यावरणाला स्वच्छ बनवूया, आपले जीवन सुरक्षित करूया. प्लास्टिकचा

0: वापर टाळूया, पर्यावरणपूरक आचरणाची धुरा पेलूया,
1: आपल्या जीवनात शाश्वत अन्न प्रणाली स्वीकारूया आणि निरोगी जीवनशैलीकडे वाटचाल करूया.
0: कचऱ्याची निर्मिती प्लास्टिक आणि ई कचरा निर्मिती कमी केली तर आपलं आरोग्य चांगलं राहील. स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण आकर्षक आनंदी वातावरणाची निर्मिती करण्यास मदत करेल.
2: आनंदी वातावरणात आपण सुदृढ आनंदी जीवन अनुभवू शकू. चला सगळेजण प्रयत्न करूया, पर्यावरणाला समृद्ध बनवूया.
0: मैत्रिणींनो, परवा सहज दारासमोर उभे होते मी. मधून मधून दारासमोर शांतपणे उभं राहायला मला शिकवलं ते माझ्या दारासमोरच्या आंब्याच्या दोन झाडांनी. आमच्या कॉलनीची शान असलेली ही दोन झाडं मला नेहमीच मन शांत करायला मदत करतात. आम्ही आमच्या घरात राहायला आलो तेव्हा माणसांची संख्या कमी आणि झाडं मात्र जास्त होती. मनातलं काही व्यक्त करायचं असेल तर समोर माणूस दिसायचा नाही, मग ही मोठी झाडंच माझे जवळचे मित्र. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. झाडं हळूहळू कमी झाली आहेत, कापली गेली आहेत आणि माणसं वाढली आहेत, पण तो आनंद मात्र राहिला नाही. परिस्थिती कितीही बदलली तरी वृक्षांनी त्यांचा धर्म सोडला नाही बरं का. माणसांच्या वृक्षतोडीच्या कचाट्यातून जी झाडं वाचली ती आजही सर्वांना मोठी सावली देतात, वातावरणात शांतता निर्माण करतात.

आंबेच ते योग्य ते वेळी मोहरतात आणि योग्य वेळी फळंही देतात. आता कॉलनी मोठी झाली आहे, फळं तर सर्वांनाच हवीशी वाटतात, मात्र नवीन झाडं लावण्याचा प्रयत्न सर्वांनी करायला हवा. असं आपण म्हणत असलो तरी जुने वृक्ष त्यांचा धर्म न चुकता निभावतात. योग्य त्यावेळी कॉलनीतील लोकांना फळंसुद्धा खायला मिळतात. यातून एक मात्र नक्की समजतं, कधीही साथ न सोडणारा मित्र म्हणजे वृक्ष.

0: म्हणूनच झाडे लावा, पर्यावरण वाचवा. स्वच्छ पृथ्वी, सुरक्षित भविष्य, पर्यावरण रक्षण हीच खरी सेवा. जागतिक पर्यावरण दिन हा केवळ एक दिवस नसून पृथ्वीचं संरक्षण म्हणजेच स्वतःचं रक्षण करण्यासाठी तसंच आपल्याला आणि आपल्या पुढील पिढीला सुरक्षित वातावरण उपभोगायला मिळण्यासाठी केलेला प्रयत्न. आपण पर्यावरणाचं संरक्षण करून उत्तम पर्यावरणाची संपत्ती आपल्या पुढील पिढ्यांच्या हातात सुपूर्द करायला हवी.
1: मैत्रिणीनो, आपण अगदी सहज असं बोलत असतो की अमुक एक वस्तू आमची वडिलोपार्जित आहे. आपल्या आईवडिलांनी महत् प्रयासाने ही संपत्ती मिळवलेली आहे, सांभाळून ठेवली आहे. आता त्याचा योग्य वापर करून ती माझ्या मुलांना सुपूर्द करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. अहो, बऱ्याच वेळा तर असंही बोललं जातं की नवीन संपत्ती निर्माण करणं अशक्यच असेल तर जी संपत्ती आपल्याकडे आहे ती जपून ठेवणं हे आपलं कर्तव्यच नाही का बरं?

आपल्या पूर्वजांनी मोठ्या प्रयासांनी ही संपत्ती आपल्याला दिलेली आहे. आपण साधं उदाहरणच घेऊ शकतो. मोठ्या अभिमानानं दरवर्षी अनेक लोक आंब्याच्या सीझन आला की आपल्या गावी मुद्दाम भेट देतात. अतिशय गोड आंब्याचा आस्वाद घेतात. झाडावरच्या कैऱ्या उतरवून वर्षभराच्या लोणच्याची सोय करून घेतात.

अहो, पण विचार केलाय का कधी, जर आपल्या आजोबांनी ही झाडं लावलेली नसती तर आपल्याला आंब्याची झाडं बघायला तरी मिळाली असती का? आणि तीच गोष्ट त्यांनाही लागू पडते, म्हणजे आपल्या आजोबांनाही. कसं? अहो, त्यांच्या पूर्वजांनी ती झाडे लावली, वाढवली, जपली, पुढच्या पिढीसाठी सुरक्षितपणे ठेवली. त्या झाडांमुळे नुसती फळंच मिळाली नाहीत, तर जमिनीची धूप थांबली, वातावरणात थंडावा आला,

या झाडांची योग्य वाढ होण्यासाठी झाडांच्या मुळाशी खत घालणं आवश्यक असतं. त्यांना छान आळं केलं तर त्या छोट्या छोट्या आळ्यांमध्ये घरातील ओला कचरा आपण सहजपणे घालून आपल्या घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतो. त्यामुळे झाडांना नैसर्गिक खत मिळतं, म्हणजेच खाऊन पिऊन सुखी जीवन आणि स्वच्छ पृथ्वी आपण अनुभवू शकतो.

0: मैत्रिणींनो, यातूनच आपण लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना पुढे नेऊ शकतो.
1: या संकल्पनेतील वृक्ष निर्मितीमुळे आपल्याला निरोगी जीवनशैली स्वीकारणं शक्य होईल. शाश्वत अन्न प्रणाली सहजच आपल्याला मिळवता येईल. झाडं हीच तर अन्न निर्मितीचं मूळ आहे. ऑक्सिजन आपल्याला झाडांमुळेच मिळू शकतो, त्यामुळे निरोगी जीवनशैली नक्कीच मिळेल.
0: या सर्वांसाठी आपल्याला या लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेतील काही ठळक गोष्टींची पूर्ती मात्र नक्कीच करावी लागेल. आपल्याला अनेक गोष्टी मिळवायच्या आहेत, मग काही गोष्टी करणं

0: हे तर आपलं कर्तव्य आहेच, नाही का? आपलं पहिलं कर्तव्य आहे ऊर्जेची आणि पाण्याची बचत.
1: हे कर्तव्य आपण अगदी सहजपणे पार पाडू शकतो. जसं की आपण जर ऊर्जेची बचत करायची ठरवलं तर काय करू शकतो? खोलीतून बाहेर पडताना पंखा किंवा लाईट किंवा टीव्ही बंद करायला विसरायचं नाही. अगदी कितीही गडबडीत असलो तरी चालता चालता फक्त एक बटन बंद करायचं आहे. तसंच शक्यतोवर सौर ऊर्जेचा वापर केला तर हे योग्यच राहील.
0: पाणी म्हणजे जीवन. पाण्याची बचत. शिळं झालं म्हणून जुनं पाणी टाकून देण्याचा अट्टहास कधीही करू नका. योग्य तेवढा पाण्याचा वापर करा आणि पुढच्या पिढीसाठी पाणी सांभाळून ठेवा.

0: हां, अजून महत्त्वाचं, जर आपल्या घरातील नळ अगदी थेंब थेंब जरी गळत असतील तर ते वेळीच दुरुस्त करून घ्या. आणि नळाला पाणी आल्यानंतर आपलं पाणी भरून झालं असेल तर नळाच्या तोट्या बंद करायला अजिबात विसरू नका.
1: मैत्रिणींनो, काही ठिकाणी 8 ते 10 दिवसांनी पाणी येतं तर काही ठिकाणी रोजच पाणी येतं. ज्यांच्याकडे रोज पाणी येतं त्यांनी त्याचा वापर झाल्यानंतर आपण पाणीपट्टी भरतो आहोत म्हणून हा नळाचा वापर झालाच पाहिजे, हा अट्टाहास सोडून तो नळ बंद केला पाहिजे.

हो। प्लास्टिक वापराची बचत म्हणजे काय? तर आपण जेव्हा बाजारात जातो, काही वस्तू खरेदी करायची असते, त्यावेळी दुकानदाराला सहजच कॅरीबॅगची मागणी करतो, ती न करता अशा वेळी खरेदीसाठी बाहेर पडताना आपल्याजवळ कापडी पिशवी ठेवावी आणि त्याचा वापर करावा। पॅक फूड्सचा उपयोग कमीत कमी करूया। त्याचं कारण, पॅक फूड्सचे आलेले प्लॅस्टिकचे रॅपर्स जास्त कचरा निर्माण करतात।

अजून एक महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे ई कचरा निर्मितीमध्ये बचत. आता हा ई कचरा म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा कचरा. अगदी सहजच, माझा मोबाईल जुना झाला आहे, त्याचं स्क्रीन आता व्यवस्थित दिसत नाही किंवा त्यात फोटो नीट येत नाहीत, म्हणून आपण सहजासहजी मोबाईल बदलतो. जुना मोबाईल चांगला असला तरी, तेव्हा या गोष्टी आपण टाळायला हव्यात. शक्यतोवर मोबाईल्स अति वापरू नयेत, ते जास्त चार्ज करू नयेत. त्यामुळे विजेची बचत देखील होईल. घरात असलेला वायफाय किंवा इंटरनेट याचा वापर देखील जाणीवपूर्वक जेव्हा गरज असेल तेव्हाच करावा. अतिवापर आपण टाळायला हवा. त्यातून ऊर्जेची बचत तर होईलच, शिवाय आपण जो वेळ विनाकारण वाया घालवतो आहोत त्या वेळेची बचत देखील नक्कीच होईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, रात्रीच्या वेळी वायफाय हा बंदच ठेवावा, जेणेकरून सायबर गुन्हेगारीपासून आपण वाचू शकू आणि

0: बऱ्याच जणांना मोबाईल जवळ घेऊन झोपण्याची सवय असते. ही सवय आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. मोबाईलपासून निघणारे वेगवेगळी किरणं ही आपल्या शरीराला हानिकारक आहेत. त्यामुळे झोपताना मोबाईल हा आपल्यापासून दूरच असायला हवा. आता लक्षात ठेवूयात पर्यावरण रक्षणाची पंचसूत्री.
1: चला तर मग पर्यावरण सुरक्षेची पंचसूत्री पुन्हा एकदा आठवूयात. 1. ऊर्जेची बचत.
0: 2. पाण्याची बचत. 3. प्लास्टिक वापराची बचत.
1: 4. कचरा निर्मितीमध्ये बचत.
0: आणि 5. ई कचरा निर्मितीमध्ये बचत. या 5 गोष्टींसाठी अतिशय प्रयत्नपूर्वक कार्य करायला हवं.
1: चला त्यासाठी प्रयत्न करूया, आपलं जीवन आनंदी बनवूया आणि पुढील पिढीला आनंदी आणि सुरक्षित पर्यावरण सुपूर्द करूया. हीच खरी आपली सेवा.
0: मैत्रिणींनो, यावर्षी तर पर्यावरण दिन हा अधिक महिन्यात आलेला आहे. अधिक महिन्यात जितकं जास्त पवित्र काम करता येईल तेवढं पूर्ण महिनाभर करावं असं सांगितलं जातं. यावर्षी अधिक झाडं लावूया,
2: अधिक पाण्याची बचत करूया,
1: अधिक विजेची बचत करूया,
0: प्लास्टिक वापर कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करूया
2: आणि ई कचरा निर्मिती होऊ नये अर्थात त्यात बचत व्हावी म्हणून अधिक प्रयत्न करूया.
1: पर्यावरण संरक्षणाचे आणि संवर्धनाचे अधिक प्रयत्न करूया. अधिक सुरक्षित आणि अधिक आनंदी जीवन जगूया. धन्यवाद.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सखीने सखीशी साधलेला संवाद आपण ऐकलात. निवेदन होतं अनुप्रिता भाले, स्मिता नामदे आणि वैजयंती नांदगावकर यांचं.

मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजची रेसिपी ऐकण्याची. मैत्रिणींनो, पहिल्या पावसाची वाट बघत असताना मुलांना आठवण येते ती मस्त मस्त पदार्थ चाखण्याची. बाहेर पावसाला सुरुवात झाली की लहानांनाच नाही तर आपल्यासारखे मोठे सुद्धा जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उत्सुक असतात. अशावेळी संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान हवे असतात जिभेवर घोळणारे पदार्थ. तर ऐकूया एक सोपी अशी खस्तापुरीची रेसिपी. मैत्रिणींनो, खस्तापुरी बनवण्यासाठी साहित्य: कुरकुरीत तळलेल्या मोठ्या पुऱ्या. आपल्याला जेवढ्या डिश बनवायच्या आहेत तेवढ्या पुऱ्या घ्या. थोडासा उकडलेला बटाटा, त्यात बारीक कांदा चिरून छान सारण तयार करून घ्या. बारीक शेव, बारीक चिरलेला कांदा, पुदिना आणि चिंचगुळाचं दाट पाणी, थोडा रगडा मसाला, धनेपूड आणि कोथिंबीर. मैत्रिणींनो, तयार करण्यासाठी वेगळी भांडी घेत बसण्यापेक्षा सरळ सर्व्ह करण्याच्या डिशमध्येच जरी ही खस्तापुरी बनवली तरी चालेल. चला बनवूया खस्तापुरी. एका छान खोल डिशमध्ये कुरकुरीत

लिली मोठ्या आकाराची पुरी घ्या, त्यावर उकडलेल्या बटाट्याचं सारण, त्यात थोडासा चाट मसाला, धने पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घाला. त्यावरून थोडीशी पुदिन्याची पेस्ट, चिंचगुळ्याचं दाट पाणी सुद्धा त्यावरून घाला आणि त्यानंतर त्यावरून भरपूर अशी बारीक शेव घाला. थोडीशी कोथिंबीर पेरा, हवं असेल तर चमचाभर दही आणि चिंचेची चटणी त्याच्यावर घाला. झाली तुमची खस्तापुरी तयार. लगेच द्या सर्वांना खायला. पुरी कुरकुरीत असते आणि त्यावर चिंच दही घातल्यानं चवीला एकदम मस्त आणि खुसखुशीत लागते. लहानगे तर खातीलच हा पदार्थ आवडीनं, पण ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा मऊ झाल्यामुळे हा पदार्थ खायला सोपा. मग घेऊया या खस्तापुरीचा आनंद.

परमेश्वराने स्त्रियांना अफाट एक अशी शक्ती दिलेली आहे आणि ती शक्ती म्हणजे सर्जनशीलता. या सर्जनशीलतेला अनुसरूनच मी माझ्या सर्व मैत्रिणींना ही कविता समर्पित करते. कवितेचं शीर्षक आहे विश्वकर्म्याची छाया. कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी तुला शक्ती म्हणतो कोणी आधी माया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया, कोणी म्हणतो माऊली कोणी लेकरांची छाया. तुला पाहिल्यावर आठवते सीता, तुला पाहिल्यावर आठवते सीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता, तसंच श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली गीता. तू पूर्णा तू अन्नपूर्णा, तू पूर्णा तू अन्नपूर्णा, सर्वांना तृप्त करणारी. तू पूर्णा तू अन्नपूर्णा, सर्वांना तृप्त करणारी. प्रेमाने हात फिरून सगळ्यांना माया देणारी, प्रेमाने हात फिरून सर्व लेकरांना माया देणारी. तू श्रीकृष्णाची बासरी, तू श्रीकृष्णाची बासरी, ममतेचं सप्तस्वर गाणारी. तू श्रीकृष्णाची बासरी, ममतेचं सप्तस्वर गाणारी. श्वासाचं दान देऊन, श्वासाचं दान देऊन जीवाला जीव पण देणारी, जीवाला जीव पण देणारी. म्हणूनच तू आहेस, म्हणूनच तू आहेस आदिशक्ती आदी माया, आदिशक्ती आदी माया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया, जग निर्माण करणाऱ्या विश्वकर्म्याची छाया.

अनेक नाती अशी असतात की आपण ती निर्माण करतो आणि काही नाती ही जन्मानेच निर्माण झालेली असतात. त्यात निर्माण झालेलं एक अनोखं नातं म्हणजे मैत्रीचं नातं. माझ्या कवितेचं शीर्षक आहे अनोखं नातं. मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, मित्रमैत्रीचं असं अनोखं नातं, केव्हा कुठे अनकसं ब्रह्मकमळ उगवतं, केव्हा कुठे अनकसं ब्रह्मकमळ उगवतं. हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, हळूहळू उमलते ब्रह्मकमळाची पाकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी, कळतही नाही मने होतात केव्हा मोकळी. मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मैत्रीची असते क्षितिजा पलीकडे रेषा, मनालाच कळते मनाची भाषा, मनालाच कळते मनाची भाषा. मैत्रीत असतो पोकळ राग, मैत्रीत असतो पोकळ राग.

निखळ अनुराग, मैत्रीत असतो पोकळ राग आणि निखळ अनुराग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग, एक दुसऱ्यासाठी करत असतो त्याग, हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, हक्काचा असतो परंतु मृदूर स्वापुगवा, नसते ईर्ष्या तेथे नसतो हेवा दावा, नसते ईर्ष्या तेथे नसतो हेवा द्यावा, मैत्रीमध्ये नसतो मुळी मान आणि अपमान, मैत्रीमध्ये नसतो मुळी मान आणि अपमान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान, एक दुसऱ्याची मात्र वाढवीत असतो शान, एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, एकाच्या वेदनेची होतात दुसऱ्याच्या मनात आंदोलने, आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने, आनंदातही एकापेक्षा दुसऱ्यांचीच वाटा स्पंदने, मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज, मैत्रीत मात्र कधीच नसते वजाबाकी आणि बेरीज, दुसरं तिसरं काहीच नसतं निखळ प्रेमाखेरी, दुसरं तिसरं काहीच नसतं नितळ प्रेमाखेरी, मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा, मैत्रीचा असतो असा आगळा वेगळा धागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा, जेथे जीव जीवाला देतो जीवामध्ये जागा, असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, असं असतं नातं मैत्रीचं सात पावला पलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं, मला ते जाणवतं देवत्वाच्या अलीकडचं।

सगळ्याच गोष्टीसाठी टोक गाठायला नको. थोडासा सुवर्णमध्य साधावा लागतो तरच जीवन समाधानी आणि संतुष्ट असतं. अशाच प्रकारे माझी तिसरी कविता आहे मध्य. अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, अनुराग इतका नसावा की नाते गुरफटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल, राग इतका नसावा की नाते तुटेल. कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, कळ्या इतक्या खुडू नये की सुगंध कोमेजेल, काटे इतके टोचू नये की हात रक्टाळेल, काटे इतके टोचू नये की हात रक्टाळेल. किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, किनाऱ्याजवळ इतके जाऊ नये की पाय घसरेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल, काठ इतका सोडू नये की किनारा रुसेल. दोन टोकाच्या मध्ये टिपावा सुवर्णमध्य, दोन टोकांच्या मध्ये टिपावा सुवर्णमध्य. जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य, जीवनात त्यामुळे सर्वच होईल साध्य.

आपल्या जीवनात एकच वेळ सारखी नसते, दिवस अनेक बदलत असतात. काही दिवस दुःखाचे, काही दिवस सुखाचे, काही दिवस समाधानाचे, असं जीवनात चालूच असतं. वेळ बदलत असते, त्यावरच ही कविता. असेही दिवस, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. आम्ही स्वप्नांच्या झोक्यावर बसून इंद्रधनुष्याच्या तोरणाला हात लावून आलो. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले. निसटत्या दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय, निसट दलदलीच्या दरीत फसले आमचे पाय. दगडांनी आणि काट्याकुट्यांनी, दगडांनी आणि काट्याकुट्यांनी केलं आपलं काम ओरखडे उठून, केलं आपलं काम ओरखडे उठून. दिवस असेही आले आणि गेले, दिवस असेही आले आणि गेले. आज दिवस आहेत असे, आज दिवस आहेत असे. इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला, इंद्रधनुष्याची कमान आहे घराच्या दाराला. चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात, चांदण्यांच्या पावसाचे थेंब खिडकीतून येत आहेत घरात. सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले, सिमेंटच्या भिंती उधळत आहेत फुले. अन बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट, बंगल्याच्या एका कोपऱ्यात भरत आहे मनी प्लांट.

आजकाल आपलं सर्वच काम मोबाईलने होतं. मोबाईलशिवाय आपलं जीवन जसं काही अशक्यच झालेलं आहे. निमंत्रण असो, बोलणं असो, जे काही असेल, आपण इतके मोबाईलच्या अधीन झालेलं आहे. आणि असा हा मोबाईलचा जमाना. कवितेचं शीर्षक आहे मोबाईलचा जमाना. हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, अमेरिकेतल्या लेकीला बाप विचारतो, बेटा कशी आहेस तू, बेटा कशी आहेस तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. लंडनमधला मुलगा विचारतो, आई कधी येणार तू. भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, भारत अमेरिका इंग्लंड सारे जवळ आले ना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना. रुसल्या

ताईला भाऊ विचारी कशी आहेस ताई? रुसल्या ताईला भाऊ विचारी कशी आहेस ताई? पाणावलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे तुला भेटण्याची घाई, पाणावलेल्या डोळ्यांनी ताई म्हणे तुला भेटण्याची घाई। भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना, भावा बहिणींचे मनातले अंतर क्षणात मिटले ना। मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना। तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला, तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही मला। तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला, तुझ्या माझ्या बोलण्यासाठी मोबाईल दिला तुला। केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना, केव्हा कुठे आणि कसं भेटायचं तूच सांग ना। मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना। घरी असो बाहेर असो अथवा प्रवासात, घरी असो बाहेर असो अथवा प्रवासात, ऊन असो सावली असो अथवा पावसात, ऊन असो सावली असो अथवा पावसात। कधीही कोठेही कसेही बोलणे होतेच ना, कधीही कोठेही कसेही बोलणे होतेच ना। मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना। मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे, मोबाईलनेच होतात सारी निमंत्रणे आमंत्रणे। बोलायचे नसेल तर स्विच ऑफचे सारे बहाणे, सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना, सारेच कार्य होते आता मोबाईलनेच ना। मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना, मोबाईलचा जमाना आता मोबाईलचा जमाना। हॅलो हाय कसं काय बरं आहे ना, हॅलो हाय कसं काय बरं आहे ना। मोबाईलचा जमाना बाबा मोबाईलचा जमाना।

आजकाल आपण स्त्री पुरुष फक्त म्हणत असतो, पण ती समानता आपल्या वागण्यात अजूनही आलेली नाही काही ठिकाणी, अर्थात काही ठिकाणी आलेली आहे पण जिथे आलेली नाही तिथे त्यांच्यासाठी ही कविता. एकाच झाडाची दोन पानं, कवितेचं शीर्षक एकाच झाडाची दोन पानं. मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा आणि मुलगी हा भेद का हो म्हणे, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी, मुलगा काय आणि मुलगी काय घ्या तुम्ही ध्यानी. मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, मुलगा जरी वंशाचा दिवा तर ती सुद्धा आहे पण ती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती, तो आहे संस्कार तर ती आहे संस्कृती. तो सूर आहे तर ती आहे बासरी, तो सूर आहे तर ती आहे बासरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी, डोळ्यात पाणी असले तरी असते सदा हसरी. मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, मुलगा आहे वारा तर ती आहे हवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा, तो औषध आहे तर ती आहे दुवा. मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, मुलगा आहे भाग्य तर ती विधात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे, तो आहे विधाता तर ती जन्मदात्री आहे. तो आहे अभिमान तर ती शान आहे, तो आहे अभिमान तर ती शान आहे. सासर आणि माहेरचा ती सन्मान आहे, सासर आणि माहेरचा ती सन्मान. तो फूल आहे तर ती आहे कळी, तो फूल आहे तर ती आहे कळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी, आधार देते तुम्हाला संकटाच्या वेळी. तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तो आहे प्रेम तर ती आहे पूजा, तरीसुद्धा जगात न येण्याची तिला सजा, तरीसुद्धा जगात न येण्याची तिला सजा. तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, तो वंशाचा दिवा हा मनाचा हुंकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार, पण ती जपून ठेवा नाही तर होईल अंधकार. तो शब्द असला तर ती अर्थ आहे, तो शब्द असला तर ती अर्थ आहे, दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे, दोघांची तुलना करणे हे व्यर्थ आहे. मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं, मुलगा काय आणि मुलगी काय एकाच झाडाची दोन पानं. समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनानं, समानतेने वागवा त्यांना मोठ्या मनाने.

एखादी व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी असा असतो की सगळीकडे त्याचं प्रतिकूल अशी वातावरण किंवा प्रतिकूल परिस्थिती असते, पण त्याची जिद्द ही त्याला प्रगती करायला भाग पाडते किंवा त्यामुळे तो प्रगती करू शकतो. अशाच एका उन्हातल्या झाडाची ही गोष्ट. कवितेचं शीर्षक आहे ही गोष्ट एका झाडाची. ही गोष्ट एका झाडाची उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. उन्हाच्या समुद्रातून उगवलेलं झाड. झाडाला झडझडून नाचायचंय, गायचंय. झाडाला झडझडून नाचायचंय, गायचं आहे. पण कुणाचे हात खुंटवू पाहताय झाडाची वार. पण कुणाचे हे हात खुंटवू पाहताय झाडाची वार. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. पानझडीतही झाडाला मान उंचावून उभं राहायचंय. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. आभाळाची निळाई अंगावर घेऊन पक्ष्यांच्या गाण्यात न्हायचं आहे. भर उन्हात हिंस्र वादळे. भर उन्हात हिंस्र

वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. भर उन्हात हिंस्र वादळे झुलणाऱ्या झाडाला वेढत येतात. येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन, येतात कोणीतरी विक्राळ करवती घेऊन. फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात, फुलांनी हसणाऱ्या झाडांचे हात साठून जातात. कधी कधी झाडापाशी एखादा वाटसरू येतो. झाडाच्या मनातलं थुईथुई गाणं झपाटल्यासारखं गाऊन जातो. झाडाला जिद्द आहे, आबाळात नांदायची. स्वप्नांचा एक बंगला बांधायची.

परमेश्वर सर्वत्र आहे त्याचा अनुभव येतो पण तो दिसत नाही, ते कसं ते पहा. तसाच तू, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, फुलात सुगंध असतो पण दिसत नाही कोणाला, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल, म्हणून सुगंध नाही असं कोण म्हणेल. तसंच तुझंही, तसंच तुझंही, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, देहात असतो सर्वांचा पण दिसत नाही कोणाला, म्हणून म्हणून तू नाही असं कोण म्हणेल. फुलाला तरी, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, फुलाला तरी स्वतःच्या सुगंधाची जाणीव असते का, तसेच तुझेही, तसेच तुझेही.

निसर्ग, झाड, पाऊस हे सगळं एकमेकांशी संबंधितच आहे. झाड डोलायला लागलं, पाऊस पडायला लागला की झाड डोलायला लागतं, विजा चमकतात, त्याचंच हे वर्णन. अशी ही निसर्गरम्य कविता. डोल डोल डोलले झाड माझे बोलले, डोल डोल डोलले झाड माझे बोलले, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा, चोहोकडून आला गार वारा त्याने आणला सुगंध सारा. लक्कन नाचली वेज राणी, लखकन नाचली वीज राणी, ती तर गाते जीवन गाणी, ती तर गाते जीवन गाणी. गडगडाट करून हसले मेघ, गडगडाट करून हसले मेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ, त्यांनी ओढली फुलांची रेघ. आकाशाने घातली मातीला साद, आकाशाने घातली मातीला साद, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद, हिरव्या आवाजात माती देते प्रतिसाद. प्रतिसादाने हसले आकाश, प्रतिसादाने हसले आकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश, फुलाफळांचे दागिने घातले सावकाश. दागिने घालून धरती झाली पुलकित, दागिने घालून धरती झाली पुलकित, तिने केले सर्वांना आनंदित, तिने केले सर्वांना आनंदित.

निसर्गाला कोणीही रोखू शकत नाही. फुलांचा सुगंध येतोय, फूल फुलतंय, वारा वाहतोय, आपण कोणालाही रोखू शकत नाही. त्याचप्रमाणे मनातल्या भावना, कोणाच्या मनात केव्हा कोणत्या भावना येतील त्या भावना पण आपण रोखू शकत नाही. त्यावरची ही कविता अशक्य. आपणच या मातीला असा जीव लावला, आपणच या मातीला असा जीव लावला, त्यातून उगवलं झाड, त्यातून उगवलं झाड, झाडाला आली फुलं, झाडाला आली फुलं, फुलं दरवळली, फुलं दरवळली. फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं, फुलांच्या सुगंधाला नाही म्हणणं तुला आणि मलाही शक्य आहे का? तुला आणि मलाही शक्य आहे का? तर नाहीच.

की आपण नेहमी चांगलं काम करावं यावरची आधारित ही कविता. कोणी आग लावलेली असेल तर त्या ठिकाणी आपण ती विझवतो, या ठिकाणी ही कवयित्री म्हणते, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तडकलेल्या मातीवर मीच फुलवली होती बाग, तिला कोणी लावले आग हे मला माहीत नाही, तिला कोणी लावले आग हे मला माहीत नाही. मी एवढंच सांगू शकेन, मी एवढंच सांगू शकेन, आग लावणारे हात माझे नव्हते, आग लावणारे हात माझे नव्हते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते, आग विझवणारे अश्रू मात्र माझे होते.

यांच्या काही कविता आपण ऐकल्यात. मैत्रिणींनो, आत्ताच आपण पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न कसे करावेत याबद्दलचा आपल्या सख्यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. प्रत्येकजण आपल्या परीनं हा प्रयत्न तर करणार आहोतच. स्त्री नेहमी निसर्ग, कला आणि उपलब्ध असलेल्या गोष्टी यांचा दैनंदिन जीवनात सहज संगम घडवून आणत असते. घरातील कामं करण्याची पद्धत प्रत्येकीची वेगळी असते. अगदी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू ठेवणं, घरातील अंगणातील कचऱ्याचं

सहज संगम घडवून आणत असते. घरातील कामं करण्याची पद्धत प्रत्येकीची वेगळी असते. अगदी स्वयंपाकघरातील लागणाऱ्या वस्तू ठेवणं, घरातील अंगणातील कचऱ्याचं व्यवस्थापन करणं याबद्दल ती जागरूक असते. स्त्री ग्रामीण कुटुंबातील असो की शहरी कुटुंबातील, जगण्यातला संघर्ष प्रत्येकीच्या वाटेला येतच असतो. रोजची कामं करताना त्यांच्यातील कलेचा उपयोग करण्याच्या पद्धती बघितल्या तर मात्र कुतूहल वाटतं. छोटंसं उदाहरण घेता येईल. घरात आणलेल्या अनेक वस्तूंचे पॅकिंग रॅपर्स, बॉटल्स, आईस्क्रीमचे चमचे यांचा उपयोग करून आपल्या मैत्रिणी अनेक कलाकृतींची निर्मिती करतात, आकर्षक वस्तू बनवतात आणि टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करतात. तर ग्रामीण महिला घरातील गोठ्यामध्ये असलेल्या गाईच्या शेणापासून त्यांच्या भिंती आकर्षक रीतीनं सारवून घेऊन त्या वाळल्यानंतर खडूनं त्यावर सुंदर चित्र रंगवतात, स्वतःची घरं आकर्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतात आणि छोट्या कलानिर्मितीचा आनंदसुद्धा घेतात.

श्रोते हो, वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, दुपारचा 1 वाजतोय. थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या. आम्ही संक्षेपित करीत आहोत.

कन्यादान चित्रपटातील हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरातील पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत प्रभू यांचं होतं.

बराय तर मैत्रिणींनो, आता कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. मी तुमची रेडिओ सखी अनुप्रिता भाले तुमचा निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

0: 5% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
1: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में है. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक्स सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में है.
0: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेस वेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. संध्याकाळी ते दमणला भेट देणार आहेत. तिथे आरोग्यसेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील महत्वाच्या सुविधांसह सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. तसंच नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं आणि आधुनिक रुग्णालयाचं मोदी उद्घाटन करणार आहेत. आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन सेंटर आणि निफ्ट कॅम्पस यासारख्या अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी ते करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्मपुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाहीर केले जातात. कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात. सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 जास्त अर्जांचा समावेश आहे. 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणाली अंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयीही प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मां के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंश करुणन आणि MR अर्जुन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरोन ताई आणि कांग खाई झिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही.

0: नाही असंही ते म्हणाले. ओमानने मस्कत जवळच्या आपल्या एका महत्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, थोड्याच वेळात
2: संभाजीनगर जिल्हा वार्तापत्र.
3: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: छत्रपती संभाजीनगरला लवकरच 40 MLD पर्यंत पाणी मिळण्याची अपेक्षा. विधान परिषद निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघात सुहास शिरसाठ आणि गणेश लोखंडे यांच्यात लढत. आणि खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दराने विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कारवाईचा विभागीय आयुक्तांचा इशारा.
3: या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती.
2: छत्रपती संभाजीनगरला जूनच्या पहिल्या आठवड्यात 40 MLD पर्यंत पाणी मिळेल असं महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी सांगितलं आहे. त्या छत्रपती संभाजीनगर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. नव्या 2740 कोटी रुपयांच्या पाणी योजनेतून शहराला वाढीव पाणी देण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं. वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी मुख्य जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली असं त्या म्हणाल्या. दरम्यान शहराच्या नवीन पाणी पुरवठा योजनेत पाण्याचा गढूळपणा निचांकी पातळीवर आणण्यात यंत्रणेला यश आल्याचंही पलांडे यांनी सांगितलं. सुरुवातीला पाण्याचा गढूळपणा 200 NTU पेक्षा अधिक होता, आता हा गढूळपणा 15 NTU पेक्षा कमी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहराला 12 जून पर्यंत वाढीव पाणी पुरवठा करण्याच्या अनुषंगानं विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी नक्षत्रवाडी इथल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली. शहराला नियोजित वेळेत पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी उर्वरित आवश्यक कामं जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विधान परिषदेच्या निवडणुकीत औरंगाबाद जालना मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाठ आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणेश लोखंडे यांच्यात थेट लढत होणार आहे. या दोघांसह इसाक सांडू खान हे तिसरे अपक्ष उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव अब्दुल समीर यांनी माघार घेतली. महाविकास आघाडीच्या देवयानी डोणगावकर यांच्यासह आणखी एका अपक्ष उमेदवारानं आपला अर्ज मागे घेतला. दरम्यान अर्ज मागे येऊन पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा वीज खर्च कमी करण्यासाठी आता बहुतांश कार्यालयं आणि मोठे प्रकल्प सौर ऊर्जेवर आणले जाणार आहेत. राज्याचे पारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांच्या सूचनेनुसार मनपा प्रशासनानं किमान 30 MW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी ही माहिती दिली. मुख्य कार्यालयापासून ते थेट कचरा प्रक्रिया आणि पाणी पुरवठा प्रकल्पांचा यात समावेश असेल. खते आणि बियाण्यांची साठेबाजी, लिंकिंग किंवा वाढीव दरानं विक्रीसारखे गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाईचा इशारा छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जी श्रीकांत यांनी दिला आहे. अल्निनोच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. यंदा खरीप हंगामादरम्यान प्रतिकूल परिणामांची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य उपाययोजना कराव्यात असं आयुक्तांनी सूचित केलं. संभाव्य आव्हानांना तोंड देण्यासाठी कृषी विभाग सज्ज असून शेतकऱ्यांनीही योग्य नियोजनाचा अवलंब करावा असं आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी केलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे 2026 ग्रंथ पुरस्कार जाहीर झाले. नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार नांदेडचे डॉ अनुराग श्रीकांत लभेकर यांच्या पुस्तके साद आणि दाद या पुस्तकाला जाहीर झाला आहे. तर प्राचार्य मभी चिटणीस वाङ्मय पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथले डॉ शिव कदम यांच्या चित्रपटाचे शास्त्र संहिता ते समीक्षा या ग्रंथाला जाहीर झाला. रोख रकमेच्या स्वरूपातले हे पुरस्कार येत्या 21 जून रोजी प्रदान केले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई केली.

0: या कारवाई दरम्यान मुख्य सूत्रधार जुबेर शफीक कुरेशी याच्यासह 14 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलिसांनी 131 गोवंशांची सुटका केली. अन्न आणि औषध प्रशासनानं छत्रपती संभाजीनगर इथं एका शीतपेयाचा मोठा साठा जप्त केला. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या नावानं हे पेय विक्रीसाठी आणलं जाणार होतं. या कारवाईत करोडी परिसरातल्या एका खासगी गोदामातून प्रत्येकी 400 मिलीलिटरच्या 36,468 बाटल्या जप्त करण्यात आल्या. बाजार भावानुसार या पेयाची किंमत सुमारे 20,78,000 रुपये इतकी आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सावरकर यांच्या पुतळ्याला विविध पक्ष संघटनांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं. प्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे निर्मित स्वरराज वंदे मातरम हा सांगीतिक अभिवादनपर कार्यक्रमही पार पडला. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्ह्यात त्यांना अभिवादन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका मुख्यालयात दहशतवाद विरोधी शपथ घेण्यात आली. महापौर समीर राजूरकर, आयुक्त अमोल येडगे यांच्यासह अनेक अधिकारी तसंच पदाधिकाऱ्यांनीही शपथ घेत दहशतवादमुक्त आणि शांततामय समाज निर्मितीचा संकल्प केला.
1: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: तो सबसे पहले क्या करते हैं, मोबाइल उठाकर देखते हैं कि कहीं कोई मैसेज तो नहीं है, या फिर खिड़की खोलकर शुद्ध हवा लेते हैं, या फिर अपने गमले में लगे पौधों से बतियाते हैं, या फिर सोचते हैं कि हम भी ज़रा थोड़ी क्यारी में पौधों की संख्या बढ़ा दें. चलिए ये सवाल खुद से पूछिए और अब सुनिए सेहरा फिल्म का ये गाना. किस लिए ये गाना बजाया, कौन सा शब्द है इबारत में, ज़रा ढूँढिए और बताइए हमें विविध भारती के फेसबुक पेज पर जाकर.

0: वादळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में है.
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीत अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काल उशिरापर्यंत झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपचे प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तनपुरे यांच्या विरोधात रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज त्यांच्या सूचकानं मागे घेतला. हे कळताच पानसरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन आपण माघार घेतली नसल्याचं सांगितलं आणि माघारी संदर्भात आक्षेप अर्ज दिला, त्यामुळे

बराच वेळ पेच निर्माण झाला होता. अखेर आमदार संग्राम जगताप यांनी पानसरे यांची समजूत काढल्यावर उशिरा त्यांनी आक्षेप अर्ज माघारी घेतला. दरम्यान विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेणारे काँग्रेसचे यवतमाळमधले उमेदवार साहेबराव कांबळे आणि चंद्रपूरचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांची काँग्रेसनं पक्षातून हकालपट्टी केली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज कर्नाटकातून राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला. बंगळुरू इथं विधानसभा सचिव एम के विशालाक्षी यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपस्थित होते. खरगे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते असून येत्या 25 तारखेला त्यांचा कार्यकाळ संपत आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संदेश देत निसर्गाशी नाळ जोडून स्वच्छ हवा आणि सुरक्षित भविष्य घडवण्याचा संकल्प अधोरेखित केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही केवळ आजची गरज नसून भविष्यासाठी अत्यावश्यक जबाबदारी असल्याचं सांगत हरित आणि शाश्वत भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाने बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईतल्या आरे परिसरात 80 एकर जागेत सुमारे 5 लाख वृक्षारोपण मोहिमेचा प्रारंभ मुंबईचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. सांगलीमध्ये सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीने कृष्णा नदी सरकारी घाट आणि नदीपात्र स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी इथं नरेंद्र डोंगर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली तसंच डोंगरावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व एसटी स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानक आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ करण्यात येणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांची दर 4 तासांनी स्वच्छता करण्यात येणार आहे. अपुऱ्या पाण्याच्या समस्येला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या वतीनं पाणी पुरवठा विभागानं जिल्ह्यातल्या 39 गावांसह 127 पाड्यांमध्ये 40 टँकर तैनात केले आहेत. ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड आणि शहापूर तालुक्यातल्या 58,443 नागरिकांना अखंडित पाणी पुरवठा करण्यासाठी या विभागानं ठोस नियोजन केलं आहे. राज्याचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. 1972 ते प्रथम अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर 6 वेळा त्यांनी भोर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. सुमारे 14 वर्ष त्यांनी राज्य मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली. अनेक सहकारी संस्थांची उभारणी त्यांनी केली. अनेक वर्ष ते भूविकास बँकेचे तसंच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी थोपटे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. विधान परिषद निवडणुकीत माघार घेणारे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे आणि शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: जी विविध भारती है राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन तराने नए पुराने ये कार्यक्रम आज वाजलेले आहे।
1: आता आमच्या युवक मित्रांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत युववाणी।

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी युथकर्षा। आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर मित्र मैत्रिणींनो, आज आहे 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिवस। 1973 पासून हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात झाली। लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि पृथ्वीचं संरक्षण करण्यासाठी प्रेरित करणं हा जागतिक पर्यावरण दिनाचा मुख्य उद्देश।

जून महिना चालू झाला, अर्ध वर्ष संपलं, पण आता काहीच दिवसात सोसाट्याचा वारा घेऊन पाऊस पडणार. आपल्यापैकी बऱ्याच जणांचा आवडता ऋतू पावसाळा चालू होणार. जिकडे तिकडे आपल्याला हिरवगार दिसायला लागणार. ह्या वर्षी मे महिन्यात उन्हाळ्यामुळे जो काही त्रास झाला तो फायनली थांबणार. मे महिन्यात तर उष्णतेने अगदी उच्चांक गाठला होता. महाराष्ट्रातली काही गावं तर जगातल्या सर्वाधिक उष्ण शहर या यादीमध्ये सुद्धा आपण वाचली. बऱ्याच ठिकाणी झाडांची होत असलेली कत्तल पाहून आपल्या सर्वांना खूप वाईट वाटलं. पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किमती पाहून तर आपल्यातल्या बऱ्याच मित्र

0: मैत्रिणींनी जवळच्या जवळ सायकल चालवण्याचा पर्याय नक्की विचारात घेतला असेल, हो ना? ह्या वर्षी खरं तर दरवर्षीचाच प्रचंड भयानक उन्हाळा आपल्याला आपण किती पर्यावरणाचा ऱ्हास करतो हे जाणवून देत असतो. पण आपली नेहमीची सवय, मागचे पाढे 55, म्हणजे कळत असूनही आपण पर्यावरण संवर्धनासाठी नेमकी काही ठोस पावलं उचलत नाही. तरीही आपल्यातले काही जण अशी असतात ज्यांना निसर्गाबद्दल समाजाबद्दल एक ओढ असते. अशी लोक जे ठरलेल्या प्रवाहाविरुद्ध जाण्याचं धाडस दाखवतात आणि त्यांचं रोजचं साधसं पण महान काम पाहून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. या अशा काही लोकांचं काम आपल्याला समाजाबद्दल निसर्गाबद्दल आयुष्याबद्दल नवीन विचार करायला भाग पाडतं. समाजासाठी पर्यावरणासाठी देशासाठी काहीतरी खारीचा वाटा का होईना पण आपणही कार्य करूयात म्हणून प्रेरित करतं. आज आपण आपल्यातल्या अशाच एका पर्यावरणवादी युवा मैत्रिणीला भेटणार आहोत. तिच्याशी गप्पा मारणार आहोत. आपल्या मैत्रिणीचं नाव आहे प्रणाली चिकटे. प्रणाली ही एक ध्येय प्रेरित सायकलिस्ट आहे आणि सायकल चाक या संस्थेची फाउंडर डायरेक्टर सुद्धा आहे. एका शेतकरी कुटुंबातून येणाऱ्या प्रणालीने स्वतःला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सायकलने संपूर्ण भारतभर प्रवास करण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत तिने 30,000 किलोमीटर पल्ला सायकलवरून गाठलाय. संपूर्ण महाराष्ट्र आणि 17 राज्यांमधून प्रवास केलाय. सायकलिंग करण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे आणि स्त्रीवादी चळवळीचे विविध दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. एक मजबूत सायकलिंग नेटवर्क तयार केलंय. तर तिच्या ह्या आगळ्या वेगळ्या आणि प्रेरक प्रवासाबद्दल तिच्याच कडून जाणून घेऊयात दूरध्वनीवरून साधलेल्या संवादातून. हॅलो प्रणाली, कशी आहेस?
1: मी मजेत.
0: युवावाणीच्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत.
1: थँक्यू सो मच.
0: प्रणाली, तू एक इको ट्रॅव्हलर आहेस. इको ट्रॅव्हल म्हणजे पर्यावरणाची काळजी घेत जबाबदारीने प्रवास करणं. तर तुला लहानपणापासूनच फिरण्याची आवड होती का, की एखादा प्रसंग तुला वाटलं की तू प्रवास करावास आणि तोही सायकलने?
1: खरं तर मला लहानपणापासून सायकल चालवायची आवड होती. म्हणजे घरी जशी आपल्याकडे पूर्वी दंड्याची सायकल असायची, अशा रेंजर सायकल असायच्या, तर गावातल्या गावात मी चालवायची. माझी शाळा गावातच होती त्यामुळे एवढं काही मला सायकलने बाहेर शिक्षणाला किंवा कुठे जाण्याची अशी गरज नव्हती. पण मी माझं पुढचं 10वी नंतरचं शिक्षण घेण्यासाठी मी शहरात गेले, चंद्रपूर. इथे माझा जिल्हा यवतमाळ येतो पण मी चंद्रपूरला तिकडे शिकायला गेले आणि तिकडे माझ्याकडे दुसरा ऑप्शन काही नव्हता सायकल ट्युशनला जाणं किंवा कॉलेज पूर्ण करणं. सो त्यातून सायकलची एक हॅबिट होत गेली. आणि दुसरं, मध्यंतरीच्या काळात जेव्हा कोविड आलेला, तो कोविडच्या काळात मी माझं शिक्षण पूर्ण करत असताना मी न्यूजपेपर वाटायची शहराच्या ठिकाणी. सो मला अशी हळूहळू आवड निर्माण झाली सायकल सोबत. आणि नंतर मला असं वाटलं की सायकलच एक छान सोपी होऊ शकते माझा प्रवास करण्यासाठी. त्यामुळे मी सायकल निवडली आणि पुढे जो मी कोविड काळात सायकलने प्रवास केलेला आहे पूर्ण सायकलवर केलाय.
0: तू एवढा प्रवास करतेस, मग प्रत्येक प्रवास कसा प्लॅन करतेस ग? आणि प्रवास करताना एक मुलगी म्हणून काही वेगळ्या अडचणींना तोंड द्यावं लागतं का तुला?
1: सायकलने फिरत असताना मी एवढं प्लॅनिंग नाही करत. मी जेव्हा आत्ता म्हणाली की कोविडच्या काळात मी सायकलने प्रवास सुरू केला, तो एक माझा सिच्युएशनल प्रवास होता. त्या काळात मी फार अस्वस्थ झाली होती. आपल्याला माहिती की जग पूर्ण थांबलेलं होतं आणि अशा आता आपल्या कॉलेज पण बंद झालेलं होतं आणि मी फ्युचर विषयी विचार करत होती काय पुढे करायचं. आणि असे बरेच मनामध्ये प्रश्न आले, हे काय होतंय, कशासाठी होतंय. आणि मग मला असं वाटलं की निघावं बाहेर, बघावं काय चाललंय एकंदरीत. आणि मी येते शेतकरी कुटुंबामधून आणि शेतीचे प्रश्न मी जवळून पाहिले, त्या पर्यावरणाचे बदल, त्याचा परिणाम कसा होतोय हे जाणून घ्यायचं होतं. सो असंच माझी जर्नी काही प्लॅन नव्हती, फक्त सायकल घेतली आणि निघाली. लोक मला प्रवासामध्ये मदत करायची, खायला राहायला. आणि अडचणी नक्कीच आल्या. आपली सोसायटी ऍज अ वुमन म्हणून महिलांना इतकं रस्त्यावर प्रवास करताना कधी बघत नाही ना. मी त्यातल्या त्यात मुलगी आणि एका पोरीने असं बाहेर फिरू नये किंवा कशासाठी वगैरे, त्या गोष्टी लोकांना पटवून देणं किंवा मला फिरावंसं वाटतंय किंवा मला जाणून घ्यावंसं वाटतंय. आणि सायकल हे अफोर्डेबल मीडियम होतं माझ्याकडे, नाही का, मी ज्या परिस्थितीतून येते. आणि लोकांशी कनेक्शन बनवण्याचं पण होतं. सो अशा इतर बऱ्याच अडचणी आल्या, वेदरवाईज

0: असतील, पण त्या होत गेल्या मॅनेज. प्रवासामध्ये बरेच लोक मदत करत गेले.
1: म्हणजे तुझा हा प्रवास तुला अनुभव तर देऊनच जातो, पण काही भन्नाट किस्से पण झाले असतील ना या प्रवासामध्ये?
0: हा नक्कीच. म्हणजे ऍक्च्युली प्रवास अनप्लॅन्ड असल्यामुळे खूप गोष्टी अशा अनप्लॅनच व्हायच्या. वेगवेगळे अनोळखी लोक रस्त्यात भेटणं प्रवासामध्ये. मध्यंतरीच्या काळात मी महाराष्ट्रातूनच प्रवास करायचे तेव्हा मला बिबट्या दिसला 10 फुटावरनं.
1: बापरे.
0: मी महाराष्ट्र फिरल्यानंतर मी लडाख पर्यंत गेलेली. लडाखच्या प्रवासामध्ये मला तिकडे लँडस्लाइडिंग झालेली, तर बर्फाच्या याच्यामध्ये फसलेली होती. तर मी साऊथ इंडियाचा सायकलवर 3 महिन्याचा प्रवास करून आला. तर अशा काळामध्ये मी पहिल्यांदाच अपोजिट विंड फेस केलेली. सो असे काही चॅलेंजेस आणि भन्नाट, म्हणजे हे माझ्यासाठी भन्नाटच आहे, एक वेगळ्या पद्धतीचं ऍडव्हेंचर. आणि नदीच्या काठावरती टेंट टाकून राहणं किंवा तिथे जाऊन लोक शेतामध्ये राहतात त्यांच्याकडे जाणं, असं त्यांना सांगणं की मी असा असा प्रवास करतोय, आणि त्यांच्या घरी बाजूला असा टेंट टाकून थांबले आणि त्यांनी प्रश्न विचारून मग असं बरंच जेवायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना छान आपुलकी दिली. तर असे बरेच प्रसंग आहेत.
1: म्हणजे तुझा प्रवास नेहमीच ऍडव्हेंचरस होताच, आणि आम्हाला ऐकायलाही तो ऍडव्हेंचरस खरंच वाटतोय, आणि तू नेहमीच काहीतरी संदेश घेऊन प्रवास करत असते.
0: हा नक्कीच. म्हणजे माझ्या प्रवासात मी खूप मिनिमल गोष्टींमध्ये प्रवास केलाय, कारण मी सुरुवातीला जेव्हा निघाली होती मजेशीर गोष्ट म्हणजे मी खूप काही पुस्तकं असे बरंच सामान घेऊन निघाली होती जेव्हा माझा पहिला महाराष्ट्राचा प्रवास झाला होता. नंतर काही डिस्ट्रिक्ट फिरल्यानंतर मला लक्षात आलं की एवढी गरज पडत नाहीये यार. आपण लोकांसोबत जातोय आणि थांबतोय, रोज 2 कपड्यांमध्ये होऊन जातोय, किंवा खूप अशा इतर गोष्टींची गरज पडत नाही. इव्हन मला पुस्तकं वाचायची पण त्या काळामध्ये इतकी उत्सुकता नाही वाटली, कारण लोकांसोबत बोलताना नवीन गोष्टी शिकायला खूप भेटत होत्या. गरजा मी खूप कमी केल्या, सगळं सोडून दिलं, आणि ऑलमोस्ट मी भारतभरातल्या आतापर्यंत 17 ते 18 राज्यातनं प्रवास केलाय. तर 3 ते 4 स्टेटमध्ये प्रवास केलाय, आणि माझ्यासोबत सायकलचं रिपेअरचं सामान असतं जे मी स्वतः रिपेअर करते.
1: अरे वा.
0: आणि आपली बॉटल जे मोठं, बाकी मी तर प्लास्टिकचं किंवा इतर कुठल्याही गोष्टी घेऊन खात नाही, त्यामुळे माझा मिनिमल प्रवास.
1: म्हणजे खऱ्या अर्थाने इको ट्रॅव्हलर आहेस तू
0: म्हणता येईल. ते मी प्रयत्न करत आहे की इको फ्रेंडली आपली लाईफस्टाईल कशी करता येतील, आणि मी स्वतः प्रॅक्टिस करत आहे.
1: तू सायकलचा ह्या संस्थेची फाउंडर डायरेक्टर आहेस, तर ही संस्था कसं काम करते आणि आम्ही सर्वजण ह्या संस्थेशी कसे जोडला जाऊ शकतो?
0: हा नक्कीच. सो मी हा सगळा संपूर्ण प्रवास केल्यानंतर मला प्रत्येक वेळी रिअलायझेशन व्हायचं. वेगवेगळे प्रॉब्लेम्स बघितले, पर्यावरणाविषयी आहेत, आरोग्याविषयी आहेत, आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या झालेले आहेत, आणि एकंदरीत आपण कुठून ना कुठून खूप अस्वस्थ जगायला लागलोय, आणि आपली ही फास्ट लाईफ डे बाय डे होत आहे, कंझ्युमरस लाईफस्टाईल आहे. यामध्ये मी विचार करायला, प्रवास तर ठीक आहे किंवा मी सायकल लोकांपर्यंत प्रमोट करते ते ठीक आहे, पण यातनं काही इम्पॅक्ट दिसत नाहीये, किंवा मी कुठे कंट्रीब्युट करू शकते माझ्या पार्टला घेऊन. मला एक लक्षात आलं की आपली जी जीवनशैली आहे ती जीवनशैलीच ही सगळीकडे इंटरकनेक्टेड आहे वेगवेगळ्या प्रॉब्लेम सोबत. आपण जे काही डेली लाईफ मध्ये कंझ्युम करतो ते कुठून तरी येत आहे, ते निसर्गातून येत आहे, आणि ते निसर्गातून येत आहे त्याच्यासाठी बनण्यासाठी खूप एनर्जी लागते. आणि मग माझ्या डोक्यात आलं की हे जे सायकलचं चाकच आहे हेच का मीडियम बनू नये आपल्या कामासाठी. सायकल चाक हे अशा पद्धतीचं एक इनिशिएटिव्ह आहे, आपण चळवळ म्हणूया, ज्यामध्ये मी प्रयत्न करत आहे की लोकांना सेंटर ठेवून हे मीडियम सायकल आपल्या डेली लाईफ मध्ये कसं इंटिग्रेट करता येतील. आपण पाहतोय की सध्या ट्रॅफिक खूप वाढलंय, आणि डे बाय डे लोक 2 किलोमीटर 4 किलोमीटर जायचं असेल तर लगेच गाडी घेतात आणि निघून जातात कामाला. तर माझा प्रयत्न आहे की आपण ऍटलिस्ट 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये जवळच्या मार्केटमध्ये जायचं असेल, शाळेला किंवा कॉलेजला जायचं असेल, तर सायकलचा वापर केला पाहिजे. त्यामुळे काय होईल की आपलं तर एक फिजिकल ऍक्टिव्हिटी पण होईल, त्याच्यानंतर फ्युलची गरज नाही पडणार, आणि प्रदूषण पण नाही करू. तर अशा काही गोष्टीमधलं आपल्याला बेनिफिट दिसून येतं. सो सायकल चाकला नक्कीच आपण सर्वजण या माध्यमातून जुळू शकतो. ज्या ज्या ठिकाणी आपण सर्वजण आहोत त्या त्या ठिकाणाहून ऍटलिस्ट आपण रोज दैनंदिन जीवनामध्ये आपल्या कामांसाठी जर सायकलचा वापर केला ते आपली जीवनशैली हेल्दी बनवण्यासाठी मदत होईल. आणि माझा हा जो काही प्रोजेक्ट आहे असा स्वतःचा म्हणून नाही, आपल्या सर्वांचा आहे. मी सध्या नागपूर बेस्ड काम करत आहे, आणि सायमल्टेनियसली आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये सेफ सायकलिंगसाठी, वॉकिंगसाठी. सो यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची पण डेव्हलपमेंट झाली पाहिजे, म्हणजे लोकांना भी न बाळगता लोक रस्त्यावरती स्वतंत्र चालू शकले पाहिजे, योग्य पद्धतीने सायकल चालवू शकले पाहिजे, अशा पद्धतीने ऍडव्होकसीचं काम करण्याचा पण मी प्रयत्न करत आहे. तर यामध्ये इतके जास्त लोक

0: शकता, सायकल चाक इनिशिएटिव्ह सोबत स्वागत आहे.
1: अरे वा, म्हणजे हा सायकल चाक उपक्रम नक्कीच खूप सुंदर आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की श्रोता वर्ग जो आहे युवावाणीचा तो या सायकल चाकच्या उपक्रमाला जोडला जाईल. तुझ्या प्रवासाची सुरुवात तू कशी केलीस आणि तुझा प्रवास तू डॉक्युमेंट करतेस?
0: हा, मी आता 3 टप्प्यामध्ये प्रवास केला आहे. सुरुवातीला 1.5 वर्ष आपला महाराष्ट्र फिरले कोविडच्या काळात 2020 ते 2021, आणि त्याच्यानंतर मी दिल्लीला शिकायला होते, आणि मध्यंतरीच्या काळात मी 5 ते 6 महिन्याचा प्रवास महाराष्ट्रातून मी लडाख पर्यंत केला. त्यानंतर मी आता कांतारी म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे केरळला, तिथे शिकायला होती. तिथून मी त्रिवेंद्रम केरळ वरून 3 महिन्याचा प्रवास करत मी नागपूरला महाराष्ट्रामध्ये आला. तर असा 3 टप्प्यामध्ये वेगवेगळा माझा प्रवास झालाय, आणि या प्रवासातला मी बऱ्यापैकी डॉक्युमेंटेशन केलंय, मोस्टली व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा लिखाणाच्या न्यूजच्या माध्यमातून काही लोकांनी त्याला सपोर्ट केलाय. 2 Wheels 435 Days म्हणून एक महाराष्ट्राचा प्रवास केला तेव्हाची एक डॉक्युमेंटरी आहे. तर कसा कसा प्रवास झालाय आणि तो लोकांपर्यंत कसा पोहोचता येतील त्यासाठी लिखाणाच्या माध्यमातून आणि व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून करते आहे डॉक्युमेंटेशन. आणि मी प्रवासाच्या दरम्यान काही असं सर्वे पण केलेला आहे, जे लोक त्या त्या ठिकाणी काय चॅलेंजेस फेस करत आहे, तर त्या पद्धतीचं पण डॉक्युमेंटेशन आहे.
1: मस्तच. प्रवासात आलेल्या अडचणींना तू धैर्याने तोंड दिलं असशीलच, पण कधी वाटलं नाही का ग कि मागे फिरावं, किंवा तुला जेव्हा असं वाटतं तेव्हा तू परत मोटिवेट होण्यासाठी काय करतेस?
0: प्रवास करताना मला खूप कमी वेळा खरं तर वाटलं की मी मागे फिरावं, मला जास्त वेळा वाटलं की मी आणखी पुढे जावं पुढे, म्हणजे कारण मला रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत होत, वेगळं विचार पाहायला भेटत होतं, आणि मी शिकत गेले. म्हणजे आपण नेहमी 4 भिंतीच्या आतमध्ये शिकतो आणि भूगोलासारखा सब्जेक्ट आपण फळ्यावरती शिकतो. मला आठवते की लहानपणी मला कधीच आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहे आणि त्याची जिओग्राफिकली टोपोग्राफी कशी आहे मला कधीच कळायचं नाही, पण जेव्हा मी सायकलने प्रवास करायला लागलोय तेव्हा मला वेगवेगळे जिल्ह्यांचा परिचय झाला, आणि मला आता इतकं छान ते समजायला लागलं की अशा पद्धतीचा आपला विविध निसर्ग संपन्न महाराष्ट्र आहे, आणि वेगवेगळ्या पद्धतीने कसा रचला गेलेला आहे, डोंगर आहेत, नद्या आहेत, अशा भरपूर गोष्टी समजायला आल्या. त्यामुळे मला ते खूप क्युरियोसिटी वाटली, आणि त्यामुळे असं कधी वाटलं नाही की मी घराकडे जावं. याच्यामध्ये आई वडील गावाकडे असल्यामुळे ते कधी म्हणायचे की हा इतका प्रवास कशासाठी वगैरे किंवा परत ये असं मला अधून मधून विचारायचे, पण मी त्यांना सांगायचे की मी करते आहे, किंवा त्यांना पण समजून गेलं लोक मला मदत करतायत, आणि त्यामुळे आई वडील पण सपोर्टिव्ह होते. म्हणून कुठलाही असा दबाव नव्हता की मी काहीतरी गावाकडे जावं आणि परत हे करावं, आणि मला माझं स्वातंत्र्य जगायला भेटलं. ऍज अ वुमन जे आपल्याला कधी भेटत नाही, आपल्याला घराची चौकट पार करतायत कितीतरी मुली आहेत ज्यांच्या आकांक्षा त्यांना पूर्ण करता येत नाही, तर मला ते जगणं भेटलं त्यामुळे खूप वाटलं नाही. मोटिवेशन माझं हेच होतं की प्रवासात जे मला लोक भेटत होते ते खूप शिकवत होते. लोकांपेक्षा मला नेचर म्हणता येतील की निसर्गातनं जितकं ऑब्झर्व करता करता मी गोष्टी शिकले ना, नीड आणि वॉन्ट, माझ्या गरजा किती असायला पाहिजे, आणि अशा बऱ्याच गोष्टी हळूहळू शिकत गेले, त्यामुळे तेच माझं एक मोटिवेशन आहे.
1: बरोबर आहे. यात सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की तुझ्या आई वडिलांनी तुझ्या स्वप्नांना पूर्णपणे सपोर्ट केला. आजच्या धकाधकीच्या जगात सगळ्यांचे खूप बिझी रुटीन असतात. 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स वापरणं तर खूपच गरजेची गोष्ट आहे, तर यावर असे काही पर्याय आहेत का ज्यामुळे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होईल? आणि तुला काय वाटतं की आम्ही सर्वांनी अशी एक कोणती गोष्ट करावी ज्याने अगदी कमी प्रमाणात का होईना पण पर्यावरण संरक्षणासाठी मदत होऊ शकेल?
0: मी संदेश देण्यापेक्षा मी माझ्या प्रॅक्टिस मधून काय करते ते सांगते, जे आपले श्रोते वर्ग घेऊ शकते. की मी 10 किलोमीटरच्या रेडियस मध्ये मोस्ट ऑफ द जे काही माझे काम आहेत ते मी सायकलनं करते. मला मार्केटला जायचं आहे भाजीपाला आणायला, कुठलीही कामं लोकांना कुणाला भेटायला जायचे ते मी सायकलचा वापर करते. मला इमर्जन्सी किंवा लवकर जायचं असेल तर मी पब्लिक सो इतकं जरी केलं तरी बऱ्यापैकी आपण जे आज ट्रॅफिक आहे किंवा पोल्युशन वाढलंय ते थोडं कमी करण्यासाठी मदत करू शकतो. कारण आज आपण अशा घडीला पोहोचलो आहोत ना, आपण खूप कितीही प्रयत्न केले तरी ते पिढ्यानं पिढ कमी होणार नाही, इतकं क्लायमेट चेंज इम्पॅक्ट वाढलेला आहे. तर आपण छोटा पार्ट आहोत पर्यावरणामधला, जसे इतर क्रिएचर्स आहे नेचर मधले, तो ऍटलिस्ट आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक झाड लावणं आणि ते जगवणं इतकं जरी केलं, आणि आपल्या आजूबाजूला प्लास्टिकचे थर झाले, डोंगर उभे होत आहेत, आपण जर प्लास्टिक जितकं जास्त रिड्यूस केलं, कापड्या पिशव्यांचा वापर केला, आणि होता

0: आपण जर प्रयत्न केले की माझ्या गरजा इतक्या मला गरज नाही आहे एवढ्या मोठ्या वस्तूंची एवढ्या गोष्टींची, हे जर आपण हळूहळू अनालिस्ट करायला लागलो मला असं वाटतं की आपण खूप गोष्टी कमी करू शकतो आणि यातूनच पर्यावरणाचे संरक्षण होऊ शकतं. आणि हे एका दिवसात बदलणारं नाहीये, हे आपल्याला रोज प्रॅक्टिस मधून आणावं लागेल तेव्हा कुठे आपण त्यातला बदल बघू शकतो.
1: नक्कीच प्रणाली, तुझ्या कार्याबद्दल आणि प्रवासाबद्दल जाणून घेऊन खूप अभिमान वाटतोय. तुझा प्रवास असाच चालू राहो, तुझे सर्व स्वप्न पूर्ण हो. तू आलीस युवावाणी मध्ये, त्यामुळे तुझे खूप खूप धन्यवाद. आणि किती अर्थपूर्ण गप्पा झाल्या आपल्या, आयुष्याबद्दलचा खरंच एक वेगळा दृष्टिकोन मिळाला.
0: उत्कर्षा, तुझ्यासोबत बोलून पण खूप मला छान वाटलं आणि युवावाणीच्या श्रोत्यांनी माझा प्रवास ऐकत आहे त्यासाठी सुद्धा आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरचे मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि आपल्या सर्वांना पर्यावरण दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
1: थँक्यू प्रणाली. तर मित्र मैत्रिणींनो, आपण आजच्या भागात ऐकली सोशल ऍक्टिव्हिस्ट सायकलिस्ट प्रणाली चिकटे हिची मुलाखत. कार्यक्रमात झाली आहे आता एका छोट्याशा सॉन्ग ब्रेकची वेळ. आता ऐकूयात एक छानसं गाणं.

मित्र मैत्रिणींनो, ह्याच गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित पनसोडे. आता मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या. बाय बाय.

0: युववाणी कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप्स सहित.
1: श्रोतेहो रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
2: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
1: सहज संवाद.
3: सहज संवाद.
0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6.
4: टराने नए पुराने कार्यक्रम का शेष भाग आप सुनेंगे हिंदी में. समाचारों के बाद इस समय संध्या के 6 बजने वाले हैं. आप सुनेंगे हिंदी में समाचार.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारतानं आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्र

0: दरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. ते आज मुंबईत रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. त्यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलं.
2: पॉलिमर नोट के जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
1: अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: विधान परिषद निवडणुकीतून माघार घेणाऱ्या दोन उमेदवारांना काँग्रेसनं पक्षातून काढून टाकलं आहे. यवतमाळ मतदारसंघातून साहेबराव कांबळे आणि वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून शैलेश अग्रवाल यांनी काल आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतले. या दोघांना त्यांच्या विनंतीवरून उमेदवारी दिली होती, मात्र त्यांनी पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून ऐनवेळी माघार घेतली आणि पक्षाला अडचणीत आणलं असं त्यांच्या निलंबन पत्रात म्हटलं आहे. दरम्यान नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोन उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे उदय सामंत यांनी दोन्ही उमेदवारांशी फोनवरून चर्चा केली. भाजपा नेते गिरीश महाजन देखील त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं समजतं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर जमीन आत्तापर्यंत संपादित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGSद्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले गेले आहेत. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडणार आहे. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षाखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूट आऊटमध्ये पराभूत झाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीनं राज्यातल्या सर्व ST स्थानकांमध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुंबईतल्या परळ बसस्थानकात परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. बसस्थानकं आणि परिसर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक

स्वच्छता उपकरणांनी नियमितपणे स्वच्छ केला जाणार आहे. तसंच एसटी बसेस, चालक वाहक विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह यांचीही नियमितपणे दर 4 तासांनी स्वच्छता केली जाणार आहे. तसंच एसटी महामंडळानं आपल्या सर्व 251 आगारांमध्ये ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचे जाळं उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार परळ आगारात विस्तारित 9 चार्जिंग केंद्रांच्या उभारणीचं भूमिपूजनही प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहणार आहे. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. विदर्भात अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं केलं लोकार्पण. रिझर्व्ह बँकेच्या 2 वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. नाशिकमध्ये साधुग्राम प्रकल्पाकरता 191 एकर जमिनीच्या संपादनासाठी 2,267 कोटी रुपये खर्चाला मान्यता देणारा शासन निर्णय जारी. आणि 18 वर्षाखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत पाकिस्तानला नमवत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेव्हज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, भारत देश हा शांतताप्रिय देश आहे. असं असलं तरी कोणत्याही देशाची संरक्षण सिद्धता ही त्या देशाची खरी शक्ती असते. संरक्षण क्षेत्रात अधिक महत्वच दिलं नाही तर त्यामध्ये अनेक आमूलाग्र बदलही घडवून आणले आहेत. देशाच्या संरक्षण सामग्रीतलं आत्मनिर्भरता असो किंवा संरक्षण सामुग्रीची निर्यात असो किंवा कोणत्याही कारवाईला दिलेलं थेट प्रत्युत्तर असो, देशाच्या या संरक्षण सिद्धतेविषयी आणि अंतर्गत सुरक्षेविषयी गेल्या 12 वर्षातील प्रवासाविषयी अधिक माहिती देताना माजी लेफ्टनंट कर्नल आणि संरक्षण तज्ज्ञ सतीश ढगे सांगतात.
1: भारत आता हल्ला झाल्यानंतर प्रतिक्रिया देणारा म्हणजे रिॲक्टिव्ह पॉलिसी इम्प्लिमेंट करणारा देश राहिलेला नाही, तर तो आक्रमक कृती करणारा प्रोऍक्टिव्ह देश बनलेला आहे. त्याचं धोरण आता स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीवरून धोरणात्मक आक्रमकतेकडे जात आहे. पूर्वी भारताचं धोरण हे प्रामुख्यानं संरक्षणात्मक आणि सीमेवर शांतता राखण्यापुरतं मर्यादित असायचं. मात्र नरेंद्र मोदी यांच्या मागच्या 12 वर्षांच्या कार्यकाळामध्ये आपण शत्रूला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक असो, बालाकोट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी असो किंवा 2025 ऑपरेशन सिंदूर, हे सरळ सरळ त्या ठिकाणी दाखवतं की आता भारतानं दहशतवादाविरुद्ध आणि आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी आक्रमकतेचं धोरण स्वीकारलेलं आहे. दहशतवाद आणि चर्चा एकत्र होऊ शकत नाही ही भारताची भूमिका आता जागतिक स्तरावर सुद्धा मान्य होऊ लागलेली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे भारत आता 2.5 फ्रंट ऑफ वॉरला सामोरं जाण्यासाठी तयारी करतोय. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवरील आव्हानांना तोंड देण्यासाठी तो संपूर्णतः तयारी करतोय आणि त्या अनुषंगानं आपली लष्करी क्षमता त्याचबरोबर पायाभूत सुविधा या वेगानं तो बळकट करतोय. लद्दाख पासून अरुणाचल प्रदेश पर्यंत सीमेवर झालेले रस्ते असो

0: अत्यंत महत्वाचे असे बोगदे आणि हवाई पट्ट्यांचं जाळं हे या सगळ्या गोष्टी हेच दर्शवतं की भारत आपलं बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा मजबूत करतोय. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या निर्मितीच्या माध्यमातून लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्यामध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी थिएटर कमांडच्या दिशेनं टाकलेलं भारताचं हे अत्यंत महत्वाचं पाऊल आहे. अग्निपथ स्कीम त्या ठिकाणी असो किंवा 21व्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअरच्या अनुषंगानं ऑपरेशन सुदर्शन चक्रच्या अनुषंगानं सुद्धा भारतानं मजबूतपणे तयारी केलेली आहे. एकूणच सगळा विचार करता 21व्या शतकातली सामरिक आव्हानं लक्षात घेता भारत सुद्धा कुठेच कमी नाही आणि त्या अनुषंगानं मागच्या 12 वर्षांमधल्या वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे एक प्रकारे डेव्हलपमेंट हे भारताच्या संरक्षणाला बळकटी देणार आहेत असं जर आपण म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
1: श्रोते हो, पहलगाम हल्ल्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कडक कारवाई केली. दहशतवाद विरोधात आपण जागतिक मंचावरही सातत्याने आवाज उठवला आहे. जगातील दहशतवादाच्या विरोधातील कारवाईचं एक प्रकारे भारत नेतृत्व करत आहे, त्याविषयी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे म्हणाले.
0: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं होल ऑफ नेशन अप्रोचचा वापर केलेला आहे, म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण यांचं अत्यंत प्रभावीपणे एकत्रीकरण केलेलं आहे. सीमेवरची लष्करी कारवाई आणि जागतिक मंचावरचा राजनैतिक दबाव ही भारताची एक नवीन शक्ती आता समोर त्या ठिकाणी येते. ऍक्टिव्ह डेटरन्स म्हणजेच आक्रमक प्रतिकाराचा भारत आता चांगल्या प्रकारे उपयोग करतोय. पहलगाम सारख्या बॅड हल्ल्यानंतर आपण जी तत्परता दाखवली ती भारताच्या नवीन लष्करी सिद्धांताला म्हणजेच मिलिटरी डॉक्ट्रीनला एक प्रकारे अधोरेखित करते. शत्रूला आता कळून चुकलेलं आहे की भारतावर हल्ला केल्यास त्याची किंमत ही केवळ सीमेवरच नाही तर पाकिस्तान सारख्या राष्ट्राला त्यांच्या घरामध्ये घुसून सुद्धा मोजावी लागलेली आहे. ही राजकीय इच्छाशक्ती ही गेल्या 12 वर्षांमधली भारताच्या संरक्षणाच्या अनुषंगानं आणि दहशतवादाविरुद्धची एक सर्वात मोठी उपलब्धी आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं नसणार आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे दहशतवादाचं जागतिकीकरण रोखण्यामध्ये भारतानं अत्यंत महत्वाची अशी नेतृत्वाची भूमिका अदा केलेली आहे. युनायटेड नेशन्स, क्वाड, G20 किंवा SCO सारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर भारतानं दहशतवादाच्या मुद्द्याला केंद्रस्थानी आणलेलं आहे. गुड टेररिझम आणि बॅड टेररिझम असा कुठलाही फरक नसतो हे वेळोवेळी भारत जगाला पटवून देतोय आणि जगाला सुद्धा आता हा भारताचा मुद्दा मान्य होतोय. तिसरी महत्वाची बाब म्हणजे फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सचा भारतानं मागच्या काही वर्षांमध्ये अत्यंत प्रभावीपणे वापर केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून भारतानं पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकण्यामध्ये यश मिळवलं होतं. भारतानं राजनैतिक मार्गांचा वापर करून दहशतवादाला अर्थपुरवठा करणाऱ्या देशांची ज्यामध्ये पाकिस्तानचा महत्वाचा समावेश आहे त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागच्या काही वर्षांमध्ये कोंडी केली होती. याचमुळं पाकिस्तान सारखं राष्ट्र आर्थिक आणि राजनैतिक दृष्ट्या कमकुवत झालेलं आपल्याला दिसतंय.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रामध्ये संरक्षण साहित्याची निर्मिती हा एक महत्वाचा घटक असतो. देशाने याही क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यात मोठी आघाडी घेतली आहे. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या काही वर्षात आपण संरक्षण सामुग्रीची आयात करणाऱ्या देशाकडून निर्यात करणारा देश म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. देशाच्या या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाविषयी बोलताना लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी सांगितलं,
0: आत्मनिर्भर भारतचा मंत्र मनाशी बाळगून भारत हा आता केवळ जगामधला सर्वात मोठा संरक्षण सामुग्री करणारा आयातदार राहिलेला नाही तर तो एक उदयोन्मुख निर्यातदार देश बनलेला आहे. मेक इन इंडिया पासून भारतानं आत्मनिर्भर भारतचा पल्ला अत्यंत यशस्वीपणे पार केलेला आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये 100% FDI तरतूद असो किंवा स्वदेशी उत्पादनांना प्राधान्य देणाऱ्या डिफेन्स ऍक्विजिशन प्रोसिजरमुळे भारतीय कंपन्यांना मोठ्या प्रमाणामध्ये गती मिळालेली आहे. आता आपण INS विक्रांत सारखी विमानवाहू नौका, तेजस सारखी LCA म्हणजेच लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट आणि प्रचंड सारखी LCH म्हणजेच लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स भारतामध्येच तयार करत आहोत. निर्यातीमध्ये सुद्धा भारतानं ऐतिहासिक भरारी घेतलेली आहे. भारताची संरक्षण निर्यात आज अब्जावधी डॉलर्सच्या घरामध्ये पोहोचलेली आहे. फिलिपिन्सला केलेली ब्रह्मोज क्षेपणास्त्रांची निर्यात असो किंवा आर्मेनियाला दिलेली पिनाका रॉकेट सिस्टम असो आणि स्वाती रडार ही भारताच्या बदलत्या क्षमतेची उदाहरणं आहेत. जगामधल्या 80% सुद्धा जास्त देशांमध्ये आज भारताकडून संरक्षण साहित्य हे एक्सपोर्ट केलं जात आहे आणि भारताच्या या संरक्षण सामग्रीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर एक प्रकारे जे आहे एक्सेप्टन्स म्हणजेच त्याला स्वीकारार्हता त्याचबरोबर त्याला एक प्रकारे स्वागतार्ह बाब म्हणून मानली जाते. सामरिक दृष्ट्या हे अत्यंत महत्वाचं आहे.

0: संरक्षण साहित्याची निर्यात ही केवळ आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करत नाहीये, तर आयातदार देशांशी आपले स्ट्रॅटेजिक टाईज म्हणजेच सामरिक संबंध सुद्धा मजबूत करते. यामुळे हिंदी महासागर आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारताचं भूराजकीय वजन हे लक्षणीयरित्या मागच्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. एकूणच भारत हा 21व्या शतकामधला आता सामरिक दृष्ट्या महत्वाचा डिफेन्स एक्सपोर्टर म्हणून उदयात येतोय, हेच या सगळ्या गोष्टींवरून आपल्याला स्पष्टपणे लक्षात येत आहे.
1: श्रोते हो, देशाच्या संरक्षण व्यवस्थेत बाह्य संरक्षणाबरोबरच अंतर्गत संरक्षणालाही अनन्यसाधारण महत्व आहे. अंतर्गत सुरक्षेला नक्षलवादाचा मोठा धोका आहे. गेल्या 12 वर्षात या विरोधात एक आघाडी उघडण्यात आली. आज त्यामुळे देशाच्या अनेक भागात शांतताही आहे आणि तिथले प्रकल्पही मार्गी लागलेले आहेत. याविषयी अधिक माहिती देत आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रसाद मोकाशी.
2: गेल्या 12 वर्षामध्ये नक्षलवादी विचारांच्या आडून सुरू असलेला दहशतवाद नेस्तनाबूत करायला, दहशतवाद संपवण्याला सरकारने कडक पावलं उचलली, ज्याचा फायदा तेथील जनतेला झालाय, देशातील अंतर्गत दहशतवाद संपवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. 12 वर्षामध्ये केंद्र सरकारने घेतलेली भूमिका ही दहशतवाद संपवण्यासाठी असल्यामुळेच नक्षलवादी चळवळीत असलेले भले भले नक्षलवादी ज्यांच्या डोक्यावरती अनेक बक्षिसं लावण्यात आली होती, ज्यांना पकडण्यासाठी, ज्यांना ठार मारण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार प्रयत्न करत होतं, असे नक्षलवादी जहाल नक्षलवादी हे सरकारला शरण आले. दंतेवाडा इथे मोठी कारवाई झाली. जवळजवळ 40 हून अधिक किंवा दर टप्प्यामध्ये मोठ्या प्रमाणात नक्षलवादी शरण गेले. नक्षलवाद्यांचा सगळ्यात मोठा नेता भूपती हा कम्युनिस्ट विचारसरणीचा असला तरी तो नक्षलवादी चळवळीतून वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडत होता, त्यालाही शरण यावं लागलं आणि मोठ्या प्रमाणात नक्षलवादी चळवळ ही रोखण्यात आणि नक्षलवादाच्या आडून जो दहशतवाद होता तो संपवण्यात शासनाला यश आलेलं आहे. आजही नक्षलवादी हे खऱ्या अर्थाने, नक्षलवादी विचार हा खऱ्या अर्थाने संपलेला आहे आणि दहशतवाद्यांच्या हाती गेलेली ही नक्षलवादी चळवळ आज रोखली गेलेली आहे. महाराष्ट्र असेल, तेलंगणा असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यांमधला नक्षलवाद पूर्णपणे मोडून काढण्यात केंद्र सरकारला यश मिळालेलं आहे. हा ज्याप्रमाणे नक्षलवादाचा धोका किंवा नक्षलवादाच्या विचारांच्या आडून दहशतवादाचा जो धोका होता तो सरकारने गेल्या 12 वर्षात कडक धोरण अवलंबून मोडून काढला, जनतेला विश्वास दिला आणि जनतेला भयमुक्त जगण्यास चांगलं वातावरण निर्माण करून दिलं.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात ईशान्येकडील राज्यांमधील हिंसाचाराचा आधार घेणाऱ्या अनेक लहान मोठ्या गटांना लोकशाही व्यवस्थेत आणण्यात केंद्र सरकारला मोठं यश मिळालेलं आहे. अष्टलक्ष्मी असं संबोधलं जाणाऱ्या या राज्यांना रस्ते, रेल्वे अशा विविध माध्यमातून देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम करण्यात आलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये गेल्या 12 वर्षात झालेल्या कामांबाबत प्रसाद मोकाशी म्हणाले,
2: ईशान्येकडील डोंगराळ भागामध्ये तेथील जनता, तेथील अनेक पिढ्या या टोळ्यांमध्ये वास्तव करून असतात. ह्या टोळ्या ह्या अनेकदा भारताच्या, आपल्या देशाच्या विरोधातच काही कारवाया करताना अनेकदा दिसून आल्या. त्याच्यामुळे ईशान्येकडील राज्य, सीमावर्ती भागातील राज्य ही नेहमी अशांत आणि धोकादायक अवस्थेत होती. केंद्र शासनाने गेल्या 12 वर्षामध्ये इथल्या टोळ्यांमध्ये सहभागी झालेल्या तरुण पिढीला रस्ते असतील, रेल्वे असतील, यांची मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची उभारणी करून तेथील उद्योगाला, तेथील व्यवसायाला, तेथील नैसर्गिक संपत्तीमधून उभ्या राहिलेल्या उद्योगाला चालना दिली आणि ह्या टोळ्यांमधील तरुण पिढीला आश्वस्त केलं की जेणेकरून ते भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ शकतील. केंद्र सरकारने रेल्वेचे जाळे उभारलं, रस्त्यांची चांगली डागडुजी केली, रस्ते मोठे केले, त्याच्यामुळे ईशान्येकडील आतील भागामध्ये जाणं सोयीचं झालं. तेथील लोकांना शिक्षण, आरोग्य ह्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या, जेणेकरून तेथील जनता ही मोठ्या प्रमाणात भारताच्या मुख्य प्रवाहात सहभागी होऊ लागली. देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी होणारी तिथली पिढी देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी झालेली आहे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये अशांतता पसरवून पाहणाऱ्या टोळ्यांचा बिमोड झाला. आता ईशान्येकडील राज्यही भारताच्या विकासात आपलं योगदान देण्याच्या तयारीत अनेकदा दिसतात. ईशान्येकडील राज्यांची माहिती देशाच्या अन्य राज्यातील जनतेला होऊ लागलेली आहे. तेथील उद्योगाची तेथील व्यवसाय

0: ची ओळख, तिथल्या संस्कृतीची ओळख ही आता अधिक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत देशाच्या सरकारने अनेक निर्णयांची अंमलबजावणी अजून सुरू केलेली दिसत नाही. जी सुरू केलेली आहे त्याची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत कागदोपत्री होती आहे, पण त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी ज्यावेळेस होईल त्यावेळेला सरकारी योजना अति ग्रामीण भागातील दुर्गम भागातील जनतेपर्यंत पोहोचतील आणि दुर्गम भागातील जनतेला ह्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर ते देशाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होतील.
1: श्रोते हो, संरक्षण क्षेत्रात देशाच्या सीमांचं रक्षण हे अग्रक्रमाने येतं. देशाच्या सीमावर्ती भागामध्ये याआधी विकास कामं केली जात नव्हती. व्हायब्रंट व्हिलेज सारख्या योजनांमधून सीमेलगतच्या गावांमध्ये विकास कामं करण्यात आली. तिथल्या लोकांना विविध सुखसुविधा पुरवण्यात आल्या. त्यायोगे तिथं नागरिकांचं चलनवलन वाढलं, त्यामुळे देशाच्या सीमा अधिक मजबूत झाल्या. सार्वभौम देशांना आपल्या स्वसंरक्षणाचा पूर्ण अधिकार आहे. हा एक निरंतर विकासाचा प्रवास आहे. गेल्या 12 वर्षात आपण देशांतर्गत आणि देशाबाहेरील सुरक्षेमध्ये अधिक सजगता, सज्जता आणि आत्मनिर्भरता याचा अवलंब केलेला आहे. येणाऱ्या पिढ्यांचे आयुष्यही अधिक शांततामय आणि सुरक्षित वातावरणात राहो यासाठी ही तजवीज आहे. त्या आधारे आज जागतिक मंचावरही भारताचं नाव अधिक उज्ज्वल झालं आहे. बलसागर भारत हो याचे मूर्त वास्तव आपण आज याच आधारे जगत आहोत. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन अभय धुमाळ.
2: वृत्तविशेष हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 KHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून संध्याकाळचे

FM 100.5 मेगाहर्ट्झवर आम्ही आकाशवाणीच्या धुळे केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते, सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत ग्रामीण कष्टकरी बंधू भगिनींसाठीचा आवडता कार्यक्रम ग्रामीण संवाद.

0: सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला। हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य।
1: माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता।
0: ते कसं?
1: बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800 180 1551।
2: हा कोणाचा नंबर आहे भाऊ?
1: शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच।
0: आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे?
1: नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत।
2: पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील।
1: अजिबात पैसे नाहीत, मोबाईल न किंवा दुसऱ्या फोन न शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा, सल्ल्याचेही पैसे नाहीत। 16 आणे खरं।
3: शेतकरी बंधूनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोन न राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800 180 1551 वर मोफत संपर्क साधा। शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर।
4: शेतकरी बंधूंनो, ग्रामीण संवाद या कार्यक्रमात आता ऐकूयात शेती आणि पर्यावरण दिन या विषयी माहिती। संकलन आणि निवेदन केलंय वैशाली गिरासे यांनी, सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी। शेतकरी बंधूंनो, मानव आणि निसर्ग यांचा अगदी जवळ

चा अतूट असा संबंध आहे. निसर्गाशिवाय मानवाचं जीवन हे अशक्यच, कारण निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीचा तो उपभोग घेत असतो आणि आपलं जीवन जगत असतो. कारण त्याने दिलेली फुले, फळे, अन्न, वस्त्र, निवारा ह्या सगळ्या गोष्टींमध्येच तो आपलं आयुष्य काढत असतो. तसंच शेती आणि पर्यावरण यांचं देखील नातं अगदी अतूट आहे. निरोगी पर्यावरण असेल तर शेती समृद्ध होते आणि शेतकरी आनंदी राहतो. बदलतं हवामान, पाण्याची कमतरता, रासायनिक खतांचा अतिरेक आणि जंगलतोड यामुळे शेतीसमोर आज अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. म्हणूनच पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत शेती ही काळाची गरज बनली आहे. शेतकरी बंधूंनो, आपण सर्व जाणतोच की शेती ही पूर्णपणे निसर्गावर आधारित आहे. माती, पाणी, हवा, सूर्यप्रकाश आणि जैवविविधता या सर्व घटकांवर शेती अवलंबून असते. शेतकरी बंधूंनो, आपण ज्या काही जमिनीवर मेहनत करतो, बियाणं लावतो, ते बियाणं आपल्यासाठी किती आरोग्यदायी आहे हे त्या शेतीवर अवलंबून असतं. कारण जर पर्यावरण संतुलित असेल तर येणारा हा पाऊस योग्य राहतो. त्याच्यामुळे जे काही आपलं येणारं उत्पादन असेल ते चांगलं पिकून येतं. जमिनीची सुपीकता टिकून राहते, पिकांची वाढ चांगली होते, रोग आणि कीड हे कमी प्रमाणात येत असतात. परंतु पर्यावरणाचं नुकसान झालं तर शेतीवर मात्र त्याचा थेट परिणाम होतो. शेतकरी बंधूंनो, म्हणूनच या पर्यावरणाचं महत्त्व सांगण्यासाठी दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश असा असतो की पर्यावरण संवर्धनाविषयी समाजात जनजागृती निर्माण करणे. हे पर्यावरण माणसासाठी, शेतीसाठी जर अनुकूल असेल तरच तो आपली उपजीविका भागवू शकतो, आपलं जीवन जगू शकत असतो. म्हणून या पर्यावरणाचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. त्यासाठी शेतकरी बंधूंनो, आपल्या शेतात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणं खूप महत्त्वाचं आहे. या वृक्ष लागवडीमुळे पर्यावरणातलं जे काही प्रदूषण असतं ते प्रदूषण कमी होण्यासाठी मदत होते. आणि हे प्रदूषण जर कमी करायचं असेल तर यासाठीही आपल्या समाजात जागृती होणं खूप महत्त्वाचं आहे. शेतकरी बंधूंनो, निसर्गात असलेली साधन संपत्ती जिचा वापर करून आपण आपलं जीवन समृद्ध करून घेतो तर तिलाच जतन करून ठेवण्याचं देखील मोठं कार्य आपल्याच हातात आहे. आजच्या काळात पर्यावरण संवर्धन ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. शेतकरी बंधूंनो, शेतीसमोर आज अनेक पर्यावरणीय समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत. जसं की हवामानात झालेला बदल. आज आपण बघतोच की अचानक कुठेतरी पाऊस येतो, अवकाळी पाऊस, गारपीट, उष्णतेच्या लाटा आणि दुष्काळ यामुळे शेतीचं फार मोठं नुकसान होतं. त्यामुळे शेतकऱ्याच्या उत्पादनात घट होते आणि परिणामी घट झाल्याने खर्च वाढतो आणि खर्च वाढल्याने साहजिकच शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होत असतं. जमिनीची धूप होऊन अति पाऊस, जंगलतोड आणि चुकीची मशागत यामुळे देखील जी काही आपल्या शेतीतील सुपीक जमीन असते ती देखील वाहून जाते. शेतकरी बंधूंनो, यासाठी उपाययोजना करत असताना, शेताची बांधबांधणी करत असताना ती समतल पद्धतीने करायला हवी. शेतात गवताची लागवड करून एक हिरवा आच्छादन आपल्या शेतीत ओलावा टिकवण्यासाठी करू शकतो. आडवी नांगरट करून जमिनीत पाऊस मुरवू शकतो. शेतकरी बंधूंनो, सध्या जग हे आधुनिकतेकडे वळलं आहे. म्हणून जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा अतिवापर करत असल्याने, तसंच कीटकनाशकांचा वापर करत असल्याने जमिनीची सुपीकता ही दिवसेंदिवस कमी होत आहे. जमिनीची सुपीकता कमी होऊन ती खराब आणि हलक्या प्रतीची होते. त्यामुळे साहजिकच त्यात पेरलेलं बीज हे देखील निकृष्ट प्रतीचं उगवतं आणि ते आपल्या मानवी आरोग्याला धोका निर्माण करतं. आणि त्याचबरोबर पाण्याचं देखील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढल्याने वेगवेगळे आजार आज मानवाला त्याच्या समोर उभे आहेत. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते आणि आरोग्यावर दुष्परिणाम देखील होत असतात. अतिउष्णता,

त्यामुळे आज पाण्याची कमतरता आपल्याला भासते. भूजल पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. यासाठी उपाययोजना देखील आपल्याच हातात आहेत शेतकरी बंधूंनो. त्यासाठी आपण आपल्या शेतीत ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पावसाचं पाणी साठवून ठेवण्यासाठीच्या वेगवेगळ्या उपाययोजना, तसंच शेततळ्यांचा जर वापर केला तर नक्कीच आपण येणाऱ्या पावसाचा थेंब आणि थेंब आपल्या जमिनीत मुरवू शकतो, ज्यामुळे आपल्या भविष्यातल्या अनेक पिढ्यांना त्या पाण्याची झालेली बचत उपयोगात येईल.

शेतकरी बंधूंनो, आधुनिकता स्वीकारत असताना पर्यावरणपूरक शेती पद्धती देखील स्वीकारायला हवी. ज्या पद्धतीत पर्यावरणाचं नुकसान कमी होतं आणि नैसर्गिक साधनांचा योग्य वापर होतो, तिला पर्यावरणपूरक शेती असं देखील म्हटलं जातं. आज आपण दिवसेंदिवस भरमसाठ रासायनिक खतांचा वापर करतोय, परंतु ते टाळून जर आपण आपल्या शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर केला तर नक्कीच आपण आपल्या जमिनीचं आरोग्य टिकवू शकतो. त्यासाठी आपल्या परिसरातलं कमी खर्चाचं

शेणखत, गांडूळ खत, जीवामृत, कंपोस्ट खत यासारख्यांचा जर वापर केला तर नक्कीच आपल्याला नैसर्गिक खत मिळून आपलं आरोग्य देखील चांगलं राहू शकतं. शेतकरी बंधूंनो, या खताच्या वापरामुळे अनेक फायदे आपल्याला मिळू शकतात. जसं की आपल्या जमिनीची सुपीकता वाढते, उत्पादनाची गुणवत्ता सुधारते, आरोग्य सुरक्षित राहतं आणि त्यामुळे पर्यावरणातलं प्रदूषण देखील कमी होत असतं. शेतकरी बंधूंनो, पूर्वी आपल्या शेताच्या बांधालगत अनेक मोठमोठी झाडे ही लावली जायची, त्यामुळे आजच्या सारखं अगदी मोठं उष्णतामान नव्हतं. म्हणून शेतकरी बंधूंनो, वृक्ष लागवडीचं महत्त्व लक्षात जर घेतलं तर नक्कीच आपल्या पर्यावरणाला फायदा होईल. कारण झाडं ही पर्यावरणाची फुफ्फुसे आहेत. झाडांमुळे योग्य वेळी पाऊस पडतो आणि त्यामुळे आपली पिकं ही जोमदारपणे वाढू लागतात. झाडांमुळे जमिनीची धूप थांबते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनाला आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू मोठ्या प्रमाणात आपल्याला मिळतो. तापमान नियंत्रित राहतं. त्यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या शेताच्या बांधावर झाडं लावणं अत्यंत आवश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्याबरोबरच आपल्यासोबत आपल्या पर्यावरणामध्ये असलेले वेगवेगळे जीव, कीटक यांना देखील त्यांची जैवविविधता टिकवण्यासाठी पर्यावरणाला टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. शेतीमध्ये पक्षी, मधमाशा, गांडुळे आणि उपयुक्त कीटक यांचं खूप मोठं योगदान आहे आणि हे योगदान असेल तरच आपली शेती उत्तम प्रकारे आपल्याला उत्पादन देऊ शकते. या जैवविविधतेमुळे परागीभवन वाढतं, जमिनीची सुपीकता टिकते, नैसर्गिक कीड नियंत्रण होत असतं. शेतकरी बंधूंनो, पाणी संवर्धनाचे योग्य असे उपाय जर केले तर नक्कीच आपली शेती ही समृद्ध होऊ शकते. त्यासाठी पावसाचे पाणी आपण अडवायला हवं, शेतातलं शेत तयार करायला हवं, ठिबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यात येणारी ही पिकं घ्यायला हवीत. म्हणून पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अक्षय ऊर्जेचा योग्य वापर जर आपण आपल्या शेतीमध्ये जर वाढवला तर नक्कीच त्याचे फायदे आपल्याला मिळतात. जसं की सौर पंप, सौर दिवे, सौर ड्रायर यामुळे विजेची बचत होते आणि प्रदूषण कमी होतं. शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरण यांचा योग्य समन्वय साधला तर नक्कीच त्याचा उपयोग आपल्या सर्व शेतकरी बांधवांना या पर्यावरण वाचवण्यासाठी होईल. त्यामुळे पाण्याची बचत होते, खतांचा योग्य वापर होतो आणि शेतकरी बांधवांच्या उत्पादनात भरघोस वाढ होते. त्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान असेल, आपल्या मातीचं आरोग्य तपासण्यासाठी माती परीक्षण असेल किंवा मग हवामान आधारित शेती असेल, यामुळे नक्कीच दूरदृष्टीने शेतकरी बांधव आपल्या शेतीमध्ये अनेक बदल करून भरघोस उत्पादन काढण्यासाठी नियोजन करू शकतात. शेतकरी बंधूंनो, पर्यावरण संरक्षण करत असताना शेतकऱ्यांची भूमिका ही खूप मोठी आहे. कारण पर्यावरण संवर्धनात शेतकरी बांधव आपल्या शेतीत योग्य ते बदल करून नक्कीच आपल्या पर्यावरणाला समृद्ध करतील. यासाठी शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीत रासायनिक खतांचा वापर कमी करायला हवा, सेंद्रिय शेती स्वीकारायला हवी, वृक्ष लागवड करायला हवी आणि सर्वात महत्त्वाचं पाणी संवर्धन करायला हवं, तरच आपली शेती ही समृद्ध होऊ शकेल. शेतकरी बंधूंनो, याबरोबरच सामान्य नागरिकांचीही महत्त्वाची भूमिका आहे. कारण त्यांनीही प्लॅस्टिकचा वापर कमी करावा, झाडे लावावीत, पाणी वाचवावं आणि स्वच्छता ठेवावी. जर पर्यावरण सुरक्षित राहिले तरच शेती टिकेल आणि अन्न सुरक्षा कायम राहील. आज आपण निसर्गाचं रक्षण केलं तर पुढील पिढ्यांना चांगले दिवस बघायला मिळतील आणि त्यांचं जीवनही चांगलं राहील. शेतकरी बंधूंनो, पर्यावरणाचं संरक्षण ही केवळ सरकारची जबाबदारी नाही तर ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. झाडे लावा, पाणी वाचवा आणि पर्यावरणपूरक शेती स्वीकारा हा संदेश आपण सगळ्यांनी आचरणात आणूया आणि आपल्या या पर्यावरणाला वाचवूयात.

शेतकरी बंधूंनो, आताच आपण शेतकरी बंधूंनो महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार पुढील 5 दिवस धुळे परिसरात हवामान याप्रमाणे राहील. शेती आणि पर्यावरण दिन याविषयी माहिती ऐकलीत. संकलन आणि निवेदन केलं होतं वैशाली गिरासे यांनी. सादर करते होते सुमित सूर्यवंशी. कमाल तापमान 37° सेल्सिअस ते 38° सेल्सिअस इतकं राहील. किमान तापमान 23° सेल्सिअस ते 24° सेल्सिअस इतकं राहील. हवेतील आर्द्रता सकाळी 55% इतकी राहील, तर दुपारी सापेक्ष आर्द्रता 41% इतकी राहील. वाऱ्याचा वेग ताशी 18 किलोमीटर वेगाने वाहील. शेतकरी बंधूंनो, याच हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आता ऐकूयात. संकलन आणि निवेदन केलंय वैशाली गिरास यांनी. सादर करते आहेत सुमित सूर्यवंशी. शेतकरी बांधवांसाठी संदेश याप्रमाणे. पुढील 3 दिवस काही ठिकाणी मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरीप नियोजन करताना पूर्व मशागत झालेली असल्यास पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी मध्यम जमिनीचे वाफे आणि भारी जमिनीत सरीवरंबे करावेत. खरीप हंगामात भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी ज्यांच्याकडे पाण्याची सुविधा आहे त्यांनी रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करावी. आपल्या शेतीतील मातीचा नमुना, त्यात अन्नद्रव्याचे प्रमाण, जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक म्हणजेच सामू तपासून जमिनीबाबतची माहिती घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामातील बियाण्याच्या पेरणीसाठी दर्जेदार आणि प्रमाणित बियाण्यांचे नियोजन करावे. शेतकरी बंधूंनो, पिकांची निवड करताना जमिनीनुसार करावी. भारी जमिनीत कापूस, तूर, सोयाबीन इत्यादी पिके लावावीत. मध्यम जमिनीत सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन यासारखी पिके लावावीत. हलक्या जमिनीत बाजरी, कुळीद, तीळ, कारळा, एरंडी यासारखी पिके लावावीत. शेतकरी बंधूंनो, ऊस पिकासाठी सल्ला याप्रमाणे. हुमणी अळीच्या भुंग्याचे नियंत्रण. हुमणी अळीच्या भुंग्याचा वावर हा प्रामुख्याने संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान असतो. त्याकरिता एकरी 1 प्रकाश सापळा संध्याकाळी 6 ते 8 वाजेच्या दरम्यान लावावा. कापूस या पिकासाठी सल्ला याप्रमाणे. कापूस या पिकासाठी सध्या जमिनीची पूर्व मशागत झालेली असल्याने मध्यम ते खोल आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्व मशागत करताना 1 नांगरट 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. सोयाबीन या पिकासाठी पूर्व मशागत करत असताना जमीन मध्यम काळी, पोपट्याची चांगली निचरा होणारी असावी आणि पूर्व मशागत करताना 1 नांगरट 2 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. मूग आणि उडीद या पिकासाठी जमिनीची पूर्व मशागत करत असताना मूग आणि उडीदाला मध्यम ते भारी चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी क्षारपड, चोपण आणि अत्यंत हलकी जमीन टाळावी. पूर्व मशागत करत असताना चांगली पूर्व मशागत ही मूग आणि उडीदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाब आहे. यासाठी उन्हाळ्यापूर्वीच जमीन चांगली नांगरून घ्यावी. तूर या पिकासाठी सल्ला याप्रमाणे. तूर या पिकासाठी पूर्व मशागत केलेली जमीन निवड

त्यांना मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निजरा होणारी जमीन तूर पिकाकरिता योग्य असते. चोपन पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार भुसभुशीत पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते. जमिनीत स्फुरद कॅल्शियम गंधक या द्रव्यांची कमतरता नसावी. साधारणतः 6.5 ते 7.5 सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते. पूर्व मशागत करताना 1 नांगरट आणि 2-3 कुळवा द्याव्यात. शेतकरी बंधूंनो, बाजरी या पिकासाठी पेरणीपूर्व तयारी करत असताना बाजरी पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा असणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामू हा 6.2 ते 8 असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावायचे असल्यास सरीवरंभा पद्धत फायदेशीर ठरते. पूर्व मशागत: जमिनीची 15 सेंटीमीटर पर्यंत खोल नांगरट करावी. त्यासाठी कुळवाच्या 2 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर प्रति हेक्टरी 5 टन किंवा 10 ते 15 गाड्या शेणखत किंवा

हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावायचे असल्यास सरी वरंपा पद्धत फायदेशीर ठरते. पूर्व मशागत: जमिनीची 15 सेंटीमीटर पर्यंत खोल नांगरट करावी. त्यासाठी कुळवाच्या 2 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर प्रति हेक्टरी 5 टन किंवा 10 ते 15 गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरवावे. भुईमुग या पिकासाठी सल्ला याप्रमाणे: भुईमुग या पिकासाठी जमिनीची पूर्व मशागत करताना मध्यम भुसभुशीत चुना आणि सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. पूर्व मशागत करत असताना 1 नांगरट आणि 2-3 कुळवाच्या पाळ्या द्याव्या. शेतकरी बंधूंनो, मका या पिकासाठी सल्ला याप्रमाणे: मका या पिकासाठी पूर्व मशागत करताना जमीन मध्यम ते भारी, खोल रेतीयुक्त उत्तम निजाऱ्याची, विशेषत नदीकाठची गाळाची जमीन फारच उत्तम असते. पूर्व मशागत करत असताना 1 खोल नांगरट 2-3 कुळव्याच्या पाळ्या देऊन 20 ते 25 गाड्या प्रति हेक्टरी शेणखत किंवा कंपोस्ट खत याचवेळी शेतात मिसळून घ्यावे. हिरवळीचे खत गाडले असल्यास शेणखत आणि कंपोस्ट खताची जरुरी नसते. पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी सल्ला याप्रमाणे: जनावरांच्या पिण्यात दूषित किंवा गाळ मिश्रित पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे जंत निर्मूलन करून घ्यावे. कोवळ्या गवतामुळे होणारी बुळकांडी रोगाकरिता सल्फा गोळ्याचा वापर करावा. जनावरांना उत्तम संतुलित आहार द्यावा. जनावरांचा गोठा स्वच्छ, कोरडा आणि हवेशीर ठेवणे तसेच वेळोवेळी निर्जंतुकीकरण करणे महत्त्वाचे आहे. औषधे देताना औषध योग्य मात्रेतच द्यावे. जनावरांना मोकळ्या जागेत बांधू नये, त्यांना गोठा, शेड किंवा मजबूत इमारतीत ठेवावे. शेतकरी बंधूंनो, पाण्याचे पुनर्भरण करत असताना चर, विहीर, तलाव यामधील गाळ किंवा ते काढून घ्यावेत. तसेच पाणी जमिनीत जास्तीत जास्त मुरेल व वाहून जाणार नाही याचा प्रयत्न करावा. पावसाचे घराच्या छतावर पडणारे पाणी पाईपद्वारे एखाद्या टाकीत जमा करावे व त्याचा वापर विहीर पुनर्भरण किंवा बोअरवेल पुनर्भरण करून घ्यावे. शेतकरी बंधूंनो, आताच आपण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून प्राप्त झालेला पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला ऐकला. संकलन आणि निवेदन केलं होतं वैशाली गिरास यांनी. सादर करते होते सुमित सूर्यवंशी. शेतकरी बंधूंनो, याबरोबरच आजचा ग्रामीण संवाद हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूयात पुढील ग्रामीण संवाद या कार्यक्रमात. सादर करते होते सुमित सूर्यवंशी.

0: आकाशवाणी मुंबई। दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ। रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही। आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज। जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%। सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव। आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात। विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत। संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। ते आज गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते। गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री म्हणाले। जगातल्या ऊर्जा संकटातही भारताने आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले।
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है। 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था, आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं।
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं। तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं। या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल। रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे। त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे। जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवली। ते मुंबईत द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते। ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय। इंधनाच्या वाढलेल्या

0: या किमती इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
1: पॉलिमर नोट के जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है अभी. जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
0: देशाच्या अर्थव्यवस्थेत 2025-26 मध्ये जानेवारी ते मार्च पर्यंत GDP 7.7% वाढल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे. यापूर्वी 2024-25 मध्ये वार्षिक GDP 2,99,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता तर 2025-26 मध्ये वास्तविक GDP 3,23,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रमुखतः कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रांच्या कामगिरीमुळे प्राथमिक क्षेत्रात 3.2% वाढीचा दर दिसून आला. तसंच उत्पादन, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणांशी संबंधित सेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे 2025-26 चौथ्या तिमाहीत वास्तविक GDP 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्निहित क्षमतेचं, सुधारणांच्या यशाचं तसंच 140 कोटी भारतीय नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. आसामच्या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट केलेल्या 12 मंत्र्यांचा शपथविधी आज गुवाहाटी इथे झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामच्या मंत्र्यांची संख्या आता 17 पोहोचली असून संविधानातल्या तरतुदीनुसार आसामच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 19 सदस्य असू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाच्या स्टेल्थ प्रकाराच्या सुखोई SU-57 या विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं ते बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशातली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानासह इतर महत्त्वाच्या सुरक्षा घटकासंदर्भात भारताबरोबर सहकार्य करण्याची इच्छा आहे असं ही पुतीन यावेळी म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत झाला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकुरण आणि MR अर्जुन या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक फेरीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी अरुण ताई आणि कांग खाई झिंग यांना काल त्यांनी चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहील. अंदमान बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर श्री विजयपुरम 3 इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे.

ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. नाशिकमध्ये साधू ग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या जीआरमध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर आतापर्यंत संबंधित झाली आहे. जमिनीच्या मालकांना आरटीजीएसद्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्च पर्यंत GDP वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: बोलत आहोत. श्रोतेहो, रात्रीचे 11:55 झालीत. आजची आमची प्रसारण सभा आम्ही इथेच समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:53. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.
1: और आप सुन रहे हैं गीत मेरे मनमीत.